मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आज मंगळवार 9 आषाढ शके 1948 अर्थात

31 जून 2026 सकाळचे 5:54 झाले आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 5:55 झालेली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1 डिग्री सेल्सिअस अधिक नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान क्रमशः 37 आणि 24 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आताच आपण ऐकलं.

श्रोतेहो आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. 13426 मालदा टाउन एक्सप्रेस रात्री 2:05 येणारी गाडी पहाटे 4 वाजता 4 तास उशिराने धावते आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 येणारी गाडी 15 मिनिटं उशिराने धावते आहे. 22613 श्रद्धा सेतू एक्सप्रेस 6:45 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 20821 पुणे सिकंदराबाद हम सफर एक्सप्रेस 1:20 रात्री येणारी ही गाडी 6:27 उशिराने धावते आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस सकाळी 8:35 येणारी गाडी 20 मिनिटं उशिराने धावते आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी गाडी 2:23 उशिराने धावते आहे. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस सकाळी 9:35 येणारी गाडी 32 मिनिटं उशिराने धावते आहे. 12289 सीएसएमटी नागपूर दुरंतो एक्सप्रेस 8:25 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. त्याचप्रमाणे 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 येणारी गाडी. 61120 आमला नागपूर मेमू एक्सप्रेस 8:45 येणारी गाडी. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 येणारी गाडी. 61117 नागपूर अमला मेमू एक्सप्रेस. 12113 नागपूर गरीब रथ सकाळी 9:20 येणारी गाडी. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 येणारी गाडी. 22692 बंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 येणारी गाडी. 11046 दीक्षाभूमी एक्सप्रेस 9:40 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 22138 प्रेरणा एक्सप्रेस 10:25 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 12844 अहमदाबाद पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:50 22846 हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55

1279 to Secunderabad Express 11 वाजता, 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 आणि 12626 केरला एक्सप्रेस 11:45 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आताच आपण ऐकल्यात. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 139.

सुधीर फडके यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात वंदना विटणकर यांचं गीत. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं आहे.

आर एन पराडकर यांच्या आवाजात ही शब्दरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया वाणी जयराम यांच्या आवाजात संत नामदेव यांची शब्दरचना. संगीतकार आहेत वसंत देसाई.

मुंबई आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत आताच आपण ऐकलं. शब्दरचना कुसुमाग्रज यांची होती आणि संगीत कानू घोष यांचं.

मुक्ती. मुक्ती हा शब्द ऐकला की मनात अनेक अर्थ उलगडतात. कुणासाठी मुक्ती म्हणजे दुःखातून सुटका, कुणासाठी भीतीतून बाहेर पडणं, तर कुणासाठी आत्मिक शांतता मिळवणं. पण खरं पाहिलं ना तर मुक्ती ही फक्त बाह्य परिस्थितीची नसते, ती मनाची, विचारांची आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची असते. आजचा माणूस विज्ञानाने प्रगत झालाय. जग एका क्लिकवर आलेलं आहे. माहितीचा महासागर आपल्या हातात आहे. पण या प्रगतीसोबत मनाची अस्वस्थता वाढताना दिसते. स्पर्धा, अपेक्षा, ताणतणाव आणि सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, यामुळे माणूस आतून थकून जात आहे. आज प्रत्येक जण धावत आहे, पण कुठे पोहोचायचे आहे हेच अनेकांना समजत नाही. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवताना माणूस स्वतःलाच हरवून बसतो. अशा वेळी मुक्ती म्हणजे स्वतःकडे परत येणे, आपल्या मनाशी संवाद साधणे, स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधणे. मुक्ती म्हणजे फक्त बंधने तोडणे नव्हे, तर चुकीच्या विचारातून बाहेर पडणे. अहंकार, मत्सर, राग आणि लोभ यासारख्या भावना माणसाला आतून कैद करून ठेवतात. जेव्हा माणूस या नकारात्मकतेवर विजय मिळवतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने मुक्तीचा प्रकाश निर्माण होतो. भारतीय संत परंपरेने नेहमीच अंतर्मनाच्या शुद्धतेवर भर दिलाय. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांनी सांगितलेली मुक्ती ही केवळ मोक्षाची संकल्पना नव्हती, ती समाजाला माणुसकीच्या मार्गावर नेणारी प्रेरणा होती. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असेल तर जीवनातील अडचणीही हलक्या वाटू लागतात. त्यामुळे मुक्तीचा प्रवास हा बाहेरच्या जगापेक्षा आतल्या मनातून सुरू होतो. श्रोते हो, मुक्तीचा अर्थ समाजाच्या संदर्भातही खूप मोठा आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे, अन्यायातून न्यायाकडे जाणे, असमानतेतून समानतेकडे जाणे ही देखील मुक्तीच आहे. आज ग्रामीण भागात शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि पाणी याबाबत मोठमोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. पूर्वी महिलांना पाण्यासाठी मैलोन मैली चालावे लागायचे, दिवसाचा मोठा वेळ पाण्यासाठी खर्च व्हायचा. पण आता अनेक गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा पोहोचत आहे. महिलांना श्रमातून मुक्ती मिळते आहे, मुलींना शिक्षणासाठी वेळ मिळत आहे, गावांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता वाढत आहे. ही मुक्ती फक्त पाण्याची नाही, तर संघर्षातून सन्मानाने जगण्याची आहे. आजच्या काळात आणखी एका मुक्तीची गरज आहे, पर्यावरण संवर्धनाची. निसर्गाचा अतिरेकाने वापर करताना आपण स्वतःचं संकट निर्माण केलं आहे. प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि हवामान बदल यामुळे भविष्यातील पिढ्यांपुढे मोठे प्रश्न उभे राहणार आहेत. त्यामुळे निसर्गाशी सुसंवाद साधणे आणि संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे ही देखील एक प्रकारची मुक्ती आहे. विनाशाच्या संकटातून मुक्ती होय. श्रोते हो, खरी मुक्ती बाहेरून कोणी देत नाही, ती प्रत्येकाने स्वतःमध्ये शोधायची असते. आपल्या विचारात सकारात्मकता आणणे, इतरांप्रती संवेदनशील राहणे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची भावना ठेवणे यामधून मुक्तीचा मार्ग सापडतो. आज जगाला तंत्रज्ञानाची जितकी गरज आहे तितकीच माणुसकीचीही गरज आहे. कारण यंत्रे वेग देऊ शकतात, पण मनाला शांतता देऊ शकत नाही. ती शांतता प्रेम, सहकार्य आणि करुणा यातूनच मिळते. म्हणूनच साने गुरुजी म्हणतात की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. चला तर मग

आपणही नकारात्मक विचार, भीती आणि स्वार्थ यांच्या बंधनातून मुक्त होऊन सकारात्मकता, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा मार्ग स्वीकारूया. कारण खऱ्या मुक्तीचा प्रकाश हा स्वतःसोबतच संपूर्ण समाजालाही उजळून टाकतो.

श्रोतेहो, चिंतन या कार्यक्रमात मुक्ती याविषयी दिनेश मासोदकर यांचे विचार आपण ऐकलेत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 आणि 50 सेकंद झालेले आहेत. आता ऐकूया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकाल. आजचा विषय आहे कापूस लागवड तंत्रज्ञान भाग दुसरा. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम सहक्षेपित होईल. यामध्ये बाळंतपणात घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करू. सूचनापत्र आपण ऐकू शकाल सकाळी 9:00. शास्त्रीय संगीत 9:30 यामध्ये साधना शिलेदार यांचं गायन आपण ऐकाल. राग शिवमत भैरव आणि राग मिया कितोडी. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 10:00. आजचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि याविषयी आपल्याला माहिती आणि मार्गदर्शन करतील डॉक्टर निषाद धक्काते. घरकुल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 10:35. यामध्ये घरगुती बजेट कसं असावं याविषयी सीए अक्षय गुल्हाने यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:00 प्रसारित करू. यामध्ये आज जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घ्याल. 11:30 स्वरबहार आलेख आणि निवेदन आहे स्वाती तुपकर यांचं आणि सादरकर्त्या मोनाली शिंदे. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण दुपारी 12:00 आपण ऐकू शकाल. यामध्ये सुरुवातीला महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम सहक्षेपित होईल वनिता मंडळ. यामध्ये प्रिया गोदरे यांची मुलाखत आपण ऐकाल. विषय आहे वेशभूषेतील लेटेस्ट ट्रेंड आणि हॅलो सखी हा फोन इन ध्वनिमुद्रित कार्यक्रम सुद्धा आपण वनिता मंडळमध्ये ऐकाल. आजचा विषय पावसातील आठवणी आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत संगीता अरजपुरे.

दुपारी 1 वाजता प्रायोजित कार्यक्रम एनसीआरटी प्रसारित होईल. सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र सहक्षेपित करू 1:40. 1:45 भावधारा आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके आपण ऐकाल. नाद ब्रह्म हा कार्यक्रम सहक्षेपित होईल दुपारी 2:30 आणि त्यानंतर 5:02. युवावाणी हा युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम सहक्षेपित होईल 5:30. त्यामध्ये वेगळ्या वाटा या सदरामध्ये सूत्रसंचालन या विषयावर प्रथम लोखंडे यांची अश्विनी खौसे हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते अतुल साखरकर. संध्याकाळी 6:30 आयसीसी वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत पहिला उपांत्य ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान द ओव्हल लंडन स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून ऑफ ट्यूब वर्णन आपण ऐकाल. हेच ऑफ ट्यूब वर्णन आपण 7:15, त्यानंतर 8:15 आणि रात्री 9:15 देखील ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा आज प्रसारित आणि सहक्षेपित होणार.

0: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेली आहेत. ऐकूया कृषीवाणी.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आजचा विषय आहे कापूस लागवड तंत्रज्ञान. हा आजचा भाग दुसरा आहे.
5: कास्तकार बंधू आणि वगैरेंनो, कपाशीची लागवड करत असताना पूर्वतयारी करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे या अनुषंगानं माहिती जाणून घेत आहोत. शेतकरीमधून लक्षात घ्या, जमिनीची खोल नांगरणी केली तर कोणते फायदे होत असतात हे आपण कालच्या कृषीवाणीतून जाणून घेतलं होतं. आपल्या ठाऊक आहे किकडीच्या वेगवेगळ्या अवस्था ज्या असतात त्या उन्हामुळं मरून जात असतात, आणि म्हणूनच नांगरटी आपण जर वेळेवर केली तर निश्चितच अशा किडींचा प्रादुर्भाव पुढे कमी प्रमाणात होतो. साधारणपणे पालापाचोळा, रोगट फांद्या यासारख्या जर गोष्टी शेतामध्ये दिसून येत असतील तर त्या आपण गोळा करून नष्ट कराव्यात. याशिवाय हंगामात राहिलेली पराट्यांची धसकटे किंवा इतर पालापाचोळा जमा करून हा आपण खताच्या खड्ड्यात टाकून वापरून घ्यावा. त्यावर माती टाकून पाणी शिंपडत राहिल्यास त्यापासून पुढे आपल्याला चांगलं खत देखील मिळतं. आता कपाशीची लागवड करायची असेल तर पेरणीही वेळेवर व्हायला हवी. या दृष्टिकोनातून वाणांची निवड करणं हे देखील एक महत्वाचं आहे. लक्षात घ्या, बियाणं जर केसाळ प्रकारचं असेल किंवा लव असलेलं असेल तर पेरणीपूर्वी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजून ठेवावं किंवा मग राख लावून ठेवावं. यामुळे बियाण्यांचा केसाळपणा कमी होत असतो. जिरायती शेतीमध्ये साधारणतः 70 मिलीमीटर पाऊस सतत 2 दिवस जर पडला तर आपण पेरणीच्या कामाला लागावं. कपाशीची पेरणी करतेवेळी योग्य अंतर पाळणं हे देखील महत्वाचं आहे. कपाशीचे सरळ वाण आणि संकरित कापूस त्याप्रमाणे जिरायती आणि बागायती शेतीनुसार पेरणीचं अंतर हे बदलतं. बागायती कपाशीत सरळ वाण साधारणतः 3 ते 4 फूट अंतरावर लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे, आणि साधारणपणे 2 ते 3 किलो बियाणं प्रति एकर आपल्याला वापरायचं असतं. बागायती बीटीमध्ये साधारणपणे 4 ते 5.5 फूट अंतरावर आपण लागवड करावी. ही लागवड आपण करणार असाल तर प्रति एकरी आपण 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं. पेरणी साधारणपणे 30 ते 60 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. बीटी संकरित वाण जे आहे ते 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर आणि त्यातील 2 झाडातील अंतर आपल्याला 60 सेंटीमीटर ठेवायचं आहे. अशावेळी आपल्याला प्रति एकरी 1.5 ते 2 किलो बियाणं वापरावं. काही लोक देशी कापूस वाणाची देखील लागवड करतात, तर ही लागवड 45 ते 60 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून आपण करावी. याकरता मात्र आपल्याला प्रति एकरी 5 ते 6 किलो बियाणं हे वापरायचं आहे. जिरायती शेतीमध्ये कापूस हे महत्वाचं एक जे पीक आहे तर ते पेरत असताना कापूस, ज्वारी असं आपण चक्रीय पीक म्हणून लोकप्रिय जे आहे ते घेतलं पाहिजे. पिकांचा फेरपालट देखील करणं हे गरजेचं आहे. तसंच शेंगवर्गीय पिकांचा वापर आंतरपीक म्हणून जर आपण केला तर पिकांची उत्पादकता आणि जमिनीची उत्पादकता वाढत जाते आणि भविष्यात अशा शेतीपासून आपल्याला दीर्घ काळापर्यंत अधिक उत्पादन घेता येतं. या पद्धतीमध्ये आपण तूर, सोयाबीन, मूंग, उडीद, भुईमूग यासारख्या पिकांची शिफारस आपल्याकरता करण्यात आलेली आहे.
0: आकाशवाणीचे हे नागपूर

केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. काही क्षणातच आपण ऐकाल आरोग्यम धनसंपदा, आणि त्यानंतर 6:50 कार्यक्रम परिसर, आणि त्यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून आपण ऐकाल संस्कृत बातम्या. सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशय सुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसते केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काहीतरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढे आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे तर डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खालीही ज्या हे लोकांना वापरतात जे, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो. अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत म्हणजे आपण नुसती हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन, ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला काय म्हणतो आपण, कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजाला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ती मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्याना जात. ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली. तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं. पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नुडवायचं, आपलं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल. हे तीन पूर्वी जी अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूण.

0: तीर्थयात्रिणां सुरक्षित गमनागमनं सुनिश्चेतुं अन्ता संस्था समन्वयं सुदृढं कुर्वन्ति च इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोतेहो सकाळचे 7 वाजलेले आहेत।
2: दूरदर्शन संच ज्यांचे घरी
3: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
2: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
3: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
2: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
3: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
2: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जाते। प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची।
1: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
4: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
5: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
4: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची तुमच्या आवडीची
5: तुला
4: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
5: नवतरुणी काश्मीरी
4: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन
6: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून।
4: देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात, तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271। मेल ID csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
7: हे हाय प्रतीक्षा।
8: हाय।
7: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होतोय ना।
8: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
7: काय सांगतेस,
8: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
7: क्या बात है।
8: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
7: हा बात आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
8: बिलकुल।
9: भारत की संस्कृती
4: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयानं।
10: ये आकाशवाणी है।
11: देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं।
4: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ, अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली।
11: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं।
4: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी

श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता आपण काल लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आणि आजचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर निषाद धकाते. आपल्याला काही प्रश्न आहेत, शंका आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 25 60 101 म्हणजेच 2560101 आणि 25 29 266 अर्थात 2560 2529 266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी ठीक 10 वाजता.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आपण ऐकाल प्रादेशिक मराठी बातम्या आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या.

0: बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 9 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा.

0: स्वाक्षरी युक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
3: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
2: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
4: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
2: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी टीईटी पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. टीईटी फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव

करण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक

0: नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहेत. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET

0: ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
3: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
2: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
3: आता मी पण घेते.
4: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
5: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: दोन हजार 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूर्वक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत, समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या

0: त्यांचा टप्पा सुरू आहे.
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे, कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो, आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आत्तापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आत्तापर्यंत?
0: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही, आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो. आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एम टी डी सी नेमकं काय करते किंवा एम टी डी सीनी काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात अपकीपिंगचे विषय असतात मेंटेनन्सचे विषय असतात त्या विषयांमध्ये एम टी डी सी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एम आय डी सीनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एम टी डी सी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एम टी डी सी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे. तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून

0: मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं शून्य व्याज दराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं. आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला MTDC कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीये, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण MTDCच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवार.

0: सकाळी 11:05
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. सुगम संगीत या कार्यक्रमात आज ऐकूया सिमोंतिका लुहा यांनी सादर केलेली हिंदी भजनं.

श्रोतेहो, सुगम संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि यामध्ये सिमोन्तिका लुघा यांनी गायलेली हिंदी भजनं आपण ऐकत आहोत.

श्रोतेहो, सुगम संगीत या कार्यक्रमात हिंदी भजनं आपण ऐकलेत. गायक कलाकार होत्या सिमोंतिका लुहा. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. काही क्षणातच आपण ऐकाल समाचार प्रभात. त्यानंतर 8:15 इंग्रजी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 8:30 आपण ऐकाल राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात.

शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे

0: पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झालेली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

जैत रे जैत या चित्रपटातले गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात, नाधो महानोर यांची शब्दरचना आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

तांबडी माती या चित्रपटातले गीत आपण ऐकलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. योगेश यांचं हे गीत होतं आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया प्रपंच या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांचं गीत आहे आणि संगीतकार सुधीर फडके.

फटाकडी या चित्रपटातले गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं आणि संगीतकार बाळपळ सुले.

हे गीत जीवनाचे या चित्रपटातले गीत आपण ऐकलं तर लता मंगेशकर यांच्या आवाजात. सत्यशील देशपांडे यांचं गीत होतं आणि संगीत शांता शेळके यांचं. श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपत आहोत.

0: अंतर्गत माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठी सुरू। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या निम्न कृषी शिक्षण विद्यालया अंतर्गत एक वर्ष कालावधीच्या माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सदर अभ्यासक्रमाचे माध्यम मराठी असून प्रशिक्षणार्थींना उद्यानविद्या, फळबाग, भाजीपाला, फुलशेती, रोपवाटिका व्यवस्थापन आणि बागायती व्यवसायाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे। माळी प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे एकूण 25 जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे। प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका संबंधित केंद्रावर ₹100 शुल्क भरून उपलब्ध होईल। प्रवेशासाठी इयत्ता 9वी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहतील। उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 रोजी किमान 14 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे। प्रवेश गुणवत्ता यादीच्या आधारे करण्यात येणार असून शेतकरी अथवा शेतमजूर पाल्यांना अतिरिक्त गुणांचा लाभ देण्यात येईल। प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2026 आहे। तात्पुरती गुणवत्ता यादी 3 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल। अंतिम निवड यादी 13 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना 14 ते 15 जुलै 2026 दरम्यान प्रवेश निश्चित करावा लागेल। शैक्षणिक सत्रास 20 जुलै 2026 पासून प्रारंभ होणार आहे। निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दरमहा ₹2500 इतके विद्यावेतन अर्थात स्टायपेंड देण्यात येईल। यासाठी प्रशिक्षणार्थींची उपस्थिती किमान 80% असणे आवश्यक राहील। अधिक माहितीसाठी माळी प्रशिक्षण केंद्र, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर येथे संपर्क साधावा, असे प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर यांनी कळविले आहे।
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात। सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

श्रोत्यांनो एक निवेदन ऐकूया. आज मंगळवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर निशा धकादे. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 2560101 म्हणजेच 2560101 आणि 2529266 अर्थात 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी ठीक 10 वाजता.

आकाशवाणी नागपूर केंद्र, सकाळचे 9:05 झालेली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

आई कुडा म्हणू मी या चित्रपटातले गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात, पी सावळाराम यांची शब्दरचना आणि संगीत राम कदम यांचं.

0: लता मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार दत्ता डावजेकर होते. आणि चित्रपट होता आलय तुफान दर्याला. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. आणखीन काही गाणी आपण ऐकणार आहोत, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

मराठी चित्रपट संगीत यामध्ये आता ऐकूया जन्मठेप या चित्रपटातले गीत. आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात कवी संजीव यांचं हे गीत आहे आणि संगीतकार आहेत राम कदम.

हिचं काय चुकलं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर यांच्या आवाजात. जयवंत कुलकर्णी यांच्यासोबत होते आणि सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार अनिल अरुण. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया एकटी या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गदी माडगुळकर हे यांचं गीत आहे आणि संगीतकार सुधीर फडके.

घरची राणी या चित्रपटातले गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांचं गीत होतं आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:31 झालेली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीत. श्रोतेहो, शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात आज साधना शिलेदार यांचं शास्त्रीय गायन ऐकवित आहोत. राग आहे शिवमत भैरव.

शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात साधना शिलेदार यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत आहात. आताच आपण राग शिवमत भैरव ऐकलात. तबल्याची साथ होती निलेश खोडे यांची, हार्मोनियमवर होते श्रीकांत पिसे. आता ऐकूया राग मिया कितोडी.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीत कार्यक्रमात आपण ऐकत होतात साधना शिलेदार यांचं गायन. राग होते शिवम मत भैरव आणि मिया कितोडी, तबला संगत निलेश खोडे यांची, हार्मोनियम वादन श्रीकांत पिसे यांचं होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्र.
1: आपण मराठीत बोलू की हिंदीमध्ये?
2: प्रसारित करीत आहोत HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर निषाद धकाते. ऐकूया काही क्षणातच. श्रोते हो, नमस्कार. HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, म्हणजेच ज्याला आपण अस्थिमज्जा प्रत्यारोपण असं म्हणतो. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर निषाद धकाते. आपल्याला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर आपण नक्की विचारू शकता. आणि त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 2560101 आणि 2529266, म्हणजेच 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून आपण फोन करता आहात तर STD कोड लावायचा आहे, अगदी बरोबर 0712071712. श्रोताओं, आप सुन रहे हैं HCG कैंसर हॉस्पिटल नागपुर, हेलो डॉक्टर, ये लाइव फोन इन कार्यक्रम. और आज का हमारा विषय है बोन मैरो ट्रांसप्लांट. और इस विषय पर हमें मार्गदर्शन करने यहाँ उपस्थित हैं तज्ञ डॉक्टर निषाद धकाते. आप सवाल पूछ सकते हैं, कुछ प्रश्न है तो जरूर पूछिए. फोन नंबर्स इस प्रकार हैं 2560101 और 2529266. नागपुर बाहर से आप फोन कर रहे हैं तो STD कोड जरूर लगाएं. जी हाँ, 0712071712.

0: 7712 डॉक्टर निषाद धकादे आकाशवाणी तर्फे आपले खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू
0: डॉक्टर, आज आपला विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. खरं म्हणजे बोन मॅरो म्हणजे काय हेच खूप जणांना माहिती नसतं, तर नक्की काय आहे बोन मॅरो म्हणजे आपण काय म्हणतो?
1: बरोबर, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर जेव्हा आपण रक्ताची तपासणी करतो तेव्हा रक्ताच्या तपासणीत सर्वात कॉमन केलेली टेस्ट असते CBC. त्याचा फुल फॉर्म आहे कम्प्लीट ब्लड काउंट. कम्प्लीट ब्लड काउंटमध्ये आपल्याला रक्तामध्ये असणाऱ्या हिमोग्लोबिन, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स ह्याची माहिती मिळते. तर ह्या पेशींमध्ये काही कमी किंवा जास्त झाला किंवा काही अबनॉर्मल सेल्स वाढतात तेव्हा आपल्याला रक्ताचा आजार आहे असं माहिती पडतं.
0: अच्छा,
1: असा रक्ताचा आजारचे काही वेगळे सिम्पटम्स असतात. खूप जास्त थकावट होते, ताप येत असतो, ब्लड काउंट्स कमी होतात, ब्लीडिंग होण्याची शक्यता असते, गाठी असतात आणि हड्ड्यांमध्ये पेन असतो.
0: बर,
1: तसे काही लक्षणामध्ये मग आपण आपल्या डॉक्टरांना संपर्क करतो तेव्हा आम्ही ठरवतो की हा ह्यांना रक्ताचा आजार असू शकतो आणि ह्या रक्ताचा आजारचा निदान लावायला एक खूपच महत्त्वाची टेस्ट म्हणजे बोन मॅरो एक्झॅमिनेशन.
0: अच्छा,
1: म्हणजे आपली जी पेल्विक बोन असते त्याला सुन्न करून आपण तिथला छोटासा एक ब्लडचा सॅम्पल घेतो, त्याच्याने आपण त्याला मायक्रोस्कोपमध्ये बघतो आणि रक्त कसा तयार होतोय, ही रक्ताची फॅक्टरी बरोबर रक्त तयार करत आहे की नाही करत आहे, किंवा काय प्रॉब्लेम येतो आहे, त्यासाठी आपण बोन मॅरोची तपासणी करतो. आणि ही खूप लोकल एनेस्थेशियामध्ये होणारी टेस्ट आहे, खूप सिम्पल टेस्ट आहे, डे केअर प्रोसिजर आहे आणि OPD बेसिसवर आपण अगदी सिलेक्ट करू शकतो.
0: बरं, बोन मॅरो म्हणजे नक्की काय, म्हणजे काम असतं आपल्या शरीरामध्ये किंवा त्याचं जे कार्यस्वरूप आहे?
1: तर प्रत्येक शरीरात प्रत्येक अवयवांना एक एक रोल दिला गेला आहे. जसं हार्टला ब्लड पंपिंगचं काम आहे, किडनीचं काम आहे की पूर्ण शरीरातलं युरिन तयार करणं आणि सदर एक खराब पदार्थ ते बाहेर काढणं, तसंच रक्त तयार करायचं जे काम आहे, रक्त तयार करायचा जो ती जी फॅक्टरी आहे त्याला आपण बोन मॅरो म्हणतो. बोन मॅरो हाडांच्या आतमध्ये असतो आणि संपूर्ण रक्ताचे सर्व पेशी त्याच्यात तयार होतात. तर हा काम बोन मॅरोचा आहे.
0: अच्छा अच्छा, आणि केव्हा म्हणजे गरज पडते बोन मॅरोच्या चाचणीची, म्हणजे काय दिसून येतं अशा वेळेला?
1: तर पेशंटचे काही लक्षणं असतात, जसं पेशंट खूप त्याला थकावट महसूस होते किंवा गाठी असतात किंवा बोन्समध्ये पेन असतो. तर हे सर्व आपण जसं डिस्कस केलं होतं की त्याच्यात मग आपण CBCची तपासणी करतो आणि CBCमध्ये जे आपण पेशी बघतो, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट, ह्याच्यात काही कमी होत झालं किंवा जास्त झालं आणि पेरिफेरल स्मियर एक्झॅमिनेशनमध्ये जर आपल्याला वाटतं की काही अबनॉर्मल आहे तेव्हा आपण ही टेस्ट करतो.
0: अच्छा अच्छा, पण म्हणजे काय लक्षणं असतात पेशंट्सला, काय लक्षणं असतात?
1: तर खूप ताप होत राहतो, वजन कमी होत राहते, गाठी येतात, बोन्समध्ये पेन होतो, त्यांना भूक लागत नाही, त्यांना ब्लीडिंग, रक्तस्त्राव, विनाकारण रक्तस्त्राव होण्याचे सिम्पटम्स असतात, शरीरावर लाल काळे डाग पडतात आणि रात्री खूप घाम सुटतो. अशा कारणामुळे आपण त्यांची मग
0: चाचणी, रक्त तपासणी करतो. नक्कीच डॉक्टर, एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
2: हा बोला मॅडम.
0: हा नमस्कार.
2: नमस्कार जी.
0: नाव सांगा, आपलं नाव काय आहे?
2: ताराचंद पटले आहे जी माझं नाव. मी कडमेसर सेलून बोलत आहे जी.
0: बर, विचारा प्रश्न.
2: हा जी, ते मला एक असं त्रास आहे म्हणजे या कमरीपासून जो कुल्ल्याचा भाग आहे इथपासून म्हणजे खालतं पायापर्यंत दोनही पाय नाही का असे विंचूट असल्यासारखे चढते खूप.
0: अच्छा.
2: हा, तेच त्रास जास्त होते ना. मग कुल्ल्याची नस आपण जर दाबली का नाही थोडस ते ऑटोमॅटिक नॉर्मल होते ते.
0: बरं,
2: चालताना खूप त्रास होते मला.
0: अच्छा, मला असं वाटतं हा प्रश्न कदाचित आजच्या आपल्या विषयाशी संबंधित नाही आहे, पण तरी
1: आदर. हा बघा, हा आपला कमरेचा त्रास असू शकतो मला असं वाटतंय. कमरेसाठी आपल्याला MRI करायला पाहिजे. कमरेची एखादी नस दबत असेल किंवा गॅप कमी झाली असेल, बोन्समध्ये काही जी आपली कमरेची गॅप असते ती कमी झाली असेल, त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तर त्यासाठी बेस्ट आहे की तुम्ही बोन मॅरो करून घ्या किंवा हाडांच्या स्पाईन सर्जन किंवा स्पाईन स्पेशलिस्टला दाखवा.
0: अच्छा, श्रोते हो, आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा आपला विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर निषाद धकाते. आपल्याला काही प्रश्न आहेत, काही

0: शंका आहेत त्या नक्की विचारा. आणि त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी STD कोड लावायचा आहे 0712 0712. डॉक्टर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी आपण शस्त्रक्रिया म्हणतो, तर ही खूप म्हणजे दुर्मिळ म्हणता येईल का आजच्या काळामध्ये, की आधी आणि आत्ता यामध्ये काय थोडासा बदलाव झालेला आहे, काय बदल आहे?
1: बघा, अस्थिमज्जा प्रत्यारोपण त्यालाच आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो.
0: डॉक्टर, याविषयी आपण बोलूया. एक कॉल आधी घेतो आहोत. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: हा बोला.
2: नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार.
2: हा, माझा प्रश्न असा आहे, मी हंसराज हुंगणे बोलतो, मी इथून जवाहरनगर वरून.
0: हा.
2: हा, आता नागपूरला राहतो मी आता आपल्या मुलाकडे.
0: हो, विचारा प्रश्न, विचारा.
2: माझा प्रश्न असा आहे की माझ्या पत्नी पहिले म्हणजे बिमार होती आणि त्याच्यानंतर तिच्या शरीरावर डाग असे म्हणजे कार्यकारी आले होते आणि खून जमा झाले होते, धब्बे धब्बे असे. त्याच्यामध्ये समावेश झाला का विचारायचं होत होता.
1: बरोबर. असे डाग म्हणजे असं हे रक्तस्त्रावचे लक्षण आहेत, आपल्या स्किनमध्ये रक्तस्त्राव होत असल्याची लक्षणं वाटतंय मला. तर CBC आपण केलं पाहिजे. CBC मध्ये शक्यता असं होऊ शकतं की प्लेटलेट त्यांचे कमी झाले आहेत. प्लेटलेट कमी झाल्यानंतर असे लाल काळे डाग शरीरावर आपोआप येतात.
0: अच्छा.
1: बरोबर. तर याच्यातले प्लेटलेट कमी व्हायचे काही कारण असतात, त्याला बोन मॅरोची टेस्ट पण लागू शकते. जसं की खूप कॉमन जे आहेत ते ITP म्हणून म्हणतो, इम्युन थ्रोम्बोसायटोपिनिया. तर प्लेटलेट कमी झाल्यामुळे शक्यता हा आजार असा वाटतोय.
0: अच्छा. पण याला आपण स्किन डिसीज म्हणू शकतो का, की म्हणजे बोन मॅरोशी संबंधित असू शकतो?
1: स्किन डिझीज पण असू शकतं, जसं ते डिस्क्राईब करताय लाल काळे डाग पडतात. तर शक्यता CBC एक टेस्ट केली पाहिजे.
0: अच्छा. अच्छा, नक्कीच. आणि डॉक्टर, आपण बोलत होतो की बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे आधी आणि आता काय?
1: बरोबर. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा पहिला बोन मॅरो ट्रान्सप्लांट 1950 सुरू झाला होता.
0: अच्छा.
1: बरोबर. तर आता जवळपास 75 झाले ट्रान्सप्लांट आपण करतोय. आणि वर्ल्डमध्ये सध्याच्या तारखेत पूर्ण वर्ल्डमध्ये 50,000 ट्रान्सप्लांट पर इयर होतात.
0: अच्छा.
1: 50,000. बरोबर. त्याच्यातले 5,000 पर इयर ते इंडियामध्ये होतात.
0: बरं.
1: ठीक आहे. आता जसं जसं सायन्स वाढत चाललाय, जसं जसं ॲडव्हान्सेस वाढत चाललंय, ट्रान्सप्लांटचा रिझल्ट जो आहे, आउटकम जो आहे, तो इम्प्रूव्ह होत चाललाय, तसं तसं मल्टिपल ट्रान्सप्लांट सेंटर्स इवन इन इंडिया नवीन नवीन ट्रान्सप्लांट सेंटर उभे होतात आहे. बरोबर. तसेच नागपूरमध्ये आपल्याकडे 4-5 सेंटर आहे जे ट्रान्सप्लांट करतात.
0: अच्छा.
1: तर HCG कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण मागच्या 8 ट्रान्सप्लांट करतोय आणि आपण या सेंट्रल इंडियात सर्वात जास्त ट्रान्सप्लांट केलेले आहे. आपण 52 ट्रान्सप्लांट्स केलेले आहेत आणि आमचा सक्सेस रेट जवळपास 60-90% पर्यंत आहे. तर आता जसं जसं आपला सायन्स वाढतोय तसे तसे आणि जे ॲडव्हान्सेस होत आहे तसे तसे जे एज्युकेशन आहे, ट्रान्सप्लांट सेंटर्स एज्युकेशन, हे सर्व इंडियामध्ये भारतात पण होतात आहे. बरोबर. ट्रान्सप्लांटमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण ऑटोलोगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतो आणि दुसरा ॲलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट.
0: अच्छा. डॉक्टर, या प्रकारांविषयी आपण बोलूया. आपण एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
3: हॅलो.
0: हा नमस्कार.
3: हा नमस्कार. मला सरांना विचारायचं होतं, नागपूरवरनं बोलते.
0: हा बोला. नाव काय आपलं?
3: हा दीपाली.
0: बर, बोला दीपाली.
3: माझे ना 8 दिवसापूर्वी माझ्या आईला सेल्युलायटिसचं बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं होतं पायाला. ते बसलं पण त्याच्या ना गाठी जांघेमध्ये आल्या होत्या. पहिले एक आली, मग त्याच्या 3-4 झाल्या. तर त्याचं दुखणं खूप आहे. ती ऍडमिट आहे दवाखान्यात. त्याची सगळ्या टेस्ट पण केल्या. तिचं MRI पण काढणं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मसल्सच्या गाठी आहे असं सांगितलेलं आहे डॉक्टरनी.
4: मायोलायटिस
3: असं अजून 1-2 प्रकार सांगितले. पण त्याचं दुखणं खूप आहे आणि त्याच्यावर काय करता येईल उपाय?
1: शक्य त्या सेल्युलायटिस नंतर तो बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेला आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन पायामध्ये जेव्हा होतो तेव्हा लिम्फ नोड्सच्या गाठी होतात किंवा मसल्समध्ये गाठी होतात, त्या तसा प्रकार वाटतो आहे. तर प्रॉपर त्याची जी गाठ आली असेल त्याची FNAC किंवा बायोप्सी करून आपण हे कन्फर्म करू शकतो ती एक्झॅक्टली गाठ कसली आहे आणि त्यावर जे उपचार आहेत म्हणजे प्रॉपर अँटीबायोटिक्स आणि जी सूज आलेली आहे पायावर ती कमी करायला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो.

0: परत जो ब्लड सर्क्युलेशन आहे पायाचा, व्हीनस डॉपलर करून ब्लड सर्क्युलेशन बरोबर होतोय का ते बघायला, ते बघणं आवश्यक आहे.
1: नक्कीच. डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो हॅलो
2: हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब.
0: नमस्कार.
2: अरुण वाघ बोलताय सर. मला एक विचारायचं, जसं कॅन्सरवर ब्लड आपला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करू शकतो, तर सिकल सेलवर करू शकतो का? व जे आपले अनुवंशिकता आपले घरचे जे मेंबर आहे ते डोनेट करू शकतो, ते त्यांचं मॅचिंग झाल्यावर ते बोन मॅरो मॅच होते का?
0: बरोबर. तर सिकल सेलवर आपण एवढ्यातच एक ट्रान्सप्लांट केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. तर सिकल सेलच्या पेशंटला आपण पूर्णपणे एक्झामिन करतो एकदा, त्यांना ट्रान्सप्लांटची किती गरज आहे आणि सिम्टम्स कसे आहेत ते एकदा आपण पूर्ण चाचण्या करतो आणि त्या हिशोबाने आपण ट्रान्सप्लांट सिकल सेलचा बिलकुल करू शकतो. सहसा आपल्याला भाऊ बहीण त्यांचा रक्त आधी HLA टायपिंग म्हणून एक तपासणी असते, त्यामध्ये आपण बघतो की तो HLA टाईप मॅच आहे का पेशंटसोबत. तर त्यांची मॅचिंग करून आपण भाऊ बहिणींचा जो रक्त आहे ते रक्त मॅच झाल्यानंतर आपण त्यांचा ट्रान्सप्लांट करू शकतो. ह्याच्यात डोनरला कोणत्याही प्रकारचा रिस्क नसतो.
1: अच्छा डॉक्टर, आपण प्रकारांविषयी बोलत होतो की बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे काय?
0: बिलकुल. तर दोन मुख्य प्रकार असतात, एक ऑटोलोगस आणि एक एलोजेनिक. ऑटोलोगस म्हणजे आपण पेशंटचंच रक्त आणि बोन मॅरो स्टेम सेल्स घेऊन त्याला एक प्रकारची किमोथेरपी घेऊन उरलेला जो कॅन्सर आहे तो परत नाही आला पाहिजे त्यासाठी त्याला किमोथेरपी देतो आणि ते स्टेम सेल्स एकदा जे आपण घेतले आहेत पेशंटचे ते पेशंटला मग परत रिइन्फ्यूज करतो त्याला.
1: अच्छा.
0: सेल्फ म्हणजे ऑटोलोगस सेल्स म्हणतो आपण, त्याला ऑटोलोगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतो जेव्हा आपण पेशंटचे सेल्स घेतो. दुसरा प्रकार असतो एलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट. एलोजेनिकमध्ये आपल्याला एक डोनर किंवा दाता लागतो, तो युजली पेशंटसोबत HLA टाईप झाला पाहिजे, पण आता ॲडव्हान्सेस झाल्यामुळे आपण 100% किंवा मग आता 50% मॅच असलेला डोनर पण त्याचेही स्टेम सेल्स घेऊन ट्रान्सप्लांट करू शकतो. आणि ह्याला आपण हॅप्लो आयडेंटिकल किंवा हाफ मॅच ट्रान्सप्लांट म्हणतो. हे आता जगात खूप पॉप्युलर झालं आहे आणि जास्तीत जास्त ट्रान्सप्लांट आता हॅप्लो आयडेंटिकल होत आहे आणि त्याचा सक्सेस रेट पण इक्विव्हॅलेंट ऑफ 100% मॅच्ड स्टेम सेल ट्रान्सप्लांट आहे.
1: अच्छा, पण या दोन्ही प्रकारांमध्ये म्हणजे इफेक्टिव्ह कुठल्या, म्हणजे ऑटोलोगस?
0: बिलकुल, दोघांचे इंडिकेशनच वेगळे असतात. एक पर्टिक्युलर लिम्फोमा आणि मायलोमा ह्या हे जे ब्लड कॅन्सर्स आहेत त्याच्यात आपण युजली ऑटोलोगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतो करतो. आणि जे दुसरे प्रकार आहे ज्याच्यात बोन मॅरो खूपच डिफेक्टिव्ह आहे आणि पेशंटचा स्वतःचे स्टेल्स आपण वापरू शकत नाही, जसं की बोन मॅरो फेलियर झालाय, प्लास्टिक एनिमिया, ल्युकीमियास. ल्युकीमियास म्हणजे खूप अग्रेसिव्ह ब्लड कॅन्सर्स असतात, त्याच्यात अक्यूट ल्युकीमियास, क्रॉनिक ल्युकीमियास, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम असे जे कॅन्सर्स आहेत. थॅलेसिमिया आहे ज्यांचा स्वतःचा जीनच डिफेक्टिव्ह आहे की रक्त तयार होत नाही आहे. थॅलेसिमिया, सिकल सेल डिझीज, जसे अनुवांशिक हिमोग्लोबिनचे आजार आहेत त्याच्यात आपल्याला एलोजेनिक ट्रान्सप्लांट करावा लागतो. म्हणजे आपल्याला एक दाता लागतो, डोनरचे स्टेम सेल्स घेऊन आपण मग ट्रान्सप्लांट करतो.
1: अच्छा बरं, आताच आपल्याला यांनी विचारलं श्रोत्यांनी की नातेवाईकांचेच किंवा म्हणजे जे घरचे आहेत त्यांचेच आपण बोन मॅरो घेऊ शकतो, तर हे कितपत म्हणजे घरचे आणि बाहेरचे म्हणजे?
0: बिलकुल, आपण नात्यातलेच घेऊ शकतो कारण ते HLA जीन्स जे आहे ते HLA टायपिंग करून ते मॅच झाले पाहिजे.
1: अच्छा.
0: ते जर मॅच होतील, जेवढे जास्त मॅच होतील तेवढा आपला ट्रान्सप्लांटचा सक्सेस वाढेल. किंवा मॅच नाही झाले तर रिजेक्शन आणि ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिझीज असे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते, त्यामुळे पेशंट आजारी होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जेवढ्यात जास्त HLA टाईप मिळतो आणि ही शक्यता जी आहे की आपल्याला जास्तीत जास्त HLA टाईप मिळेल ते नात्यांमध्ये सर्व फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे भाऊ बहीण आई बाबा किंवा मुलं ह्यांच्यामध्ये होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून आपण या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हलाच ऍज अ डोनर कन्सिडर करतो.
1: बर, पण हे जे ट्रान्सप्लांट केलं जातं याच्यानंतर किती दिवसात मग पेशंट नॉर्मल होऊ शकतो?
0: ऑटोलोगसमध्ये जवळपास आपल्याला 15 दिवस लागतात. किमोथेरपी दिल्यानंतर आपण स्टेम सेल्स देतो त्यांना, त्याच्यानंतर जो इफेक्ट होतो तो जे पेशंटचा जो रेसिपियंटचा जो बोन मॅरो आहे त्याच्यातले सर्व सेल्स कमी होऊन जातात. हिमोग्लोबिन WBC प्लेटलेट 15 दिवस एकदम कमी राहतो आणि त्याच्यानंतर वाढतो. एलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटमध्येच हीच प्रक्रियाला आपल्याला 15 ते 20 दिवस लागतात किंवा 25 दिवस लागतात आणि मग हळूहळू जो सेल्स दिलेले आपण स्टेम सेल्स दिलेले आहे तो इंट्राविनसली दिलेले स्टेम सेल्स परत पेशंटच्या बोनमध्ये मॅरोमध्ये जातात

0: बोन मॅरोमध्ये तिथे घर करतात आपलं, आपले सेल्स डिवाइड होतात, सेल्स नवीन सेल्स तयार होतो आणि नवीन रक्त तयार व्हायला लागतो.
1: अच्छा,
0: ह्याच्यात ब्लड ग्रुप कम्प्लिटली चेंज होऊन जातो पेशंटचा. ॲलोजेनिकमध्ये ब्लड ग्रुप चेंज होऊन जातो. जर ए असेल तर डोनरचा ब्लड ग्रुप बी असेल तर बी होऊन जातो.
1: बरं.
0: आणि नवीन रक्त जे तयार असतं ते कम्प्लिटली डोनरचा रक्त असतो.
1: बरं डॉक्टर, पण जेव्हा ही प्रक्रिया केल्या जाते तर त्या ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तो नॉर्मल होईपर्यंत हॉस्पिटलमध्येच त्यांना राहावं लागतं?
0: बिलकुल, त्यांना
1: ऑब्झर्वेशनमध्ये
0: बिलकुल 20 ते 1 महिन्यापर्यंत पेशंटला हॉस्पिटलमध्ये स्पेशल ट्रान्सप्लांट रूममध्ये राहावं लागतं. आधी ट्रान्सप्लांट रूम ही खूपच स्पेशल रूम असते. त्याच्यात काही हेपा फिल्टर, जसं ओटीचा एन्व्हायरमेंट असतो ऑपरेशन थिएटरचा, ज्याच्यात हेपा फिल्टर्स लागलेले असतात, इन्फेक्शन न होण्यासाठी काही मशीन्स असतात.

0: लागलेलं असतात, इन्फेक्शन न होण्यासाठी काही मशीन्स असतात, काही अल्ट्राव्हायलेट लाईट्स असतात, आणि खूपच क्लिनलीनेस असतो तिथे. तिथे एक सेपरेट अँटी रूम्स, वॉशिंग टेक्निक्स, हे सर्व एकदम स्टरिलाइज्ड रूम असतो तो.
1: अच्छा,
0: तर ट्रान्सप्लांटसाठी एक खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर लागतो लागतो.
1: बरं, डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: हां, नमस्कार.
2: हां नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर साहेब, मी योगाचार्य डॉक्टर संजय खोंडे.
0: नमस्कार.
2: अंबाझरी हिलटॉपहून बोलतोय. तर माझा एक छोटासा प्रश्न की जेव्हा कॅन्सर म्हटलं की किमो ठरलेलेच आहे, त्याला पर्याय अजून अद्ययावत काही यंत्रणा नाही सुरू झाली का? आणि दुसरा एक प्रश्न छोटासा होता की बोन मॅरो कॅन्सर म्हणाला कोणताही होऊच नाही, या दृष्टीने आहार विहार काही सांगू शकाल का, जेणेकरून आहारात त्याचा अंतर्भाव केला आपण तर शक्यता आहे की आपल्याला होणारच नाही तो, प्लीज थोडं सर गाईड कराल.
0: बिलकुल, खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही आता. तर कॅन्सरमध्ये येस, आपण पूर्वी किमोथेरपीज द्यायचो आणि किमोथेरपी आताही खूप महत्त्वपूर्ण रोल आहे किमोथेरपीचा. पण आता जसंजसं सायन्स ॲडव्हान्स होतो आहे, आपल्याकडे टार्गेटेड मॉलिक्युल्स आहे. एक फक्त छोटासा उदाहरण देणार, CML म्हणजे क्रॉनिक मायलॉइड ल्युकिमिया, हा कॅन्सर 2000 पूर्वी आपण फक्त किमोथेरपी द्यायचो आणि सर्वायवल रेट वॉज ओनली 20-40%. आता 2000 नंतर टार्गेटेड मॉलिक्युल्स, एक गोळी झाली आहे ॲडव्हान्समध्ये, एक गोळी आहे इमॅटिनिब नावाची, डॅसॅटिनिब, निलॉटिनिब, ही एकच गोळी देऊन आपण पेशंटला ठीक करू शकतो.
1: अच्छा,
0: काहीच किमोथेरपी द्यायची गरज नाही आहे. हा एक टार्गेटेड किमोथेरपी, टार्गेटेड थेरपीचा एक प्रकार आहे. आपण तो जो म्युटेशन झालेला आहे बिलकुल त्यालाच टार्गेट करतो. तसंच टार्गेटेड थेरपीनंतर आपल्याकडे आता मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत, म्हणजे ते पण कॅन्सर सेलवर एका पर्टिक्युलर अँटीजनला अटॅक करतात, असे मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत आपल्याकडे. त्याच्याहून ॲडव्हान्स झालेला आता इम्युनोथेरपी देतो आपण,
1: हे
0: की नाही. आणि त्याच्याहून ॲडव्हान्स आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट, आणि आता आपण कार टी सेल थेरपी करतोय. कार टी सेल थेरपी म्हणजे पेशंटचे जे टी सेल्स घेऊन त्याचे जी WBCs आहेत, त्या WBCsला आपण जेनेटिक रिइंजिनिअरिंग करतो. त्या जेनेटिक रिइंजिनिअरिंग केल्यानंतर ते पेशंटला इन्फ्यूज करतो आणि ते कॅन्सर सेलवरच जाऊन अटॅक करतात. तर असं आपलं सायन्स असं ॲडव्हान्स होत चाललंय की आपण फक्त कॅन्सर वर अटॅक करतोय आणि इतर शरीराच्या अवयवांना आपण प्रोटेक्ट करतो आणि साईड इफेक्ट कमीत कमी होत चाललाय, आउटकम्स आपला वाढत चालला आहे, आपली जी मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी आहे ती कमी होत चालली आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता की कॅन्सरला काय प्रिव्हेंट करू कसं प्रिव्हेंट करू शकतो आपण. बरोबर, मी ब्लड कॅन्सर स्पेशलिस्ट आहे की नाही. तर ब्लड कॅन्सर स्पेशलिस्टमध्ये असं खूप म्हणजे जसं अल्कोहोल आणि टोबॅकोचा रोल असतो दुसऱ्या ओरल कॅन्सर्समध्ये, तसा ब्लड कॅन्सर्समध्ये टोबॅकोचा रोल फार कमी आहे. पण तरी टोबॅको इज वन ऑफ द कार्सिनोजन विच हॅज बीन इन सम स्टडीज, माहिती पडलंय की इट कॅन कॉज ब्लड डिसऑर्डर्स अँड इवन ब्लड कॅन्सर्स. तर हाच एक प्रिव्हेंटेबल हे आहे. अदरवाईज पेस्टिसाइड्स, हार्मफुल रेडिएशन्स, हे ते हे काही गोष्टी आहेत. व्हायरल इन्फेक्शन्स काही कारण असू शकतात, जसं की इप्स्टियन बार व्हायरस आहे. इप्स्टियन बार व्हायरस इज क्लोजली लिंक टू लिम्फोमास. तर लिम्फोमा होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे इप्स्टियन बार व्हायरस, ठीक आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रिव्हेंट करू शकतो. आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल, माणसाने आपण काय केलं पाहिजे, एक खूपच हेल्दी लाईफस्टाईल, ठीक आहे. तुमचं डाएट, एक्सरसाइज, नो स्मोकिंग, अल्कोहोल, ॲडिक्युएट स्लीप, ह्या सर्व गोष्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजे.
1: नक्कीच. श्रोते हो, आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा आपला विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत बोन मॅरो ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट डॉक्टर निषाद धकाते. आपल्याला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर नक्की विचारा. त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून आपण फोन करता आहात तर STD कोड लावायचा आहे 0712. डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो.
3: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर. अमरजीत सिंग बोल रहा हूँ, लष्करी बाग नागपूर से.
1: जी गुड मॉर्निंग.
3: मेरा एक सिंपल क्वेश्चन है, ये जो बोन मैरो ट्रांसप्लांट जो होता है तो सर ये ट्रांसप्लांट के बाद जैसे मतलब पेशेंट और डोनर को किस तरह के प्रिकॉशंस लेने चाहिए, मतलब सर्जरी से पहले और आफ्टर सर्जरी, मतलब ट्रीटमेंट के बाद कितनी देर तक रिकवरी हो सकती है, मतलब सर. येणारा सवाल.

0: रिस्क फॅक्टर्स असतात बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये हे आपण थोडक्यात सांगूया. पण त्याआधी एक कॉल घेतो आहोत. हॅलो हॅलो
1: हॅलो मॅडम, एक प्रश्न विचारायचा सरांना.
0: हा विचारा.
1: माझं 2007 मध्ये क्रिटिकल ऍक्सिडेंट झाला होता.
0: बर.
1: तेव्हा मला व्हेंटीवर होतो मी 16-17 दिवस.
0: अच्छा.
1: आणि जनरली मी दोन महिने जनरली बेडवर होतो.
0: बर.
1: त्याच्यानंतर 4-6 महिन्यानंतर माझं जे म्हणजे ना ब्लडचे जे वेन राहते त्याच्या भरपूर ठिकाणी गाठी टाईप झाल्या आहे.
0: अच्छा.
1: मग मी घाबरल्यामुळे थोडस मी त्याचं टेस्ट केलं, मग प्रायव्हेट मध्ये केलं आणि गव्हर्नमेंटला पण केलं.
0: बर.
1: त्यांनी सॅम्पल वगैरे घेऊन त्याचं काय म्हणतात रिपोर्ट वगैरे मागितला होता. रिपोर्ट नॉर्मल निघाला तर त्यांनी सांगितलं हा चरबीच्या गाठी आहे, त्याच्यावर इलाज दुसरा कोणताच नाही आहे, फक्त मोठ्या जास्त मोठ्या झाल्या तर मग सर्जरी करणं एकच इलाज आहे फक्त. तर त्याच्यापासून असं म्हणजे सरांना विचारायचं काही दुष्परिणाम तर नाही होणार.
2: बरोबर. ह्या छोट्या छोट्या ना चरबीच्या गाठीला आपण लायपोमास म्हणतो. हे मल्टिपल लायपोमास बॉडीमध्ये असू शकतात. ते जर छोटे आहेत काही त्रास होत नाही आहे तर त्याचं काही ट्रीटमेंट करायची गरज नाही आहे. जर ते मोठ्या होतात किंवा कोणत्याही ऑर्गेनला किंवा आपल्याला काही त्रास होतो आहे त्याचा किंवा आपल्या ऑर्गेनला कुठे प्रेस करत आहे ते किंवा खूपच मोठी अशी गाठ झाली आहे की ज्याच्यात काही प्रॉब्लेम होतो आहे आपल्याला, तेव्हा आपण त्या एका गाठीचा एक ऑपरेशन करून ती गाठ काढू शकतो. पण बॉडीमध्ये मल्टिपल अशा गाठी असतात, ह्या सर्व गाठींना काढायची किंवा ऑपरेशन करायची गरज नाही आहे.
0: अच्छा. डॉक्टर, खूपच महत्त्वाचा आजचा आपला हा विषय आहे आणि आपले कॉल्स पण वेटिंगवर आहेत. पण आता सध्या आपली वेळ पण झालेली आहे, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. जाता जाता आपण काय थोडक्यात सांगाल श्रोत्यांना?
2: बघा, थोडक्यात मी ब्लड कॅन्सर तज्ज्ञ आहे. मी ब्लड डिसऑर्डर बघतो आणि ह्या फील्डमध्ये खूप ॲडव्हान्सेस झाले आहे. तर तुम्हाला कोणत्याच आजाराची घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही बरोबर आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करा, संपर्क करा त्यांना, त्यांना व्यवस्थित आपलं आपल्या आजाराबद्दल विचारा, त्याचे ट्रीटमेंट ऑप्शन्स विचारा आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त एक खूप चांगलं तुमची लाईफस्टाईल जी आहे ती डाएट एक्सरसाइज हे खूपच चांगलं पाहिजे. आपल्या डाएटमध्ये आजकाल खूप साऱ्या ॲडिटिव्स प्रिझर्वेटिव्स हे असतात, ते आपण नॅचरल जेवढं आपण नॅचरल घेऊ शकतो तेवढं आपण नॅचरल घेतलं पाहिजे.
0: नक्कीच. खूपच महत्त्वाचा हा संदेश होता डॉक्टर सगळ्या श्रोत्यांसाठी आणि खूप छान माहिती आज सगळ्या श्रोत्यांना मिळालेली आहे. आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
2: थँक्यू मॅडम.
0: श्रोते हो, आपण ऐकत होतात HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय होता बोन मॅरो ट्रान्सप्लांट. आणि याविषयी मार्गदर्शन केलं बोन मॅरो ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट डॉक्टर निषाद धकाते यांनी. कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक सहाय्य मिळालं नंदकिशोर पोकळे आणि ओमप्रकाश वरखडे यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. आणि कार्यक्रमाचे प्रायोजक HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. तेव्हा पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर निषाद धकाते यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार.
2: थँक्यू.
0: श्रोते हो, आत्ताच आपण HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. विविध भारती आणि आकाशवाणी या दोन्ही केंद्रावरून एकाच वेळी हा प्रसार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, 10:32 झालेली आहेत.

लकी बाय चान्स या चित्रपटातलं गीत हे होतं शंकर महादेवन यांच्या आवाजात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:35 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम घरकुल.

0: श्रोते हो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आपण इन्कम सोर्सेस वेगवेगळे जोपासत असतो, पण ते इन्कम सोर्सेस जोपासत असताना बरेचदा आपल्याला वाटतं की आपण इतकी कमाई करतोय, पण नेमके हे पैसे जात कुठे आहेत, पैसे उरत नाही, सेव्हिंग होत नाही, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तेव्हा या प्रश्नांची उत्तरं असतात ती म्हणजे घरगुती बजेट मध्ये. नेमकं घरगुती बजेट कसं असावं या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सीए असोसिएशनचे माजी अध्यक्ष, 17 वर्षापासून अकाउंटिंग क्षेत्रात कार्यरत असलेले सीए अक्षय गुल्हाने. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आता गेल्या 17 वर्षांचा आपल्याला

0: क्षेत्रातला अनुभव आहे आणि आज आपण घरगुती बजेट कसं असावं याविषयी बोलणार आहोत. तर एकंदरीतच बजेट म्हणजे काय सगळ्यात आधी तर हे आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: नक्कीच वैदी मॅम, घरगुती बजेट हा खूपच संवेदनशील सब्जेक्ट आहे प्रत्येक मध्यमवर्गीय परिवारासाठी आपण म्हणू शकतो. तर नेमकं बजेट म्हणजे काय, तर बजेट म्हणजे ठराविक कालावधीसाठी, म्हणजे तो मंथली असो किंवा सिक्स मंथली असो किंवा वार्षिक असो, यात उत्पन्न जे आपलं आहे आणि जो खर्च आहे यांचं नियोजन करणं म्हणजे बजेट. तर आपण सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण किती पैसे कमवतो आहे आणि ते कुठे खर्च करतोय याचा आधीच तयार केलेला आराखडा म्हणजे आपलं बजेट.
0: हा, आता लोकांना हाच प्रश्न पडत असतो की मी इतकं कमवतोय पण सेव्हिंग होत नाहीये, तर आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की घरगुती बजेटमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी येतात आणि मग आपण ते कसं काय प्लान करायला हवं.
1: नक्कीच, घरगुती बजेट जसं मी म्हटलं हे आपलं कुटुंबातलं टोटल उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल करणारं असावं. तर एक आपण चांगलं बजेट कशाला म्हणू, तर जे बजेट वास्तववादी आहे, म्हणजे अवाढव्य आपण काही पण खर्च त्यात जोडलेले नाही आहेत, मग कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवलेलं बजेट आहे. दुसरं, जी बचत आहे म्हणजे सेव्हिंग आपण करतो त्याला प्राधान्य देणारं बजेट आहे. आणि आपत्कालीन परिस्थिती खूपदा परिवारावर येऊ शकते तर त्याची पण प्रोव्हिजन त्या बजेटमध्ये केलेली असावी. या बजेटला आपण घरगुती चांगलं बजेट म्हणू शकतो.
0: आता त्यामध्ये कुठल्या गोष्टी असतात हे आपण सांगितलं, पण मग हे कसं प्लान करायचं नेमकं.
1: जनरली मी क्लायंट्स लोकांना हे सांगतो की आपलं उत्पन्न आणि खर्च हे झाल्यानंतर क्लायंट नेहमी म्हणतो की सर पैसा बचेगा तो मैं इन्व्हेस्ट करूंगा, तो मैं सेव्हिंग करूंगा. तर या स्टेटमेंटमध्ये जनरली आपण सगळे मध्यमवर्गीय अटकलेलो आहे आणि पैसा कधी उरतच नाही, त्यामुळे नेहमी उत्पन्न वजा बचत हा आपला खर्चाचा आराखडा असायला हवा. तर यात उत्पन्न कुठलं कुठलं आपण पकडू शकतो, समजा आपला पगार आहे किंवा जे उद्योगधंदे करतात त्यांचा व्यवसायातलं उत्पन्न आहे, कोणाला भाडं येत असेल घरातलं ते भाडं उत्पन्न झालं, किंवा आपल्याला बँक इंटरेस्ट वगैरे मिळतो, ह्या सगळ्यांना उत्पन्नात जोडावं. मग नियमित खर्च कुठले आपले, ते सगळ्यात पहिले गृहित धरावे, म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत आपल्या गरजा आहेत. तर पहिले किराणा, वीज, पाणी, गॅस हे खर्च जोडावेत. मग घरभाडं किंवा आपण गृहकर्ज घेतलं असेल तर त्याचे हप्ते, मग त्यानंतर शिक्षण खर्च, मग वैद्यकीय खर्च, मग प्रवास खर्च आणि मोबाईल इंटरनेट, हे थोडे आपले मूलभूत गरजा झालेले आहेत. तर याचं विश्लेषण आपण मंथली आपलं किती आपले खर्च येतात हे पहिलेच करून ठेवावं. मग दुसरं येतं आर्थिक तरतूद, ज्याला मी बचत म्हटलं की आपण पहिलेच बचतीची तरतूद दर महिन्याला करून ठेवावी. तर त्यात आली सेव्हिंग, म्हणजे आपण एक तर कुठल्या सेव्हिंगमध्ये आपण ते डिस्कस करूच कुठे कुठे सेव्हिंग करू शकतो, मग कुठले विमा आपण काढून ठेवलेत तर त्याचे प्रीमियमचा अमाऊंट किती आहे, तो मंथली आहे, सिक्स मंथली आहे की अॅन्युअल आहे. मग कुठे इन्व्हेस्ट करत असू आपण, एसआयपी झाली किंवा आणखी कुठले इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, त्याचा अमाऊंट. आणि मग एक आपत्कालीन निधी असावी, ती आपत्कालीन निधी किती असावी, तर जनरली 6 महिन्याचा आपला जो खर्च आहे हा 6 महिन्याचा खर्च आपला आपत्कालीन निधी असावा. तो निधी आपल्याला कशा प्रकारे बनवता येईल आणि किती लवकरात लवकर तो उभा करता येईल हा बजेटमध्ये आपल्याला आर्थिक तरतूदमध्ये ठेवावा. मग येतात इतर खर्च. हे सगळे झाल्यानंतर जर पैसे उरलेत आपल्याकडे तर मग त्यात तुम्ही मनोरंजन घ्या, तुमचे वैयक्तिक जितक्या हॉबीज आहेत त्या पूर्ण करा, मग सण झाले, उत्सव झालेत आपल्याकडले, पर्यटन झालं, आणि मग एक इमर्जन्सी मेडिकल फंड, हे असं तरतूद आपण केली तर आपली प्लॅनिंग एकदम प्रॉपर राहील. वेळोवेळी आपल्या उत्पन्नातनं काही पैसे बचतीत जात राहतील आणि आपलं प्लॅनिंग एकदम सुव्यवस्थित होईल.
0: सर, नेमकं घरगुती बजेट करण्याची गरज का भासते, काय सांगाल.
1: मुळातच बजेट जसं आपण मगाशी बोललो तर हे नियोजन आहे, हे प्लॅनिंग आहे. आणि प्लॅनिंग का करावं, तर जसं मी मगाशी बोललो, मला जर पैसे उरलेत तर मग मी इन्व्हेस्ट करील, तर मग मी सेव्ह करील, हे आजपर्यंत कधी कोणासोबत शक्यच नाही झालंय. त्यामुळे आपल्याला प्लॅनिंग जर केली तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंगसाठी सर्टन अमाऊंट माहिती राहील की मला एवढं करायचं आहे, मला माझे गोल्स माहिती राहील की मला कुठे कुठे कधी कधी पैसे लागणार आहेत, कुठल्या मोठ्या प्रमाणात लागणार आहे, छोट्या प्रमाणात लागणार आहे. तर त्या केसमध्ये प्लॅनिंग बजेट हे खूप कामी पडतं.
0: त्यासोबत गोल्सचा विषय आलाय, तर बरेचदा लॉंग टर्म आपल्याला काही डिसाईड केलेलं असतं आपण, तर त्यासाठी मग घरगुती बजेट प्लॅन करता येईल का काही विशेष पद्धतीने.
1: नक्कीच,

0: जसं आपण बजेटचं प्लॅनिंग मगाशी बोललो की 50-30-20 करू, तर यात लॉंग टर्म जे आपले गोल्स असतात, जसं मुलांचं उच्च शिक्षण झालं, मग मुलांचे लग्न झालेत, मग कधी हे प्लॅनिंग असतं की नाही मला 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर माझं स्वतःचं घर व्हावं, मग निवृत्ती नियोजन पण असतं की मी आता 60 येणार आहे, 62 मी निवृत्त होणार, मग त्यावेळेस मला पैशांची गरज कशी भागेल, आणि प्लस आरोग्य आणि आपत्कालीन. तर या प्लॅनिंगमध्ये नेहमी एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा माझे कुटुंबाची उत्पन्न 1 लाख रुपये आहे, तर त्यातले मी 50% मगाशी जसं बोललो तसं, तर आपण 50,000 रुपये आवश्यक जितके पण खर्च आहे त्यासाठी वेगळे करून घेतलेत, त्यातलेच 10,000 रुपये आपत्कालीन निधी करून घेतला, झाले 60,000. मगाशी जसं 20% मी म्हटलं होतं आपण गुंतवणूक करावी, तर 20,000 रुपये आपण SIP म्युच्युअल फंड किंवा जितके पण आपण इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बघितले त्यात टाकलेत, 10,000 रुपये परत PPF आणि NPS, हे जसे मी तुम्हाला म्हटलं होतं हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहेत, तर मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा मुलांच्या लग्नाच्या वेळेस हे पैसे कमी पडतात, तर हे 10,000 रुपये तिथे वेगळे करून घेतलेत, आणि उरलेले 10,000 मध्ये आपण विमा झालं, अजून बाकी आपले इतर खर्च झालेत, हे सगळे प्लॅन केले. तर असं 1 लाखाचं नियोजन जर करून घेतलं आणि दर महिन्याला ते चालत राहिलं तर आपल्याला आपला खर्च माहिती राहतो. आपल्या मराठीत एक म्हण आहेच की अंथरूण पाहून पाय पसराव, तर आपल्याला आधीच आपलं अंथरूण माहिती राहील, आपलं पाय माहिती राहील, त्यामुळे आपलं नियोजन एकदम व्यवस्थित होईल.
1: हा हा.

0: आता जर एखाद्याचा पगार एक पर्टिक्युलर अमाऊंट आहे तर मग त्याचं पर्सेंटेज नुसार आपण डिव्हिजन करू शकतो का सॅलरीचं, की इतके पर्सेंट या गोष्टीला द्यायचे बा म्हणून?
1: आम्ही जनरली एक फॉर्म्युला बनवलाय, म्हणजे त्याला आम्ही 50-30-20 फॉर्म्युला म्हणतो. तर आपलं जेही उत्पन्न आहे, जे मी म्हटलं सुरुवातीला की पगार झाला, व्यावसायिक उत्पन्न झालं, बाकी उत्पन्न, या मंथली उत्पन्नात 50% तर पहिले तर आपल्या मूलभूत गरजेंसाठी वेगळे करून ठेवा. 30% त्यातले आपण वैयक्तिक इच्छा किंवा जीवनशैली मेंटेन करण्यासाठी आपण खर्च करावेत, आणि 20% आपल्या टोटल उत्पन्नातले हे बचत किंवा गुंतवणुकीत जायलाच हवे.
0: म्हणजे पगाराच्या 20% आपलं सेव्हिंग व्हायला हवं दर महिन्याला.
1: येस.
0: हा विचार प्रत्येकाने करायला हवा असं आपल्याला इथे म्हणावं लागेल. सेव्हिंग ऑप्शन्स काय काय असतात मग?
1: सेव्हिंग ऑप्शन भरपूर आहेत. म्हणजे माणसांनी एक तर त्यांचे जितके पण कन्सल्टंट असेल त्यांना पण कन्सल्ट करावी. पण बेसिक मी सेव्हिंग ऑप्शन सांगू शकतो. एक तर आपलं बचत खातं आहेच, त्यातही व्याजदर मिळतो आपल्याला. FD करू शकतो, फिक्स्ड डिपॉझिट. मग रिकरिंग डिपॉझिट करू शकतो, ज्यांना दर महिन्याला फिक्स करून टाकायचे आहेत. पगार आला की RD पैसे टाकून द्यायचे, मग उरलेल्या पैशातनं बाकी नियोजन आपलं होऊन जातं. मग पोस्ट ऑफिसमध्ये खूप साऱ्या योजना आहेत सेव्हिंगच्या, त्या आपण ऑप्ट करू शकतो. मग PPF म्हणून आहे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. PPF रेट ऑफ इंटरेस्ट खूप चांगला मिळतो, तो सर्टन वर्षांसाठी असतो. तर खूपदा लॉंग टर्म प्लॅनिंग जर आपली असेल की मुला मुलींच्या शिक्षणात मला 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर पैसे लागणार आहेत किंवा लग्नासाठी पैसे लागणार आहेत, तर ते PPF आपण इन्व्हेस्ट करू शकतो. NSC म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, तर त्यात आपण इन्व्हेस्ट करू शकतो. मग एक खूप सुंदर योजना आली आहे, सुकन्या समृद्धी योजना. लहान मुलींसाठी ती योजना निघाली आहे, तर लहानपणापासूनच इन्व्हेस्ट केली तर त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी त्यांना चांगला अमाऊंट मिळून जातो. मग एक EPF म्हणून एक आहे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी. आणि तसंच NPS आहे, म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. तर ही नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिटायरमेंटला याल 60-62 एजला, त्यावेळेस तुम्हाला मंथली रिटर्न्स गव्हर्नमेंट तुम्हाला देते.
0: तर या सर्व गोष्टींमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. बरेचदा असं असतं, बऱ्याच लोकांना एक पगार सर्टन अमाऊंटच्या वर असतो आणि मग त्यात टॅक्स वाचवायचा असतो. मग अशा वेळी इन्व्हेस्टमेंट कुठल्या याच्यात केलं तर टॅक्सची बचत होत असते आपल्याला?
1: टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट तर भरपूर ऑप्शन आहेत. तर Section 80C झाला, त्यात आपण इन्व्हेस्ट करू शकतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं PPF आहे, मग काही FDs आहेत, त्या सर्टन वर्षांसाठी केल्या तर त्यात डिडक्शन मिळतं. मग तसंच मेडिकल इन्शुरन्समध्ये पण तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सूट आहे, त्यातही तुम्ही गुंतवणूकच माना, कारण तुम्हाला दरवर्षी तर मेडिकलची गरज नाही पडणार, 5 वर्षातनं लागेल. तर ती पण तुम्ही टॅक्स प्लॅनिंगमध्ये घेऊ शकता. NSC झाली, NPS झाली, हे पण टॅक्स प्लॅनिंगमध्ये येऊ शकतात.
0: याचं प्लॅनिंग करत असताना आता एक सर्वसाधारण व्यक्ती या सर्व योजनांमध्ये गुंतवू शकतो का?
1: 100%. फक्त त्यांनी एकच विचार ठेवावा की बचत ही उरलेल्या पैशातून होत नाही, तर आधी ठरवलेल्या शिस्तीतून होते. तर जर त्यांच्या उत्पन्नाप्रमाणे त्यांनी

0: आधीच बजेट बनवून घेतला आणि प्लॅनिंग तशी केली तर प्रत्येक व्यक्तीसाठी हे शक्य आहे. कोणी 100 रुपये करेल, कोणी 1000 करेल, तर कोणी 10000 करेल. पण गुंतवणूक तो गुंतवणूकच आहे.
1: हे सगळं करत असताना महिलांच्या बाबतीत काही जे टॅक्स बेनिफिट्स आहेत त्यात महिलांना काही सूट असते का विशेष?
0: रिसेंट जे बजेट आलं त्यात न्यू टॅक्स रेजिम आली, तर यात महिला झालेत पुरुष झालेत सगळ्यांना एकसारखे टॅक्स स्लॅब ठेवलेत. फक्त त्यांना मेक इन इंडिया कन्सेप्ट जो आला त्यात स्टार्टअप इंडिया जो आला या विषयांमध्ये जर कुठल्या महिलाला उद्योजिका जर बनायचं असेल तर त्यासाठी विशेष प्रावधान आलेले आहेत. त्यांना इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आहे, म्हणजे त्यांना कमी व्याजदरात लोन मिळेल. महिला जर कर्ज घेते आहे कुठल्या नॅशनलाइज बँकेतनं तर त्यांना बिन कोलॅटरल सिक्युरिटी न ठेवता त्यांना कर्ज मिळू शकतं. प्लस त्यांना जो पण धंदा टाकायचा आहे त्यासाठी सबसिडी पण अवेलेबल आहे, जी DIC म्हणजे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन झाली, मग सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी झाली, या सगळ्या सबसिडीज त्यांना अवेलेबल होऊ शकतात.
1: सरते शेवटी सर, आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: मला हेच सांगायचंय की घरगुती बजेट म्हणजे केवळ खर्चाचा हिशोब नाहीये, तर कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील स्वप्नपूर्तीचा एक पाया आहे. नियमित बचत आणि शिस्तबद्ध बजेट जर आपण बनवलं तर आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येतं. आणि ऍट द सेम टाइम दीर्घकालीन गुंतवणूकबद्दल जे आपण बोललो ही खर्चानंतर उरलेल्या पैशातून होत नाही, तर उद्दिष्ट आधीच निश्चित करून जर नियमितपणे आपण शिस्तबद्ध बचत केली तर नक्कीच वेळ आणि संयम ही संपत्ती निर्मितीचं सर्वात मोठं साधन बनू शकतं.
1: म्हणजे सेव्हिंग होईल हा विचार न करता त्याची सुरुवात होणं अधिक गरजेचं आहे. ते प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. अक्षय गुल्हाने सर आपण इथे आलात आणि घरगुती बजेट कसं असावं या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, घरगुती बजेट कसं असावं या विषयावर सुप्रसिद्ध CA अक्षय गुल्हाने यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रजपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्सवर. श्रोतेहो, आता ऐकूया हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं निवेदन. चंपा धीरज मस्के ही 57 वर्षांची महिला 24 मेपासून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब, मनोरुग्ण आहे. अशा वर्णनाची महिला आढळल्यास धीरज अर्जुन चमके राहणार प्लॉट नंबर 98 बिनाकी मंगळवारी इंदिरानगर नागपूर किंवा यशोधरा

नगर पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा. दिलीप माणिकराव पारधी वय 55 आणि कमल दिलीप पारधी वय 52, उंची 5 फूट 5 इंच आणि 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, कमलचा बांधा मजबूत, दोघांचे रंग गोरा, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची पुरुष आणि महिला आढळल्यास प्लॉट नंबर 34 आबाश की नगर गेलन पार्कजवळ नागपूर किंवा अजनी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. नरेंद्र टाइल्स जुईल वय वर्षे 75 असलेले गृहस्थ देवाशय वृद्धाश्रम हुडकेश्वर इथून बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 7 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, भाषा मराठी येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, प्लॉट नंबर 23 माऊली नगर देवाराय वृद्धाश्रम हुडकेश्वर नागपूर. सुभाष भोलानाथ बनसोड हे 49 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, उजव्या बाजूने लकवा मारला आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास श्रद्धा अपार्टमेंट संकेत फ्लोअर फ्लॅट नंबर B2 भीम चौक समोर जरीपटका नागपूर किंवा जरीपटका पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. सुनीता माधवराव निमजे वय 49, उंची 5 फूट 2 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास टिमकी पांडे मंदिरामागे तहसील पोलीस स्टेशन नागपूर यांच्याशी संपर्क साधावा. अभय धनंजय झाडे हा 19 वर्षांचा मुलगा 9 जूनपासून बेपत्ता झाला आहे. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल, मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषा येतात. अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास अंबाझरी नागपूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. सचिन काशीनाथ सुदामे हे 35 वर्षांचे गृहस्थ 19 मेपासून बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 2 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट, डोळे घारे आहेत. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास सीमा सचिन सुदामे बाबा त्रिमूर्तीनगर दावलामेटी नागपूर किंवा पारडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. नामदेवराव जगन्नाथराव टाकडीकर हे 76 वर्षांचे गृहस्थ 4 मार्च 2026 पासून बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 9 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास मीरा नामदेवराव टाकडीकर राहणार बिनाकी मंगळवारी प्रगती बँकेजवळ नागपूर किंवा यशोधरा नगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं निवेदन श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं.

आता ऐकूया हवामान वृत्त. गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान 42.2 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 5 डिग्री सेल्सिअस कमी नोंदवण्यात आलं, तर किमान तापमान 30.2 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 2.3 डिग्री सेल्सिअस कमी नोंदवण्यात आलं. पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान क्रमशः 39 आणि 30 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.

श्रोते हो, आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर धावते आहे. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस 9:35 येणारी गाडी 1:50 उशिराने धावते आहे. 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25 येणारी गाडी 1:02 उशिराने धावते आहे. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25

येणारी गाडी 13 मिनिटं उशिराने धावते आहे. 22846 हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55 येणारी गाडी 47 मिनिटं उशिराने धावते आहे. 12809 हावडा मेल 11:15 येणारी गाडी 45 मिनिटं उशिराने धावते आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी गाडी 4:45 उशिराने धावते आहे. 12626 केरला एक्सप्रेस 11:45 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर धावते आहे. 11404 कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस 12:00 येणारी गाडी आपल्या नियोजित वेळेवर. 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15 येणारी गाडी. त्याचप्रमाणे 12405 गोंडवाना एक्सप्रेस 12:40 येणारी गाडी. तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 येणारी गाडी. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05. 12214 यशवंतपूर दुरंतो एक्सप्रेस 1:25. 22848 LTT विशाखापट्टणम सुपरफास्ट एक्सप्रेस 1:35. 20911 नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35. 12994 पुरी एक्सप्रेस 2:45. 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55. 11403 नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस. 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:20. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25. 12592 गोरखपूर एक्सप्रेस 3:50. 12296 संघमित्रा एक्सप्रेस 4:20. आणि 22648 कोरबा एक्सप्रेस 4:40. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवर धावत आहेत. 06509 सिकंदराबाद दानापूर हमसफर एक्सप्रेस 7:25 येणारी गाडी 7:24 उशिराने धावते आहे. 03252 संबळपूर दानापूर स्पेशल एक्स्प्रेस रात्री 12:45 येणारी ही गाडी 13:56 उशिराने धावते आहे. 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस दुपारी 2:15 येणारी गाडी 1:10 उशिराने धावते आहे. आणि 12130 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 येणारी गाडी 55 मिनिटं उशिराने धावते आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना आताच आपण ऐकल्यात. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 1399.

आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 11:01 झालेले आहेत. श्रोते हो, आता ऐकूया गाता रहे मेरा दिल.

श्रोतेहो नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सर्व श्रोत्यांचं मी पूर्वा मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज कल्याणजी आनंदजी या महान संगीतकार जोडीतील कल्याणजी यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी चित्रपट गीतं आज आपण आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात ऐकूया. या जोडीने संगीतबद्ध केलेलं एक लोकप्रिय देशभक्ती गीत आहे, ऐकूया.

0: सोच, ये सोच के मैं इतराता हूँ।
1: पूरब और पश्चिम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, महेंद्र कपूर यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत होतं आणि संगीतकार कल्याण।

श्रोतेहो कल्याणजी वीरजी शहा आणि त्यांचे भाऊ आनंदजी वीरजी शहा यांना 1956 पासून आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात करायला मिळाली. डॉन कुर्बानी, मुकद्दर का सिकंदर, सरस्वती चंद्र, सफर, लावारीस अशा अनेक सुपरहिट चित्रपटांना अजरामर संगीत त्यांनी दिलं. त्यांची गाणी अतिशय सुमधूर आणि लोकांच्या ओठांवर सहज रुळणारी असायची.

पेंगेस्ट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं तर किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात मजरूह यांचं गीत होतं आणि संगीतकार होते एस डी बर्मन. श्रोते हो, कल्याणजी आनंदजी या जोडीने संगीतबद्ध केलेली हिंदी चित्रपटातील गाणी आज आपण ऐकत आहोत. या जोडीने अनेक नवीन गायकांना चित्रपटसृष्टीत संधी दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपल्याजवळ असलेल्या संगीत कौशल्यानं अशी काही जादू यांनी त्या काळातील सर्व संगीतकारांवरही केली होती. सर्व संगीतकार भारावून गेले. हेमंत कुमार यांचे सहाय्यक म्हणून काम करताना कल्याणजी यांनी वाजवलेली नागिन चित्रपटातील नागिनची अजरामर बीन धून सर्वांच्या कायम स्मरणात राहिली आहे. असे अनेक चित्रपटातील संगीत आजही सर्वांच्या ओठांवर रुजलेले आहे.

धर्मात्मा या चित्रपटातले गीत आपण ऐकलत. कांचन आणि मुकेश यांच्या युगलस्वरात हे गीत होतं. संगीतकार कल्याण जयानंदजी आणि गीतकार इंदिवर. श्रोतेहो, कल्याणजी यांच्याबद्दल बोलताना स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन मिळण्यासाठी त्यांना 5 वर्ष वाट पाहावी लागली आणि 1959 साली त्यांना पहिला चित्रपट चंद्रगुप्त मिळाला. त्यातील चाहे पास हो हे गीत एवढं गाजलं की त्यानंतर कल्याणजी आनंदजी या जोडीला मागे वळून पाहण्याची गरजच भासली नाही. सट्टा बाजार, छलिया, मदारी, हिमालय की गोद में, जब जब फुल खिले या चित्रपटांमधील संगीताने तर प्रेक्षक वेडावून गेले आणि सर्वच त्यांचे चित्रपट हिट ठरले. त्यांनी संगीतबद्ध केलेलं डॉन या चित्रपटातलं अरे दिवानो हे गाणं तर अतिशय गाजलं. किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी हे गीत गायलं होतं आणि अंजान गीतकार या गाण्याचे होते. ऐकूया हेच गीत डॉन या चित्रपटातील.

श्रोते हो, कल्याणजी आनंदजी या जोडीने दिलेल्या सुमारे 250 चित्रपटांपैकी 17 चित्रपटांना सुवर्ण महोत्सव आणि तब्बल 39 चित्रपटांनी रौप्य महोत्सव साजरा केला. सरस्वती चंद्र या चित्रपटातील अत्यंत सुमधूर संगीतासाठी त्यांना 1968 सालीच पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 1974 साली कोरा कागज चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार या जोडीने पटकावला. मुकद्दर का सिकंदर साठी पहिला पॉलिडोरचा प्लॅटिनम डिस्क अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आला आणि भारत सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेत दोन्ही भावांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी हे एक गीत जे अतिशय लोकप्रिय झालं जा बाज या चित्रपटातलं. मनोहर उदास आणि कांचन यांचं हे गीत ऐकूया.

कल्याणजी आनंदजी या दोघांनीही अथक परिश्रम घेऊन संगीतातील अनेक हिरे शोधून त्यांना प्रसिद्धी दिली. मनोहर उदास, कुमार सानू, अलका याग्निक, उदित नारायण, सपना मुखर्जी, सुनीती चौहान या सर्वांना त्यांनी शोधून काढलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सुद्धा कल्याणजी आनंदजींकडे काम केलं होतं. 24 ऑगस्ट 2000 मध्ये कल्याणजींचं निधन झालं आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला एक महान संगीतकार आपल्यातून अदृश्य झाला.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत कार्यक्रम स्वरबहार. आलेख आणि निवेदन स्वाती तुपकर यांचं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत मोनाली शेंडे. स्वरबहार. श्रोते हो नमस्कार. आजच्या स्वरबहार कार्यक्रमात मी स्वाती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आपल्या धावपळीच्या युगात मनाला शांती कशामुळे मिळत असेल तर ती संगीतामुळे. संगीताचे सूर कानी पडताच मनाला प्रसन्न वाटते, आनंदी वाटते. शरीरात एक नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे असंच वाटतं. आणि याचं श्रेय जातं ते संगीतातल्या त्या सात सुरांना आणि त्या सात सुरांना आपल्या स्वरात गुंफणाऱ्या संगीतकारांना. खरंय ना? हिंदी चित्रपटसृष्टीत आजपर्यंत अनेक नामवंत संगीतकार जोड्या होऊन गेल्या. त्यापैकीच एक संगीतकार जोडी म्हणजे कल्याणजी आनंदजी. चित्रपटसृष्टीचा एक काळ या जोडीनं गाजवला. यापैकीच कल्याणजी वीरजी शहा यांचा आज स्मृतिदिन. तेव्हा आजचा कार्यक्रम त्यांना समर्पित करूया.

कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म 30 जून 1928 कुंद्रोडी कच्छ गुजरात इथं झाला. वडिलांचं किराणा दुकान. कल्याणजी आणि त्यांचा लहान भाऊ आनंदजी हे एका संगीत शिक्षकाकडून संगीत शिकू लागले. त्या शिक्षकाला खरं तर संगीताचं काहीच ज्ञान नव्हतं, पण तो त्याच्या वडिलांची देणी फेडण्याच्या मोबदल्यात कल्याणजी आणि आनंदजींना शिकवत असे. पण त्यामुळे दोघांमध्येही संगीताची आवड निर्माण झाली. त्यांची सांगीतिक जडणघडण मात्र मुंबई इथल्या मराठी आणि गुजराती कुटुंबाच्या सान्निध्यात झाली. कल्याणजी यांना खरा ब्रेक मिळाला तो त्यांच्या आवडत्या वाद्यामुळे. क्लाव्हिओलिन म्हणजेच सिंथेसायझर हे इलेक्ट्रॉनिक वाद्य. या वाद्याच्या आधारे कल्याणजी बीनचा जादुई आवाज वाजवायचे आणि त्यांचं हे कौशल्य त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक द्यायला उपयोगी पडलं. श्रोतेहो 1954 साली प्रदर्शित झालेल्या नागिन या चित्रपटात ती बीन वाजवली ती कल्याणजी यांचीच होती आणि मग इथूनच सुरू झाला तो कल्याणजींचा ऐतिहासिक सांगीतिक प्रवास.

श्रोतेहो, कल्याणजींच्या सांगीतिक प्रवासातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लाईव्ह ऑर्केस्ट्रा हा प्रकार भारतात पहिल्यांदा सुरू केला. तोपर्यंत कुणीही असा प्रयत्न केला नव्हता. सुरुवातीला मुंबईतील एका भागात त्यांनी कल्याणजी वीरजी पार्टी या नावानं ऑर्केस्ट्रा सुरू केला आणि या माध्यमातून चित्रपटसृष्टीला अनेक प्रतिभावान गायक गायिका मिळाल्या. मनहर उदास, साधना सरगम, सुनिधी चौहान, कुमार सानू, सपना मुखर्जी, अलका याग्निक या पार्श्वगायकांना प्रथम संधी कल्याणजी यांनीच दिली. श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून नाव कमवणं त्या काळी इतकं सोपं नव्हतं, कारण तो काळ होता एस डी बर्मन, संगीतकार रवी, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन यांचा. आणि या सगळ्या दिग्गज कलाकारांसोबत कल्याणजी यांचा संगीताचा प्रवास सुरू झाला. त्यांचा पहिला चित्रपट होता 1959 साली आलेला सम्राट चंद्रगुप्त. यात भारत भूषण आणि निरुपा रॉय यांनी अभिनय केलेला होता. सुरुवातीला आनंदजी त्यांच्या संगीत क्षेत्रात त्यांना मदत करायचे, पण त्यानंतर मात्र कल्याणजी आनंदजी ही संगीतकार जोडी तयार झाली आणि त्यांनी संगीत क्षेत्रात एक नवा इतिहास रचला.

या जोडीचा संगीतकार म्हणून आलेला पहिला चित्रपट म्हणजे सट्टा बाजार. 1965 पर्यंत या जोडीनं हिमालय की गोद में, जब जब फूल खिले या दोन चित्रपटांना संगीत दिलं आणि या दोनही चित्रपटातील गाणी इतकी गाजली की आजही ती रसिकांच्या स्मरणात आहेत. जब जब फूल खिले या चित्रपटातलं समा समा है ये प्यार का या गाण्याचा संगीताचा साज जेवढा सुंदर होता ना, तेवढेच त्याचे बोलही अर्थपूर्ण होते. आणि अशाच अर्थपूर्ण रचना लिहिणारे आनंद बक्षी, गुलशन बावरा, अंजान, वर्मा मलिक, एम जी हशमत यांना त्यांच्या आयुष्यातील चित्रपटसृष्टीत संधी याच जोडीनं दिली. या जोडीनं जवळपास 250 चित्रपटांना संगीत दिलं, त्यापैकी 17 चित्रपट गोल्डन ज्युबिली, 39 चित्रपट सिल्व्हर ज्युबिली आहेत. 1974 साली कोरा कागज हा चित्रपट आला आणि त्यातील उत्कृष्ट संगीतासाठी या जोडीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. श्रोतेहो, संगीतकारांच्या या जोडीनं चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आणि भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आहे.

ऑल टाइम हिट गीत ठरलं. डॉन, लावारिस, मुकद्दर का सिकंदर, जॉनी मेरा नाम आणि पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा चित्रपट सरस्वती चंद्र, सोबतच सफर, हसीना मान जाएगी, गोपी, पूरब और पश्चिम, पारस, मर्यादा, हाथ की सफाई असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत ज्यामधील गाणी या जोडीनं अजरामर केलीत. तसंच उपकार हा चित्रपट, या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत म्हणजे मेरे देश की धरती, हे गीत तर भारतीयांच्या रोमारोमात बसलेलं आहे. हे गीत ऐकून प्रत्येक भारतीयामध्ये देशप्रेम जागृत होणारच. 1960 ते 1980 दशकामध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत देणाऱ्या कल्याणजी आनंदजी या जोडीला अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलं. 1968 आलेला सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1975 कोरा कागज या चित्रपटासाठी सुद्धा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांच्या योगदानासाठी 1992 भारत सरकारनं त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला. श्रोतेहो, कल्याणजींचे सुपुत्र विजू शाह हे देखील भारतातील चित्रपटसृष्टीतील एक संगीततज्ञ आहेत. अशा या महान संगीतकारांच्या जोडीतील एक तारा निखळला तो 24 ऑगस्ट 2000 कल्याणजी नावाचा. पण त्यानंतर सुद्धा संगीतकार कल्याणजी आनंदजी हे नाव तसंच कायम राहिलं आणि त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याच्या रुपात ते अजरामर झाले. चला तर त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करूया.

जिंदगी का सफर हे गीत कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत नियोजनात किशोरदा यांनी गायलं आणि अजरामर ठरलं. धर्मात्मामधील तेरे चेहरे में वो जादू है हे गीत

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वरबहार. आलेख आणि निवेदन होतं स्वाती तुपकर यांचं, आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरबहार हा कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. काही क्षणातच ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या आवडत्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याचबरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो बघा ना, बघता बघता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आता आपल्या छोटे बच्चे कंपनींच्या शाळांना सुद्धा सुरुवात झाली आहे, म्हणजे आज उद्यामध्ये होणारच. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधला चिवचिवाट कमी होऊन शाळेच्या पुस्तकांमध्ये रमणार. अगदी आई वडील आणि मुलं शाळेंसाठी सज्ज असणार. मोठी मुलं आवडीनं तर छोट्या मुलांचं तेच अगदी पहिल्या दिवशी शाळेत जाताना रडणार आणि मला शाळेत जायचं नाही म्हणून जबरदस्तीनं शाळेत जाणार. नवीन ड्रेस, नवीन पुस्तकं, नवीन बॅग, नवीन वर्गातल्यासारखं सगळंच नवीन असणार. नवीन शिक्षक, नवीन मित्रमैत्रिणी. खरंच आपण जेव्हा अशी ही छोटी छोटी मुलं बघतो तेव्हा आपलंच बालपण नकळत आपल्यासमोर येतं आणि आठवते ती शाळेची पहिली

शाळेबरोबरच मस्त कोसळणारा पाऊस, छत्री, रेनकोट, पावसाच्या साचलेल्या पाण्यात उड्या मारत घरी जाऊन आईबाबांचा खाल्लेला ओरडा. आता मात्र तसं राहिलेलं नाही. पाऊस आणि शाळा तीच असली तरी काळ बदललाय, पावसाची मजाही बदलली आहे. चला तर आता मुलांच्या या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपणही आनंद घेत आणि येणाऱ्या पावसाचा मनसोक्त आनंद घेत आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया या छानसे गीत.

0: मैत्रिणींनो, चला तर या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मालिकेकडे. मैत्रिणींनो, हल्ली वेशभूषेला खूप महत्व आलंय, कारण तुम्ही कसे राहता, तुमचे कपडे कसे, यावरूनही तुमचं व्यक्तिमत्व ठरवलं जातं. आणि म्हणूनच वेशभूषा ही खूप महत्वाची ठरू लागली आहे. वेशभूषा ही प्रत्येक काळानुरूप, व्यक्तीनुरूप बदलणारी असते. त्यात बऱ्याच नवनवीन गोष्टी येत असतात. तर आज आपण आपल्या कार्यक्रमातून वेशभूषेतील लेटेस्ट ट्रेंड याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत प्रिया गोदरे यांच्याकडून. चला तर.
1: नमस्कार प्रिया गोदरे, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
2: नमस्कार सुवर्णाताई.
1: मैत्रिणींनो, कोणे एकेकाळी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या. पण आता आपलं जीवन इतकं वेगवान झालंय, त्यामुळे आपल्या गरजा देखील वाढल्या आहेत. सध्या तर फॅशन हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनलाय. आजची पिढी कम्फर्ट सोबत स्टाईलला सुद्धा प्राधान्य देते, त्यामुळे पारंपरिक पोशाखांमध्ये आधुनिकतेची झलक दिसते. आता तर वेशभूषेतील नवे ट्रेंड्स अधिक लोकप्रिय होत आहेत. चला तर आज वेशभूषेतील लेटेस्ट ट्रेंड याविषयी मार्गदर्शन घेऊया प्रिया गोदरे यांच्याकडून. तर प्रियाताई, सर्वप्रथम आम्हाला सांगा की पुरातन काळातील कपडे कसे असायचे?
2: पुरातन काळात म्हणजे संस्कृती फार इम्पॉर्टंट होती तेव्हा. तेव्हा म्हणजे तुमचे कपडे पारंपरिक असायला लागायचे. नववारी आहे, साडी आहे, म्हणजे तेव्हा तुम्ही विचार करू शकत नव्हते की पॅन्ट घालेल बाई. म्हणजे ठरलं होतं की माणसांनी हे कपडे घालायचे, बायांनी हे कपडे घालायचे, आणि त्याच्यावर जर तिने काही करायचा प्रयत्न केला तर ते थोडं आगाऊसारखं वाटायचं. त्याच्यामुळे तेव्हाच्या बायका साड्याच घालायच्या. आंबाडा घातलाय, गजरा, बांगड्या, दागदागिने असं घालून राहायच्या, आणि नववारी पण घालून राहायच्या. आणि किंवा ते परकर पोलक घालायचे लहान मुली. पण सलवार सूट, पॅन्ट, जीन्स हे सगळं घातलं जात नव्हतं, आणि माणसांना धोतर, कुर्ता, टोपी हे घालणं जरुरी होतं.
1: तर जसे शासक तसे ट्रेंड बदलत गेले का?
2: हो, बिलकुल बदलत गेले. जसं ज्या काळामध्ये मुघल नव्हते तेव्हा डोक्यावर पदर घ्यायची पद्धत नव्हती, पण जसे मुघलांचं राज्य आलं त्याच्याप्रमाणे फॅशनही बदलली. तेव्हा मग ते शरारे आले फॅशनमध्ये, सलवार सूट आले फॅशनमध्ये, डोक्यावर पदर घेतलं जायला लागलं, चेहरा कव्हर करायला लागले, भडक कपडे घालण्यात आलं, कारण तशी फॅशन होती तेव्हाची. इव्हन माणसांचे पण चमकीदार कपडे आले तेव्हा, सिल्क आलं, आणि फार मखमली कपड्यांची पण फॅशन तेव्हा आली.
1: आपल्या लहानपणी म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी कपड्यांच्या फॅशनला किती महत्व होतं काय सांगाल?
2: तेव्हा कपडे हे फॅशनसाठी घातल्या जात नव्हते. तेव्हा मेन होतं की कपड्यांचं काम काय आहे, अंग झाकण्याचं काम कपड्यांचं. आणि मला आठवतं माझ्या लहानपणी मला दोनच फ्रॉक होते घरी घालायला, बाहेर घालायला पण दोन कपडे. पण आपण तेच किती सांभाळून ठेवायचं. दिवाळी आली की एकच नवीन ड्रेस, आणि तो मी 10 वेळा उघडून पाहायची की उद्या दिवाळी आहे, उद्या तुम्ही घालणार आहे. त्याचं कौतुक खूप राहायचं, कारण ते अप्रूक होतं. पण ते आता अप्रूकपणा राहिलेला नाही, कारण तुम्ही कधीही कपडे घेताय, हे कितीही कपडे घेताय. तेव्हा मात्र त्याच कपड्यांचं फार कौतुक, किंवा मोठी बहिणींनी टाकलेले कपडे ते मला कधी मिळतील, ते मी घालेल, त्याच्यातही आनंद. इव्हन युनिफॉर्म, शाळेचा युनिफॉर्म सुद्धा प्रत्येकाला नवीन नव्हता मिळत. माझ्या मोठ्या बहिणीचा युनिफॉर्म तिने जो टाकला, जो तिला छोटा झाला, तो मी घालायची. आणि असं नाही की श्रीमंत लोक आणि म्हणजे मिडिल क्लास लोकांमध्ये होते, हे सगळ्यांमध्ये होतं. सगळ्यांकडेच कपडे कमी असायचे, तेव्हा कपड्यांवर खूप खर्च नसायचा. तेव्हा सगळे लोक पैसे वाचवायचे, याच्यावर कोणीच खर्च करत नव्हतं. त्याच्यामुळे काही वावगही वाटायचं नाही की माझ्याकडे कमी कपडे आहेत.
1: हो, पण आता दिवसेंदिवस सगळा ट्रेंड बदलला.

0: आहे. तर आता आपण हे फॅशन ट्रेंड कुठून फॉलो करतो?
1: आधीच्या काळात फॅशन ट्रेंड म्हणजे बघा, तेव्हा सोशल मीडिया नव्हता, तर मेन कुठलं होतं? मूव्हीज, थिएटरमध्ये लागलेली मूव्ही, त्याच्यातनं किंवा मॅगझिन्स किंवा आपले जे मास्टर जी टेलर असतील त्याच्याकडनं फॅशन. पण आज आपल्याला इतका जास्त एक्सपोजर आहे, म्हणजे टीव्ही आहे, सोशल मीडिया आहे, त्याच्यामुळे फॅशन धडाधड बदलते. आणि त्याच्यामुळे काय होतं की मुलांना असतं की नाही मी आत्ताच हे घातलं होतं, आणि फोटोमुळे काय होतं की मी टाकलाय बा माझा फोटो टाकला होता याच्यावर, सगळ्यांनी माझा ड्रेस पाहिला, मी तोच किती वेळा घालू, म्हणजे तीन चारदा घातला की तो ड्रेस टाकण्यात येतो, आणि दहा वेळा. त्यामुळे काय होतं, नवीन कपड्यांची खूप डिमांड वाढलेली आहे, त्यामुळे प्रत्येकच मुलांजवळ भरपूर कपडे असतात, आणि तरी त्यांना असतं की मला घालायला काहीच नाही.
0: खरंय, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सोशल मीडियाचा खूप मोठा प्रभाव आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: सोशल मीडियाचा चांगलाही प्रभाव आहे आणि वाईटही प्रभाव आहे. आज मुलं बस फॅशन पाहतात, आणि ऑनलाईन शॉपिंगमुळे सगळं सोपं झालेलं आहे, एका क्लिकवर तुमचं सगळं असतं, पटकन ते टाका की मला हे आवडलंय, साईज टाका. आजकालची तर मुलं धडल्याने अगदी ऑनलाईन शॉपिंग करतात, जे मला कळतच नाही. आपली जी पिढी आहे त्यांना फॅब्रिकला हात लावून पाहायचा असतो, त्याच्याशिवाय आपण घेत नाही. पण हे लोक इतके प्रो झाले आहेत की माझ्याच घरी माझ्या मुलींचे स्रोत पार्सल येतात, आणि ते रिटर्न पण जातात साईज नाही आला तर. सोशल मीडियामुळे हे खूप वाढलेलं आहे, कपड्यांचं खूप घेणे, आणि त्याची फॅशन बदलत राहते, मग ते आवडत नाही आता दुसरं काही घ्यायचं. आज लूज पॅन्ट्स फॅशनमध्ये आहे, आज कॉटनचे पॅन्ट्स फॅशनमध्ये आहे, आज केपरी फॅशनमध्ये आहे, आज टँक टॉप फॅशनमध्ये आहे, आज ओव्हर साईज शर्ट फॅशनमध्ये. फॅशन खूप बदलतं, त्याच्यामुळे भयंकर शॉपिंग होते आहे, आणि ते पर्यावरणाला पण चांगलं नाही आहे, त्याचा हा दुष्परिणाम आहे.
0: प्रियाताई, फॅशनमधील 3-3-3 हा नियम काय आहे त्याबद्दल सांगा.
1: हा, आता आपण बोललो की खूप जास्ती कपडे घेतल्या जातात आहे, पण सगळ्यांचीच अशी हे नसते ना, म्हणजे प्रत्येक जण इतके कपडे घेऊ शकत नाही, मग ते मुलं कुंठित होतात, त्यांच्यावर पण डिप्रेशन होतं, मुलांना वाईट वाटतं की मी हे घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे चोरीचकारी पण वाढली आहे. तर आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये असे बरेचसे फॉलो करतात, कारण तुम्ही बघा तुम्हाला कुठे बाहेर जसेल सगळ्यात मोठा प्रश्न असतो मी काय घालू, इतके कपडे असतात, आपण सगळ्यात पहिले अलमारी उघडून भरतो, आता मी काय घालू तेच नाही कळत. तर 3-3 रूल म्हणजे काय आहे, तुमचे बेस्ट जे 3 पॅन्ट्स आहेत, 3 टॉप्स आहेत आणि 3 शूज आहेत, ते वेगळे काढायचे जे तुम्हाला आवडतात. त्याच्यातलं असेल एक पॅन्ट फॉर्मल पॅन्ट, एक कॅज्युअल पॅन्ट आणि एक जीन्स, हे 3 तुम्ही काढले. 3 टॉप्स, एक व्हाईट, एक ब्लॅक आणि एक जे तुम्हाला आवडतं. आणि शूज मध्ये म्हणजे एक स्निकर्स, एक फॉर्मल पॅन्ट्स आणि एक फ्लॅट चप्पल, आणि त्याच्यात तुम्ही मिक्स अँड मॅच करता, तेच तुम्ही किती पद्धतीने घालू शकता, याच्यामुळे खिशावर पण ताण येत नाही, पर्यावरण वाचेल आहे आणि तुमच्या डोक्याचाही त्रास कमी होतो.
0: तर प्रियाताई, आपण याविषयी आणखी बोलूयात, पण तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात का?
1: खूप, आणि मराठी गाणे माझे फेवरेट आहेत.
0: तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा.
1: वारा गाई गाणी.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि आज आपण वेशभूषेतील लेटेस्ट ट्रेंड याविषयी प्रिया गोद्रे यांचं मार्गदर्शन घेत आहोत. तर प्रियाताई, आजची पिढी जास्त फॅशन फॉलो करते यामागचं काय कारण आहे?
1: सोशल मीडियाच आहे. मूव्हीज म्हणजे हिरोईन्स काय घालतात आहेत त्यांना ते पाहून घालायचं असतं. पण बरेचदा ते कपडे आपल्या अंगावर शोभत पण नाही, कारण कपड्यांचं कसं असतं, तुमची शरीर यष्टी, तुमचं शरीर कसं आहे, तुमचा रंग कसा आहे.

0: असतं तुमची शरीरयष्टी, तुमचं शरीर कसं आहे, तुमचा रंग कसा आहे, तुमचे केस कसे आहेत, तुमचं हाईट कशी आहे, याच्यावरही खूप फरक असतो.
1: प्रियाताई, आपण पाहतो की वयानुसार फॅशन बदलते, तर त्याबद्दल सांगा.
0: हां, म्हणजे मला असं वाटतं बघा, आपल्या डोळ्याला सवय होते, आपल्याला एखादा रंग आवडत नसतो, पण ते फॅशनमध्ये आल्यावर आपल्याला ते पाहून पाहून आवडायला लागतं. मध्ये ते प्लाझोची फॅशन आली होती, सलवार म्हणजे कुर्त्याच्या खाली ते लूज पॅन्ट घालायचे, जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला ते मुळीच नव्हतं आवडलं, पण आता ते आवडायला लागलं कारण ते खूप कम्फर्टेबल पण आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं फॅशन एक अशी आहे जी आपण सतत बघतो ते आपल्याला आवडायला लागतं. कलर्सचं पण तसंच आहे आणि फॅशनचं पण तसंच आहे.
1: कधी कधी तर आपण पाहतो की व्यवसायानुसार आपली वेशभूषा बदलते का?
0: हो हो, बिलकुल बदलते ना. एखादी टीचर आहे तर तिला प्रॉपर कॉटनच्या सारीज किंवा म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज आणि साड्या घालून जाईल तर त्याचा रुबाब वेगळा पडेल आहे. तुम्ही जर कॉलेजमध्ये जातात तर कॉलेजमध्ये पण प्रॉपर कपडेच पाहिजे.
1: कोणत्याही व्यक्तीची उंची, बांधा, रंग याप्रमाणे देखील वेशभूषा बदलते का?
0: बिलकुल बदलते. जे छोटे लोक असतात त्यांनी एकसारखा रंग कधी पण घालायचा तेव्हा त्यांची हाईट लांब दिसेल. त्यांचं टॉप वरचं छोटं असायला पाहिजे आणि खालची पॅन्ट लांब, मिड वेस्ट पॅन्ट असेल ती घातली पाहिजे आणि टॉप छोटं, त्याच्यामुळे तुमची हाईट लांब दिसेल. कमी उंचीच्या लोकांनी आपली उंची लांब दिसायला एकच रंग वापरायला पाहिजे. जसं माझा जर कुर्ता निळ्या रंगाचा तर खालचं पण सेमच असायला पाहिजे आणि आजकाल ती फॅशन पण आहे, त्यामुळे तुम्ही उंच दिसता. त्याच्यानंतर तुमचं टॉप छोटं असायला पाहिजे आणि पॅन्ट मिड वेस्ट असायला पाहिजे.
1: बदलत्या फॅशनमुळे आपल्या व्यक्तिमत्वावर देखील परिणाम होतो का?
0: बिलकुल होतो. जर आता फॅशन नाही आहे ती, आता जसं टाईट जीन्सची फॅशन नाही आहे तर ते मी घालू नाही शकत कारण ते आपल्यालाच बरं वाटत नाही. जर आपण फॅशनमध्ये नसू तर आपल्याला पण एक कॉम्प्लेक्स येतो, त्याच्यामुळे आपण फॅशनप्रमाणे आपले कपडे बदलतातच. तसं ओव्हर साईज शर्ट आहे पण ते मला वाटतं ते यंगस्टर्सला जास्ती शोभा देतं, ते जर मी घातलं तर थोडं ऑड वाटेल. त्याच्यामुळे मला वाटतं कपड्यांची फॅशन आपल्या वयानुसार पण बदलली पाहिजे आणि असं चालू आहे फॅशन त्याच्याप्रमाणे आपण कपडेही घातले पाहिजे, पण ते आपल्याला शोभले पण पाहिजे, कम्फर्ट पण फील झाला पाहिजे. आधीच्या काळात तुम्हाला आठवत असेल हिरोईन्सचे कुर्ते असं वाटायचे की अंगावर शिवल्या इतके टाईट राहायचे,
1: हो
0: ते पाहताना आपल्याला खूप वेगळं वाटायचं, पण तेव्हा ती फॅशन होती. तर तेव्हा त्या मुली घालायच्या पण तसे कपडे टाईट फिटिंगचे, पण आज तसं नाही, आज कम्फर्टला जास्ती महत्व दिलेलं आहे.
1: बदलती वेशभूषा आणि खिशावर पडणारा ताण यामुळे काय काय फरक झाला आहे?
0: आजकाल मुलांना तर सगळ्यात पहिले डिप्रेशन सगळ्यात लवकर येतं कोणत्याही कारणाने, जे आपल्या काळामध्ये नव्हतं कारण आई वडील चांगले बदाडूनही काढायचे ऐकलं नाही तर. पण आजकाल तसं नाही आहे मुलांना की मला वाईट वाटलं, मला कोणी काही म्हटलं वाईट वाटलं, माझे कपडे छान नाही त्याच्यातही तिला वाईट वाटतं, त्याच्यामुळे आई वडील स्वतः पुढे येऊन तिला देतात की तू हे घाल बाबा पण तू खुश राहा. आणि आजकाल स्वतःच पिढी कमवायला पण लागलेली आहे, त्याच्यासाठी कमवतात की मला छान कपडे घालायचे, मला छान दिसायचं आहे. मॅक्झिमम कमाई त्यांची कपड्यांवरच जाते, फॅशनवरच जाते.
1: आपण पाहतो की प्रत्येक दिवसाला फॅशन बदलते, मग यावर काही उपाय आहे का?
0: उपाय आहे की आलटून पालटून कपडे घाला. आता माझे बरेचसे कपडे ठेवलेले आहेत ते परत फॅशनमध्ये येते, मग मी ते परत कपडे काढते आणि घालते. मला बरेचदा जसं काही कपडे मी बघते की जे कपडे मला आवडत नव्हते आधी ते आता आवडतात कारण ते आता पुन्हा फॅशनमध्ये आहे. तर कपडे फेकू नका, ठेवून द्या आणि पुन्हा पुन्हा वापरा तेच. तुला त्या साड्यांमध्ये पण आपल्या आयांच्या साड्या, सिल्कच्या साड्या वगैरे त्याला काही मरणच नाही आहे कारण त्या साड्या तर नेहमीच फॅशनमध्ये असतात, तो साड्या काही खराब होत नाही.
1: आणि आता तर असाही ट्रेंड आहे की साड्यांचे ड्रेसेस शिवतात वेगवेगळ्या स्टाईलचे.
0: बिलकुल, आज हे खूप छान झालेलं आहे, त्याच्यामुळे पर्यावरणावर पण थोडा कमी ताण होईल. आणि तर काय होत आहे, कपडे घेतात आहे टाकतात आहे त्याच्यामुळे खूप जास्ती पाणी लागत आहे, खूप जास्त CO2 खूप वाढत आहे कारण प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जा वापरल्या जाते आहे, त्याच्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट पर्यावरण खराब होत आहे. जुन्या कपड्यांना नवीन रूप देणे हे चांगलं आहे. रेंटवर कपडे घ्या, आजकाल तर इव्हन जी नवरी मुलगी आहे ती पण रेंटनी कपडे घ्यायला लागली आहेत, त्याच्यामुळे पर्यावरणाला धोका कमी होईल असं मला वाटतं.
1: प्रियाताई, आपण पाहतो की वेगवेगळ्या ऋतूंचा आपल्या वेशभूषेवर परिणाम होतो, तर याबाबत नवनवीन ट्रेंड्स कसे येतात?
0: जसं नागपूरचा उन्हाळा खूप जास्ती असतो तर तिथे आपल्याला कपडे कम्फर्टेबलच हवे असतात, तर आपण कॉटनचे कपडे घालतो, लूज कपडे किंवा कॉटनचे आपला सलवार सूट घालतो जे लूज असेल तसे कपडे घातले जातात आणि बलून पॅन्ट्स आहे, त्याच्यानंतर कॉट सेट. पावसाळ्यामध्ये पण ह्युमिडिटी खूप जास्ती असल्यामुळे आपण तेव्हाही घालू शकत नाही, तेव्हा पण आपल्याला कॉटनचेच कपडे हवे, पण पावसाळ्यामुळे ते लवकर ओले होतात मग वाळत नाही, तर तेव्हा सिंथेटिक कपडे घालू शकता, थोडे डार्क कलर्सही घालू शकता. उन्हाळ्यात आपल्याला लाईट कलर्स घालायला हवे. हिवाळ्यामध्ये सगळ्यात छान कपडे घालू शकता तुम्ही, ब्राईट कलर्स घाला, स्वेटर्स घाला, तेव्हा घालण्याची वेगळीच

0: मजा असते. ज्या मैत्रिणींची उंची खूप आहेत, खूप असे लाईनचे वगैरे कपडे घालू नये, त्यांनी प्लेन घालावे.
1: प्रियाताई, मला इथे असं विचारायचं आहे की सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा कॅज्युअल किंवा रोज ऑफिस वेअर अशा वेगवेगळ्या लुकमध्ये कोणकोणत्या स्टाईल्स कपडे वापरावेत?
0: कॅज्युअल म्हणजे रोज घालणारे कपडे, जसं जीन्स आणि टॉप, कॉटनचा टॉप घाला, शर्ट घाला, टी शर्ट घाला, हे सगळं कॅज्युअल लुक झालं. किंवा सलवार कुर्ता पण कॅज्युअलमध्ये येईल आहे. तो ऑफिसमध्ये थोडे फॉर्मल कपडे घालून घेतलं तर छानच आहे. आणि तुम्हाला जर लग्नात जायचं आहे, सणात जायचं आहे, ते खूप कपडे आहेत, साड्या आहेत, त्याच्यानंतर आजकाल ट्रेडिशनल वन पीस येतात हेवीवाले, ते शरारा आहेत, सलवार सूट आहेत हेवीवाले, आजकाल अजून ते फारशी बॉटम म्हणतात. फॅशन तर खूप बदलत जाते, किंवा पटियाला फॅशन पण आहे, तसे तुम्ही कपडे घालू शकता.
1: बरं, पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषा यांचा काही समतोल साधता येईल का?
0: हो, आजकाल फ्युजन खूप करतात ना. जसं आजकाल म्हणजे साड्यांवर जॅकेट्स घालतात. मी कालच एक पाहिलं, त्यांनी पैठणीचं जॅकेट घातलं होतं. आपण कधी विचार पण करू शकत नाही. किंवा तुम्ही धोती पॅन्ट असते आणि वर कुर्ती असते, किंवा जीन्सवर लॉंग कुर्ती घातली जाते. तर त्याच्यामुळे आपण आजकाल फ्युजनमुळे पण खूप फरक पडलेला आहे. स्टिच सारीज आहेत, पटकन घातल्या जातात. तुम्हाला कुठे जायचं आहे तर साऱ्या स्टिच्ड असतात, ते घालून चालले जा. स्टिच नववारी आहे, त्याच्यामुळे तुमचा वेळ खूप वाचतो. आजकाल वेळेचीच कमी आहे, त्याच्यामुळे फास्ट फॅशन हवी. जसं तुम्ही खूप जास्ती उंच आहात तर तेव्हा तुम्ही लाईनचे कपडे, जसं आता तुम्ही शर्ट घालताय तर लाईनचं शर्ट घालू नका, अजून उंच दिसाल. तेव्हा तुम्ही चेक्सचं घाला, प्लेन घाला. आणि पॅन्ट तेव्हा खूप जास्ती लांब घालू नका, अजून तुम्ही लांब लांब दिसाल. तर तुम्ही छोटे असाल तर हाय वेस्ट पॅन्ट घाला आणि टॉप शॉर्ट घाला आणि एकाच रंगाचे कपडे घाला, जर तुमची हाईट कमी असेल तर.
1: आणि जर तुमची प्रकृती म्हणजे जर तुम्ही प्रकृतीने लठ्ठ असाल किंवा मोठे असाल तर अशा गृहिणींसाठी कोणता ट्रेंड असावा?
0: त्यांनी थोडे अंगाला चिपकणारे कपडे घालावे. जसे साड्या तर तुम्ही कडक साड्या घातल्या ते अजून ते दिसेल, त्याच्यामुळे शिफॉन जॉर्जेटच्या साड्या घाला. किंवा असे कपडे घाला की जे तुमच्या अंगाला चिपकेल आणि एकाच रंगाचे घाला, त्याच्यामुळे तुम्ही आणि डार्क रंगाचे घाला. जसं काळा घातला त्यात तुम्ही थोडे कमी दिसाल, जे तुम्ही लाईट कलर घालाल त्यात थोडा रंग आपलं शरीर जास्ती दिसेल.
1: अच्छा, पारंपरिक वेशभूषा जसं की नऊवारी पातळ जागतिक स्तरावर लोकप्रिय होण्यामागचं कारण काय सांगता येईल?
0: मला वाटतं मूव्हीज एक सगळ्यात मोठं साधन आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे. आणि आपल्या कपड्यांचे रंग इतके चटकदार असतात, सिल्क त्याचं फॅब्रिक जे असतं किंवा आपले जे फॅब्रिक वापरले जातात ते खूप सुरेख असतात, त्याच्यावरचं वर्क डिझाईन, त्याच्यामुळे आज ग्लोबली आपल्या वेशभूषांना डिमांड आहे.
1: आजच्या पिढीला कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात काय सांगाल?
0: आजची पिढी जी आहे ना, ती जास्ती फॅशन कॉन्शियस पेक्षा कम्फर्ट कॉन्शियस आहे. त्याच्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढेल आहे, कम्फर्ट बघतील आहे
1: ते. आपण पाहतो की साड्यांचे तर इतके विविध प्रकार आहेत आणि आता जितके प्रकार साड्यांचे तितके ब्लाउजेसचे पण प्रकार आलेले आहेत, इतके वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, तर त्याबद्दल आणखीन काय सांगाल?
0: मला वाटतं तुमच्या कार्याप्रमाणे तुमचे ब्लाउजही असायला पाहिजे.
1: बरं, जाता जाता आपल्या मैत्रिणींना महत्वाची टिप काय द्याल?
0: आपल्या जुन्याच कपड्यांना पुन्हा वापर करा. आपल्या आयांच्या साड्या आहे त्याच वापरा, त्याच्यावर ब्लाऊज शिवून घ्या. आणि खूप जास्ती पर्यावरणावर ताण देऊ नका आणि आपल्या खिशावरही ताण देऊ नका.
1: तर प्रियाताई गोदरे, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि वेशभूषेतील बदलते ट्रेंड्स याविषयी खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. पण जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा.
0: फुलले रे क्षण माझे हे आशा भोसलेंचं गाणं.

तर मैत्रिणींनो, वेशभूषेतील लेटेस्ट ट्रेंड याविषयी प्रिया गोदरी यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, मगाशीच आपण पावसातील आठवणींबद्दल बोललो. प्रत्येकाच्या आपल्या वेगळ्या आठवणी असतात, आणि काही आठवणी तर अशा असतात की त्या आयुष्यभर आपण जपून ठेवलेल्या असतात. मैत्रिणींनो, आजही आपल्या हॅलो सखी या कार्यक्रमातून अशाच काही मैत्रिणींशी आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या आठवणींविषयी. चला तर ऐकूया हॅलो सखी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. हॅलो सखी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मंजुषा वंजारीचा मनपूर्वक नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस म्हटला की प्रत्येकाच्या मनात बालपणीच्या आठवणी, चहाची वाफाळती कप, मातीचा सुगंध आणि काही गोड क्षणांच्या आठवणी नक्कीच येतात. पावसाळा तसा नेहमीचाच, पण प्रत्येक वेळी मनात दडलेल्या आठवणींना जागवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा. पाऊस पडला की पाऊस आपल्याशी बोलतोय असं वाटतं. प्रत्येक थेंबात एक भावना, एक हळव्या आठवणींची चाहूल. आणि म्हणूनच म्हणतात, पाऊस आणि आठवण या दोघांचं घट्ट नातं आहे. फरक फक्त एवढाच आहे की पाऊस फक्त शरीराला भिजवतो आणि आठवण मनाला. तेव्हा आजही आपण आपल्या मैत्रिणींच्या अशाच छान छान पावसातील आठवणी जाणून घेणार आहोत आपल्या हॅलो सखी या कार्यक्रमातून. विषय आहे पावसातील आठवणी. सादर करते आहेत संगीता अरसपुरे. चला तर लगेचच सुरुवात करूया आपल्या हॅलो सखी या कार्यक्रमाला.
1: हॅलो सखी.
0: हॅलो सखी, कोण बोलतेय?
2: मी उज्ज्वला ढिंगे बोलत आहे नागपूरवरून.
0: उज्ज्वलाताई, कशा आहात तुम्ही?
2: एकदम छान, आनंदात.
0: उज्ज्वलाताई, सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत की नाही? आणि छान पाऊस आपल्या नागपूरला सुद्धा सुरू झालाय आणि सगळ्याच ठिकाणी सुरू झालाय. तर कसा वाटतो हा पाऊस? आवडतो का तुम्हाला?
2: हो, नक्कीच. पावसाळा तर खूपच छान वाटतो. आणि खास करून पहिल्यांदा आलेला पावसाळा म्हणजे अगदी मनाला भावणारा असतो तो.
0: खरंच आहे.
2: सध्यात आधी पाऊस आला की जमिनीचा येणारा सुगंध तो इतका छान वाटतो ना. आणि त्या झाडांवर पडलेली धूळ ती निघालेली असते तर ती अगदी नवीन चकचकीत अशी पानं ती मनाला खूप आनंद देऊन जातात. आणि नक्कीच पावसात भिजायला तर मला आवडतं.
0: उज्ज्वलताई, आता आपला जो विषय आहे हा पहिला पाऊस आणि पावसातल्या आठवणींचा विषय आहे. तर अशा खूप आठवणी असतात पावसाळ्याच्या आपल्या, तर कुठल्या आठवणी अशा आठवतात का? की
2: हो, नक्कीच. आणि मला वाटतं सगळ्यांच्याच आठवणी त्या असतील की अगदी पाऊस पडल्यानंतर लहानपणीचे जे दिवस असतात ना ते काही वेगळेच असतात. तेव्हा काही कुणाचं टेन्शन नसतं काही, त्याच्यामुळे त्या पावसाळ्यामध्ये मातीमध्ये काही गेम्स खेळणं किंवा त्या नाव बोटी सोडणं हे मला लहानपणीचे दिवस ना अगदी आवर्जून आठवतात. त्याच्यामुळे ते पावसाळा आला की त्या आठवणींना असा एक छान

0: सकळ तशा उजाळा मिळून जातो.
1: खरंच आहे, कारण हल्ली या गोष्टी आपल्याला बघायलाच मिळत नाही, हो की नाही.
0: हो ना.
1: आता सगळं मुलांना खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे त्याचं नाविन्य राहिलं नाहीये.
0: ह्या तर झाल्या लहानपणीच्या आठवणी. पण मला आता यावेळेला आवर्जून असा उल्लेख करावा वाटतोय की या पावसाळ्यामध्ये आम्ही आहे ना उन्हाळी संस्कारी शिबिर घेतले मुलांचे. तर प्रचंड उकाडा होता जेव्हा आम्ही सुरू केले होते तेव्हा पण मुलांची छान उपस्थिती होती. आणि पाऊस सुरू झाल्यानंतर पण ह्या मुलांना ते संस्कार इतके आवडले की ते मुलं त्या पावसाळ्यामध्ये पण आमच्याकडे येत होती ते संस्कार घ्यायला. आणि आम्ही त्यांचे गेम्स वगैरे पण घेत होतो. त्याच्यामुळे ना हे पावसाळा हा आमच्यासाठी यावेळेला खूपच असा नाविन्यपूर्ण आणि उत्साही राहिला. कारण की त्याच्यामध्ये लहान मुलांच्या एनर्जीची भर होती, उत्साहाची भर होती. त्याच्यामुळे हा पावसाळा मला खूपच छान वाटला.
1: खरंच खूप छान. आणखी काय करायला आवडतं पावसाळ्यात?
0: पावसाळ्यामध्ये आपण आता सध्याच्या घडीला जी बघत आहोत ती, तर मी तर माझ्या मनाशी संकल्प धरला आहे तो म्हणजे वृक्षारोपणाचा.
1: अगदी.
0: आणि असं वाटतं की हो छान असा पाऊस येत राहावा आणि आपण आपल्या पार्टनर सोबत किंवा खास करून मैत्रिणींसोबत टू व्हीलर वर छान असं लॉंग ड्राईव्ह वर जावं. जेव्हा भिरभिर पडणारा पाऊस येत असतो ना मला तो क्षण खूपच आल्हाददायक वाटतो. म्हणजे पार्टनर पेक्षा मैत्रिणींसोबत फिरायला तर खूपच आवडेल. आणि आम्ही तसंच खूप छान असं काही वर्षांपूर्वी एन्जॉयमेंट केलं होतं जेव्हा आम्ही सगळ्या ऑफिस मधले कलीग मैत्रिणी आम्ही गेलो होतो चिखलदऱ्याला. चालेल. तर तेव्हाचा तो पावसाळा ना आम्हाला इतका आल्हाददायक वाटतो आणि एकदम रिफ्रेशिंग वाटत.
1: खूप छान. तर उज्ज्वलताई, आज आपल्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: माझ्या दृष्टीने आहे ना पाऊस म्हणजे देवाने दिलेली इतकी सुंदर देणगी आहे ना की त्याची किती किती कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कोणी आहे. नभ ओथम बन जाती.
1: तर उज्ज्वलताई, ऐका हा तुमच्या आवडीचं हे गीत. धन्यवाद.
0: थँक्यू.

0: हॅलो सखी, कोण बोलतीये?
1: मी अनिता जोशी बोलते नागपूरहून.
0: अनिता ताई, आपलं हॅलो सखी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. अनिता ताई, तुम्ही काय करता?
1: मी हाऊस वाईफ आहे आता, पण मी स्टेज आर्टिस्ट आहे
0: अच्छा,
1: आणि नाटकाची शिबिरं वगैरे घेत असते. मी
0: अरे वा,
1: मी आता एक राज्यनाट्य स्पर्धेला जिंदगी धूप तुम घना साया हे नाटक स्वतः लिहून सादर केलं. डिरेक्शन पण माझंच होतं.
0: अच्छा,
1: आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना या सगळ्या गोष्टी करायला आवडतात, ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायला आवडतो, पण त्यांना चान्स मिळत नाही, अशा माझ्या मैत्रिणींना किंवा बायकांना मी एकत्र गोळा करून त्यांच्याकडनं त्यांची हौसही पुरवून घेत असते,
0: अरे वा,
1: त्यांच्यासाठी स्टेज अवेलेबल करून देत असते
0: छान छान, खरंच खूप
1: आणि
0: छान काम आहे
1: त्यांच्या
0: हे. आवड पण खूप छान आहे ही.
1: बरोबर बरोबर.
0: आणि तर ते आज आपला विषय जो आहे हॅलो सखीचा, तो आहे पावसातील आठवणी आणि पहिला पाऊस. प्रत्येकांच्या काहीतरी आठवणी असतात पावसातल्या. जेव्हा पाऊस पडायला लागला तेव्हा त्या आठवणी आपल्या परत जाग्या होतात, आपल्याला आठवायला लागतात, हो ना?
1: बरोबर
0: अशा काही
1: बरोबर,
0: आठवणी आहेत का तुमच्या?
1: अगदी आहेतच. आपली सृष्टीच पावसासाठी आसुसलेली असते, नाही म्हटलं तरी.
0: बरोबर.
1: आणि पावसाळा म्हटलं की तो आठवणीत पहिला जो येतो तो म्हणजे मातीचा सुगंध, मृदगंध. आणि त्या मृदगंधात आपण अगदी असे म्हणजे समरस होऊन जातो की हा हा काय प्रसन्न झालंय आपलं मन. आणि हा तो त्यातून असा एक निखळ

0: आनंद मिळायला लागतो. आणि
1: हम्म,
0: नागपूरच्या ह्या अशा तप्त वातावरणामध्ये रिमझिम जरी सुरुवात झाली पावसाची, तरी अतिशय आल्हाददायक वातावरण तयार होतं.
1: खरंच आहे.
0: आणि मग आपल्याला लहानपणी ज्या गोष्टी आठवायला लागतात की आपण लहानपणी जेव्हा शहरीकरण झालेलं नव्हतं गावांचं, त्यावेळेस असे रस्त्याने पाणी पाऊस पडल्यानंतर ओहळत दिसायचे पाण्याचे, त्याच्यात सोडलेल्या त्या कागदी ओढ्या, नंतर त्या पावसाळ्यातल्या साचलेल्या पाण्यात मारलेल्या उड्या, आणि त्या पावसाच्या सरी अंगावर घेऊन नाचत घरी जाणं, आणि माझ्यासाठी पण मला छत्री हवी आहे किंवा रेनकोट हवा आहे याच्यासाठी भावंडांमधली छोटी छोटी भांडणं, ही सगळी खूप मजेशीर आठवणी आपल्या मनात राहतात.
1: खरंच आहे.
0: नंतर ते दप्तर बोललं नको व्हायला म्हणून ते पाठीशील जपवायचं, किंवा पूर्वी त्या जर्मनच्या पेट्या असायच्या शाळेत घेऊन जाण्यासाठी, त्या पेट्या डोक्यावर घ्यायच्या आणि मग धावत सुटायचं.
1: खरंच
0: ती खूप मजा होती.
1: हो,
0: आणि एक तरुण वयाला तर पाऊस इतका रोमांचित करत असतो. माझं लग्न ठरलं, मी तशी धुळे जिल्ह्यातली, नंदुरबार गाव माझं, आणि आता ते नंदुरबार जिल्हा झालाय, आणि तिथे एक वाघेश्वरीचं देऊळ आहे फार सुंदर, आणि थोडस गावाच्या पेक्षा बाहेर होतं, लांब आहे. आता ते गावात आलंय. माझं लग्न ठरलं आणि माझे मिस्टर मला तिथे भेटायला आले. मला आले आणि अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला तर मला इतकं काहीतरी वेगळं वाटायला लागलं त्या ठिकाणी. एक तर ते गावाबाहेरचं मंदिर, अतिशय शांत परिसर, फक्त वारा आणि त्या मंदिरातली घंटा, एवढं सोडत काहीच नाही, पण तरी सुद्धा ते एवढं रोमॅन्टिक वाटायला लागलं. आणि तिथला परिसर पण फारच सुंदर, निसर्गरम्य, अगदी त्या देवळाच्या आवारातला तो सुंदर क्षण, एकाकी शांतता जगापासून दूर, आणि त्या टेकडीवरती ती हिरवळ, आणि पावसाचा आवाज. आम्ही दोघं मस्त तिथे बसलेलो आणि अगदी नवीन होतो, काय बोलावं हे सुद्धा सुचत नव्हतं, पण पाठीशी देवी होती वाघेश्वरी देवी, तिथे बसलो आम्ही छान. आणि लांबून ती धुक्याची अशी चादर आणि पावसामुळे हिरवीगार झालेली दरी आम्ही बघायला, आणि तो मंदिराचा आडोसा. मग असं मनात विचारायला लागले की किती सुरक्षित आणि उबदार वाटतंय ना आपल्याला इथे, अशी एक अनुभूती आल्यासारखी. त्यावेळेस देवाला प्रार्थना केली की आयुष्याची आम्ही सुरुवात करतोय आणि देवी तुझ्या साक्षीने आम्ही सुरुवात करतोय, आणि तू आम्हाला जणू काही ही मुख संमती दिलेली आहे.
1: अरे वा,
0: आणि या साक्षीला हा रोमांचित करणारा पाऊस आहे.
1: खरंच, आणि तो आजही तुम्हाला आठवतोय, हो ना? असा रोमॅन्टिक पहिला पाऊस होता तो, है ना? खरंच. आज कुठलं गीत ऐकायचं तुम्हाला?
0: तुही तरह से मेरी जिंदगी में शामिल है.
1: तर अनिता, ते ऐका हा, तुमच्या आवडीचं हे गीत. धन्यवाद.
0: थँक्यू.

0: हॅलो सखी कोण बोलतेय?
1: मी ललिता कांबळे बोलते यवतमाळ मधून.
0: ललिताताई, आपलं हॅलो सखी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: ललिताताई, तुम्ही काय करता?
1: मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे.
0: अच्छा, कशा आहात तुम्ही?
1: मस्त, छान. तुम्ही कसे आहात?
0: आम्ही पण एकदम छान. ललिताताई, आपला हा कार्यक्रम तुम्ही ऐकत असता का?
1: हो, मी आकाशवाणीची खूप फॅन आहे, मी नेहमी ऐकत राहते.
0: ललिताताई, आजचा जो आपला विषय आहे तो आहे पावसातील आठवणी. पहिला पाऊस. प्रत्येक माणसाच्या अशा वेगवेगळ्या आठवणी असतात. पाऊस पडायला लागला की किती छान वाटतं. मग त्यातल्या आपल्या लहानपणीच्या आठवणी, काही आताच्या आठवणी, कुठल्या सांगता येतील?
1: पावसाच्या तशा तर खूप सारा आठवणी असतील, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात म्हणा तसं. पण एक स्पेशल सांगायची म्हटलं तर
0: कुठली सांगता
1: आम्ही सगळ्या मैत्रिणी एकदा केदारनाथला गेलो होतो. आणि केदारनाथ वरून येताना जाताना आमचा प्रवास चांगला झाला, तेव्हा आम्हाला पाऊस नाही लागला. पण येताना शेवटचे 2 तास इतका पाऊस पडत होता, आम्हाला तर शंका चढली की कक्षाला आम्ही खालीपर्यंत पोहोचतोय की नाही आता. पण ठीक आहे, नंतर ना निसर्गाला दया आली आमची आणि मग पाऊस थांबला आणि आम्ही सगळे सुखरूप खाली आलो.
0: असं
1: पाऊस आणि मी एक वेगळंच नात आहे म्हणा, तो बरसत राहतो आणि आम्ही आठवणी सगळ्यांना तशा आठवणी येत राहतात.
0: हो हो,
1: पण त्यावेळी मात्र ती आठवण खूप भयानक होती.
0: अच्छा, एखादी अशी आठवण राहते, ही आठवण तुमच्या नेहमी लक्षात राहील ना?
1: हो ना, हो ना. काही ना, फक्त पाऊस हा ऋतू वाटत असेल, पण मला असं वाटतं की तो एक भावना व्यक्त करण्याचा आपला सुंदरसा मार्ग आहे. पाऊसाला की वाटतं की निसर्गाने जणू आपल्या मनासाठीच एक सुरेल गाणं लावलेलं आहे. फ्रेश होऊन जाते एकदम कडक उन्हाळ्यातून, जेव्हा पाऊसच वातावरण बदलतं तेव्हा एकदम छान प्रसन्न होऊन जातो. इकडे हिरवळच हिरवळ असते.
0: खरंच आहे, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा असं मस्त हातात एखादा चहाचा कप सुद्धा छान वाटतो, आहे की नाही? आणि एखादा छानसं गाणं अगदी
1: खिडकीतून आपण पाहत असतो म्हणजे मस्त रेडिओ लागलेलं गाणं.
0: हो ना. तर ललिताताई, आपल्या या कार्यक्रमात तुम्ही खूप छान बोललात. आज कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला?
1: मला आता पावसातलं म्हटलं तर मला झिनगिरी सावन.
0: तर ललिताताई ऐका हा तुमच्या आवडीचं हे गीत. धन्यवाद.

0: रेखा ते तुम्ही काय करता?
1: मी मेडिकल कॉलेजला असते.
0: अच्छा,
1: लॅब टेक्निशियन.
0: रेखाताई, ऑफिस आणि घर सांभाळताना खूप दमछाक होत असेल हो की नाही? म्हणजे घरही सांभाळणं आणि ऑफिसही सांभाळणं या दोन्ही गोष्टी म्हणजे तारेवरची कसरतच असते हो की नाही?
1: हो,
0: पण जमतं ते आहे ना हळूहळू? आवडतं का काम करायला?
1: हो, दोन्ही पण, घर पण सांभाळायला आवडतं आणि काम पण करायला आवडतं.
0: हो बरोबर. रेखाताई, आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत,
1: हो, चालू
0: तर
1: झाला आता पाऊस.
0: पावसाळा हा ऋतू आवडतो का तुम्हाला?
1: हो, खूप आवडतो. निसर्ग आणि पाऊस म्हणजे हे सगळंच खूप आवडतं.
0: काय आवडतं पावसाळ्यातलं नेमकं?
1: पावसाळ्यात पावसात भिजायला आवडतं. मला छत्री घ्यायला आवडत नाही पावसाळ्यामध्ये. रेनकोट, छत्री, फक्त भिजायला आवडतं.
0: अच्छा, हो का? म्हणजे तुम्ही जेव्हा ऑफिस मधनं घरी जाता तेव्हा तुम्ही भिजत घरी जाताय ना?
1: हो, मी ऑफिसमध्ये आपण केव्हा छत्री घेऊन जात नाही किंवा रेनकोट घेऊन जात नाही.
0: अच्छा
1: मला चान्स पाहिजे असतो फक्त भिजायचा.
0: अच्छा, छान आहे. रेखा ते आज आपला विषय आहे तो आहे पहिला पाऊस किंवा पावसातील आठवणी. तर काही आपल्या आठवणी असतात पावसातल्या, आहे ना? आहे का अशा काही आठवणी की आजही आठवतात?
1: हो, आहेत ना खूप साऱ्या आठवणी आहेत.
0: सांगा ना मग.
1: मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही मुंबईमध्ये राहत होतो. मुंबईमध्ये खूप पाऊस असतो. एकदा सुरुवात झाली की पाऊस उघडायचं नावच घेत नाही.
0: बरोबर.
1: तर मग आमचं स्कूल असायचं लहान असताना, 5वी ते 10वी पर्यंत, तर प्रत्येक वर्षी पावसाळी सहल असायची. जेव्हा खूप सारा पाऊस सीझन चालू होईल तेव्हा पावसाळी सहल असायची आणि आम्ही चालत, सगळे स्टुडंट चालत खूप लांब जायचो डोंगरापर्यंत, पावसात भिजत भिजत टिफिन सगळं घेऊन. तर ते भिजणं खूप छान वाटायचं स्कूलमध्ये असताना. म्हणजे आताही आवडतं, पण म्हणजे 5वी ते 10वी प्रत्येक वर्ष आम्ही भिजत गेलो सहलीला.
0: अरे वा, खूप छान. आणि त्या आठवणी आजही आठवतात ना?
1: आजही आठवत, खूप मिस करतो त्या आठवणींना.
0: खरंच आहे.
1: त्यामुळे आता जेव्हा मिळेल तेव्हा चान्स घेतो असतो भिजायचा.
0: अच्छा, छान.
1: पाऊस पडला की भजी होणारच मग घरी. आता पण मुलांना मग सांगतो की आम्ही होड्या बनवायचं सोडायचं. मग मी मुलांना पण, छोटी मुलं आहेत म्हणजे, त्यांना होड्या बनवून मग सांगते सोडा, खेळा, पावसात भिजा, एन्जॉय करा.
0: बर, तर आज आपल्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल रेखा ते तुम्हाला?
1: रुम झम झम झम दिगे दिगे ऋतुमे तुम हम हम तुम.
0: तर रेखा ते ऐका हा तुमच्या आवडीचं हे गीत. धन्यवाद.

0: हॅलो सखी, कोण बोलतेय?
1: ज्योती उके, काम करून.
0: ज्योतीताई, आपला हॅलो सखी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅम.
0: ज्योतीताई, काय करता तुम्ही?
1: मी ऍक्च्युली प्रायव्हेट टीचर आहे विद्या मंदिर हायस्कूलला कनान इथे.
0: अच्छा ज्योतीताई, आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि छान पावसाला सुरुवात पण झालेली आहे, हो की नाही? तर आवडतो का पाऊस?
1: पाऊस तर सगळ्यांनाच आवडतो, अगदी हवाभास आवडतो.
0: तर या पावसाळ्यातल्या काही आठवणी सुद्धा असतील? पहिला पाऊस आवडतो, कधी पावसाळ्यातल्या आठवणी असतात, तर काय सांगता येईल पावसाबद्दल?
1: अगदी बालपणापासून तर आतापर्यंत सगळ्या आठवणी चांगल्याच वाटतात. आणि शेवटी ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध असतात, सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता असल्यामुळे मातीचा सुगंध अगदी हा प्रत्येकांनाच हवासा वाटतो.
0: बिलकुल.
1: आणि तरीही दरवेळी येणारा पाऊस हा प्रत्येक वर्षी नवीन वाटतो. आणि बालपणी जे आपण लहानपणी गीत म्हणत होतो की ये गय गसरी माझी मडके भरी, या तालावर अगदी चिंब पावसात दिसणं अगदी आवडत आहे. आणि त्याच्यावरच्या बऱ्याच ज्या काही आठवणी आहेत त्या मात्र आठवतात. लहानपणी अगदी पाऊस म्हणजे फक्त पाऊसच नव्हता तर अगदी आनंदाची मोठी पर्वणीच असायची. पाऊस

0: सुरू झाला की सगळ्या मित्र मैत्रिणी घराबाहेर बाहेर सुटायचो. तसंच आजी आजोबांकडून कागदाच्या होड्या बनवणं, पाण्यात सोडायचं, हा सुद्धा अगदी मित्रांमध्ये मैत्रिणीमध्ये शर्यत लावायची की अगदी जास्त कोणाची होडी लांब जाते. एवढंच नव्हे तर पावसात भिजणं आणि पावसात भिजल्यानंतर अगदी आई बाबांकडून चारडा ओरडायचा, अगदी बऱ्याचशा आठवणी मात्र मनात ताज्या असतात.
1: आणि
0: त्यावेळेस मात्र तर काय म्हणलं की आमच्या लहानपणी मात्र मोबाईल नव्हता, टीव्हीचाही जास्त म्हणजे फारसा वावर नव्हता.
1: बरोबर.
0: पहिला पावसाचा थेंब म्हटलं की मन अगदी कसं निरागस बालपणात जाऊन पोहोचतं. आजच्या धावपळीच्या युगात किंवा त्या आठवणी मनाला पुन्हा एक आनंद देतात. पाऊस फक्त आपल्याला फक्त पाणीच देत नाही तर कसा कधी आनंद, आठवणी आणि निसर्गाशी जोडणारा एक सुंदर अनुभव सुद्धा असतो. आयुष्यात किती जरी पुढे गेलं तरी बालपणातील ज्या काही पावसाच्या आठवणी आहेत त्या मात्र कधीही विसरता येत नाही. आणि कधी कधी कसं असतं की नकळत आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू आणतात आणि पुन्हा ज्या बालपणीच्या आठवणी आहेत त्या मात्र पुन्हा आपल्याला आठवण येतात.
1: ज्योतिताई, आज कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला आपल्या कार्यक्रमात?
0: मला तसे मराठी गीत तर बरेच आवडतात, पण या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावं हे गाणं मला

0: हॅलो सखी, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं दीपक भुते यांचं. सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: हॅलो सखी, हा कार्यक्रम आपण ऐकलात. संवाद साधला होता मंजुषा वंजारी यांनी.

तेव्हा मैत्रिणींनो, या छानशा गीताबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: जी
1: नमस्कार।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: श्रोते हो, आताच आपण NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही. यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत. मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ऍप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.

0: कर रहा, संतुलित खाद डालेंगे।
1: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथ स्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे। केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला। याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले। निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला।
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा है। भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती। सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ।
1: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे। गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती। इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं, मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत। अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुज सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे। इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे। अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केलं आहे। दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे। भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली। मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे। पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे। देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे। अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे। येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे। कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल। गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे। अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल। 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ

0: पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अक्लूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

0: सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मंजिरी गोखले यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना.

नीलकंठ ढोले यांची रचना आपण ऐकलीत मोरेश्वर निस्ताने यांच्या स्वरात. आणि गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: आज आपण एका इंग्रजी कथासंग्रहाकडे पाहणार आहोत जो कादंबरी देखील आहे, पण झोरान जिवकोविचच्या द लायब्ररी सारखी मोझेक कादंबरी नव्हे. म्हणजे यातलं दर प्रकरण सुटी कथा आहे आणि त्यांना जोडून कादंबरी बनते असं नाही. हे काहीतरी अधिक गुंतागुंतीचं आहे. यातल्या कथा या जवळपास स्वतंत्रपणे लिहिल्यासारख्या आहेत, काही कविता आहेत, पण या क्रिएटिव्ह रायटिंगला जोडून एक सलग कथानकही यात आहे. हॉन्टेडची टॅगलाईन ए नॉव्हल ऑफ स्टोरीज अशी आहे. पण म्हणजे नक्की काय आणि हे सारं कादंबरी रूपात एकत्र कसं येतं तर सांगतो. पण त्याआधी लेखकाविषयी थोडं. चक पलनिक हा एक बंडखोर, थोडा वादग्रस्त आणि वाचकाच्या संवेदनशीलतेच्या मर्यादांना सतत आव्हान देणारा लेखक आहे, पण त्याबरोबरच तो अत्यंत ब्रिलियंट लेखक आहे हे देखील खरं. सहजासहजी ललित साहित्यात न सापडणारे विषय तो आपल्या लेखनात घेतो आणि त्यांना आश्चर्यकारक पद्धतीने मांडून दाखवतो. सर्वांना ते झेपतात असं नाही, पण माझ्यासकट अनेकांचा हा अत्यंत आवडता लेखक आहे. फाईट क्लब, ललबाय, डायरी, इनव्हिजिबल मॉन्स्टर्स यासारख्या त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत. परिचित आशय, मांडणी, निवेदन पद्धती या सगळ्याला आव्हान देण्याची त्याला खोडच आहे आणि हॉन्टेड हे देखील असंच एक आव्हान आहे. हॉन्टेड ही नावावरून भय कादंबरी वाटते आणि तशी ती आहे देखील, पण शीर्षकातला हॉन्टेड हा शब्द शब्दशः घेण्याचा नाही. आपण कशाने झपाटले जाऊ शकतो, भीती म्हणजे काय, ती कसली वाटू शकते याचा पॉलनिकने एका नव्या रचनाबंधात विचार केलाय. तो वाचकाला आणि पात्रांनाही जी भीती घालतो ती अतिमानवी नाही, सायकोलॉजिकल आहे. याचं मुख्य कथानक लेखकांसाठी असलेल्या एका निवासी कार्यशाळेबद्दलचं आहे. 17 लेखकांनी यात भाग घेतलाय. ते जिथे राहत आहेत ती जागा गुप्त आहे आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क हा तात्पुरता तुटलेला आहे. कार्यशाळेबद्दलचं मुख्य कथानक आणि एकेका लेखकाने लिहिलेली कथा आणि कविता हे पुस्तकात आपल्यापुढे आलटून पालटून येत जातं. सुरुवातीला सारं काही ठीकच आहे, त्यामुळे लेखकांची मनस्थिती आणि त्यांच्या कथा या देखील परिचित प्रकारच्या आहेत, पण काहीतरी घडतं आणि परिस्थिती बिघडते. खाण्यापिण्याच्या साठ्यांवर गदा येते, जीवनमरणाचा प्रश्न उभा राहतो. या ताणाखाली असलेले लेखक कथा थोडीच नेहमीसारखी लिहू शकणार, हा ताण मग या कथा कवितांमध्येही शिरतो आणि अकराळ विकराळ रूप धारण करतो. हे पुस्तक सर्व वाचकांसाठी नाही हे उघडच आहे, जशी मला वाटतं पॉलनिकची कोणतीच पुस्तकं नाहीत. पण काही वेळा लेखक केवळ प्रक्षोभक लिहावं या हेतूनेच कथावस्तूला हात घालतो आणि वाचकांनी प्रक्षोभक मजकुराच्या आकर्षणापोटीच ती स्वीकारावी असं त्याला वाटतं. असे उद्योग काही वेळा काही पुस्तकांमध्ये पॉलनिकनी केले आहेत, पण नेहमीच नाही. आणि माझ्या मते हॉन्टेडला त्यात गणलं जाऊ नये. कथा कशी सांगता येते, लेखक

0: आणि त्याचा भवताल याचा त्याच्या साहित्यावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलची ही कादंबरी एक प्रखर कमेंट आहे. ही कादंबरी कशाविषयी आहे याकडे पाहण्याचे इतरही दोन दृष्टिकोन आहेत. रिअलिटी टेलिव्हिजनचा सटायर म्हणून त्याकडे पाहता येतं, पण दुसरा दृष्टिकोन आहे तो लेखकाच्या विश्वासार्हतेशी प्रस्थापित व्हावं अशी लेखकाच्या मनाला आतून जी ओढ असते त्याच्याशी जोडलेला. आपण जे लिहितो ते जर आपल्या अनुभवाचं प्रतिबिंब असेल तर ते अधिक नाट्यपूर्ण व्हावं म्हणून, त्याचं अनुभव मूल्य वाढावं म्हणून लेखक आपल्या अनुभवांना जाणून बुजून अधिक विदारक करू शकेल का असं पॉलनिक विचारतो. पॉलनिकच्या भय कादंबरीतलं भय हे या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये हॉन्टेड या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कपाशीची लागवड करत असताना पूर्वतयारी करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे या अनुषंगानं माहिती जाणून घेत आहोत. शेतकरी बंधू लक्षात घ्या, जमिनीची खोल नांगरणी केली तर कोणते फायदे होत असतात हे आपण कालच्या कृषीवाणीतून जाणून घेतलं होतं. आपल्या ठाऊक आहे की किडीच्या वेगवेगळ्या अवस्था ज्या असतात त्या उन्हामुळे मरून जात असतात आणि म्हणूनच नांगरटी आपण जर वेळेवर केली तर निश्चितच अशा किडींचा प्रादुर्भाव पुढे कमी प्रमाणात होतो. साधारणपणे पालापाचोळा, रोगट फांद्या यासारख्या जर गोष्टी शेतामध्ये दिसून येत असतील तर त्या आपण गोळा करून नष्ट कराव्यात. याशिवाय हंगामात राहिलेली पराट्यांची धसकटे किंवा इतर पालापाचोळा जमा करून हा आपण खताच्या खड्ड्यात टाकून वापरून घ्यावा. त्यावर माती टाकून पाणी शिंपडत राहिल्यास त्यापासून पुढे आपल्याला चांगलं खत देखील मिळतं. आता कपाशीची लागवड करायची असेल तर पेरणीही वेळेवर व्हायला हवी. या दृष्टिकोनातून वाणांची निवड करणं हे देखील एक महत्वाचं आहे. लक्षात घ्या, बियाणं जर केसाळ प्रकारचं असेल किंवा लव असलेलं असेल तर पेरणीपूर्वी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजून ठेवावं किंवा मग राख लावून ठेवावं. यामुळे बियाण्यांचा केसाळपणा कमी होत असतो. जिरायती शेतीमध्ये साधारणतः 70 मिलीमीटर पाऊस सतत 2 दिवस जर पडला तर आपण पेरणीच्या कामाला लागावं. कपाशीची पेरणी करतेवेळी योग्य अंतर पाळणं हे देखील महत्वाचं आहे. कपाशीचे सरळ वाण आणि संकरित कापूस त्याप्रमाणे जिरायती आणि बागायती शेतीनुसार पेरणीचं अंतर हे बदलतं. बागायती कपाशीत सरळ वाण साधारणतः 3 ते 4 फूट अंतरावर लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे 2 ते 3 किलो बियाणं प्रति एकर आपल्याला वापरायचं असतं. बागायती बीटीमध्ये साधारणपणे 4 ते 5.5 फूट अंतरावर आपण लागवड करावी. ही लागवड आपण करणार असाल तर प्रति एकरी आपण 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं. पेरणी साधारणपणे 30 ते 60 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. बीटी संकरित वाण जे आहे ते 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर आणि त्यातील 2 झाडातील अंतर आपल्याला 60 सेंटीमीटर ठेवायचं आहे. अशावेळी आपल्याला प्रति एकरी 1.5 ते 2 किलो बियाणं वापरावं. काही लोक देशी कापूस वाणाची देखील लागवड करतात तर ही लागवड 45 ते 60 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून आपण करावी. याकरता मात्र आपल्याला प्रति एकरी 5 ते 6 किलो बियाणं हे वापरायचं आहे. जिरायती शेतीमध्ये कापूस हे महत्वाचं एक जे पीक आहे तर ते पेरत असताना कापूस, ज्वारी असं आपण चक्रीय पीक म्हणून लोकप्रिय जे आहे ते घेतलं पाहिजे. पिकांचा फेरपालट देखील करणं हे गरजेचं आहे. तसंच शेंगावर्गीय पिकांचा वापर आंतरपीक म्हणून जर आपण केला तर पिकांची उत्पादकता आणि जमिनीची उत्पादकता वाढत जाते आणि भविष्यात अशा शेतीपासून आपल्याला दीर्घ काळापर्यंत अधिक उत्पादन घेता येतं. या पद्धतीमध्ये आपण तूर, सोयाबीन, मूंग, उडीद, भुईमूग यासारख्या पिकांची शिफारस आपल्याकरता करण्यात आलेली आहे. कपाशीचं पुरेपूर उत्पादन घेण्यासाठी योग्य प्रमाणात अन्नद्रव्याची मात्रा देणं देखील गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे कापूस पीक जर आपण घेणार असाल तर आताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला जमिनीची तयारी करायची आहे आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या प्रकारचं वाण आपल्याला घ्यायचं आहे त्याची देखील तयारी आतापासून करायची आहे.

0: जेणेकरून येणाऱ्या पावसाळी हंगामात आपल्याला कपाशीची पेरणी ही वेळेवर साधता येईल.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यांमध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिडोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसत केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग, नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्यानंतर ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खालीही ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याची थेंब पडली पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन, ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना किंवा ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली. तिथले लोक काय शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं. आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं. पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही उडवायचं, आमचं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणता जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: गृह सूची निगरानी की आलोचना के बाद भारत ने वित्तीय कार्यवाही कार्य बल के लिए अपना समर्थन दोहराया। उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र, कोंकण और गोवा के कुछ हिस्सों में अगले दो दिन तक मूसलाधार वर्षा का अनुमान। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजतायत। प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गंधार देशपांडे यांच्या गायनात राग गावती। विलंबित बंदिश तिलवाडा तालात निबद्ध आहे, तर द्रुतबंदिश ही एका तालामध्ये निबद्ध आहे आणि तराना हा 3 तालामध्ये निबद्ध आहे। विलंबित बंदिशीचे बोल आहेत परन पायो, तर द्रुतबंदिशीचे बोल आहेत मोसे मतरोको। त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काथे यांची।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंधार देशपांडे यांच्या गायनात राग गावती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूर

मध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन.
मतदान

0: चार याद्यांच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत. आजचं सायंकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीनं जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे.

0: राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मुंबईत चेंबूर इथं डायमंड गार्डनजवळ आज स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. स्कूल बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रवींद्र सामंत यांचं बासरीवादन, राग पटदीप. मध्यालयगत जपतालामध्ये आहे द्रुतगत 3 तालात, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. रवींद्र सामंत यांचं बासरीवादन, राग पटदीप.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र सामंत यांचं बासरीवादन आपण ऐकलं. राग पटदीप त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हाय, हॅलो आणि नमस्कार. मी तुमची रेडिओ मैत्रीण धनश्री तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आज 30 जून म्हणजेच वर्ल्ड सोशल मीडिया डे. सांगा बरं, सकाळी उठल्यावर पहिला नमस्कार आई बाबांना करता की मोबाईलला? गुड मॉर्निंग म्हणायच्या आधी इन्स्टा स्टोरीज आणि व्हॉट्सअप स्टेटस चेक करणारे किती जण आहेत? आणि असं जर का असेल तर वेलकम टू द सोशल मीडिया जनरेशन. आज सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पूर्वी एखादी बातमी गावभर पोहोचवायला 2 दिवस लागायचे, आता फक्त 2 सेकंद पुरतात. पूर्वी कलाकारांना संधी शोधावी लागायची, आज सोशल मीडिया त्यांना जगभर पोहोचवतो. आज एक छोटा व्यवसायही इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. विद्यार्थी युट्यूबवरून शिकतात, शेतकरी नवीन तंत्रज्ञान जाणून घेत आहेत, डॉक्टर आरोग्य विषयक माहिती देतात आणि अनेक तरुण आपल्या कलेने, ज्ञानाने आणि मेहनतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात, लोकांचं मन जिंकतात. म्हणूनच सोशल मीडिया हा फक्त टाइमपास नाही, ती एक संधी आहे, संवाद आहे आणि योग्य वापर केला तर यशाचं एक माध्यम आहे. पण मित्रांनो, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. जसं चाकूने फळं कापताही येतात आणि इजा देखील होऊ शकते, तसंच सोशल मीडियाचं पण आहे. आज फेक न्यूज, सायबर फसवणूक, ऑनलाईन ट्रोलिंग आणि

मुलांसमोर वाढता वेळ, या गोष्टीही तितक्याच गंभीर आहेत. म्हणून कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी एकदा खात्री नक्की करा, कारण फॉरवर्ड करण्यासाठी एक सेकंद लागतो पण चुकीची माहिती थांबवायला अनेक दिवस लागतात. चला आता एक कल्पना करा, जर एक दिवसासाठी इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप बंद झालं तर काही जण म्हणतील अरे नेटवर्क नाहीये का, तर काही जण म्हणतील फोन खराब झाला वाटतं माझा, आणि काहींचं तर असं होईल की ते म्हणतील माझं आयुष्यच थांबलंय. पण खरं सांगायचं तर कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून घरच्यांशी 10 मिनिटं गप्पा मारण्यात, मित्रांना प्रत्यक्ष भेटण्यात किंवा पुस्तक वाचण्यात जो आनंद आहे ना, तो कोणत्याही रील मध्ये मिळत नाही. आता एक छोटस चॅलेंज आपण सगळे मिळून घेऊया. आज हा कार्यक्रम ऐकल्यानंतर एक तासासाठी का होईना मोबाईल बाजूला ठेवू, आई बाबांशी गप्पा मारू, एखाद्या मित्राला फोन करा, आजी आजोबांसोबत बसा किंवा एखादं पुस्तक वाचा, पाहुयात बरं मन किती हलकं वाटतंय ते. कारण सोशल मीडिया आपल्याला जगाशी जोडतं, पण आपल्या माणसांशी जोडून ठेवण्याचं काम आपणच करायचं असतं.

चला तर मग आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. आपण ऐकणार आहोत सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण तन्वी मोहरील हिच्याबरोबर.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी आपली रेडिओ सखी तन्वी मोहरील स्वागत करते आहे आपल्या आजच्या सांजवे या मालेत. मित्रांनो, आज दिनांक 30 जून म्हणजेच सोशल मीडिया डे. आजच्या आधुनिक जगात सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले आहे. मित्रमैत्रिणींशी संवाद साधणे, बातम्या मिळवणे, शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन आणि अनेक क्षेत्रांमध्ये सोशल मीडियाची भूमिका ही महत्वाची ठरलेली आहे. तर मित्रांनो, सोशल मीडिया डे म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, सोशल मीडिया डेची सुरुवात ही 30 जून 2010 मध्ये झाली. जगभरातील लोकांना जोडण्यामध्ये सोशल मीडियाचे असलेले योगदान ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आज फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब, ट्विटर यासारखी अनेक माध्यमे लाखो लोकांच्या जीवनाचा भाग बनलेली आहे. आज अगदी काही सेकंदातच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संवाद साधण्यास शक्य झालेले आहे. मित्रांनो, आपल्याला सोशल मीडियाचे फायदे तर माहितीच आहेत, जसे की कोणत्याही माहितीचा जलद प्रसार, शैक्षणिक सामग्री सहज उपलब्ध होते, अनेक छोट्या व्यवसायांना प्रसिद्धी मिळाली, आपत्कालीन मदत तसेच रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. पण मित्रांनो, सोशल मीडियाचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे काही तोटेही आहेत, जसे की खोट्या बातम्यांचा प्रसार होणे, सायबर फसवणूक, वेळेचा अपव्यय, मानसिक तणाव, अनेकदा अपूर्ण किंवा चुकीची माहिती वेगाने पसरते, त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आवश्यक आहे. आजची तरुण पिढी ही सोशल मीडियाशी सर्वाधिक जोडलेली आहे. सोशल मीडिया हे कौशल्य दाखवण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. नृत्य, गायन, चित्रकला, लेखन, फोटोग्राफी यासारख्या कला अनेक युवक

सोशल मीडियाद्वारे जगासमोर आणत आहेत. परंतु सोशल मीडियाचा वापर करताना वेळेचे योग्य नियोजन करणे ही तितकेच जास्त महत्वाचे आहे. आज आपण सगळेच जण अशा युगात जगत आहोत जिथे माहिती हेच सर्वात मोठे सामर्थ्य बनलेले आहे. सोशल मीडियामुळे हे सामर्थ्य प्रत्येकाच्या हातात आले आहे. आज एखादी महत्वाची घटना घडली तर काही मिनिटातच ती अगदी जगभर पोहोचते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा एखादे काही प्रेरणादायी कार्य, सोशल मीडिया लोकांना एकत्र आणण्याचे काम करते. अनेक सामाजिक उपक्रम, मदत कार्य आणि जनजागृती मोहिमा सोशल मीडियामुळेच अधिक प्रभावी ठरलेले आहेत. मित्रांनो, जरा कल्पना करा, एका छोट्याशा गावात राहणारी एक मुलगी चित्रकलेची आवड जोपासत होती. तिची कला तिच्या गावापुरतीच मर्यादित होती. एक दिवस तिने तिचे चित्र सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. लोकांना तिचे काम आवडले, तिचे फॉलोअर्सही वाढले आणि हळूहळू ती प्रसिद्ध चित्रकार झाली आणि तिच्या चित्रांना देश विदेशातून मागणीही येऊ लागली. मित्रांनो, ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरीही अशी अनेक सत्य उदाहरणे आज आपल्या आसपास आहेत. सोशल मीडिया योग्य पद्धतीने वापरल्यास संधीचे दार उघडू शकते. सोशल मीडियामुळेच आपण आपल्या जुन्या मित्रांसोबत आजही सहज संपर्क साधू शकतो. तसेच दूर राहणाऱ्या नातेवाईकांसोबतही आपण आपले नातं सहज टिकवून ठेवू शकतो. आज वाढदिवस, सण, आनंदाचे क्षण आणि यशस्वी क्षण आपण एकमेकांसोबत शेअर करू शकतो. मात्र आभासी नात्यांइतकीच प्रत्यक्ष नाती जपणेही महत्वाचे आहे. तंत्रज्ञान आपल्याला जोडते पण माणुसकी आपल्याला खऱ्या अर्थाने एकत्र ठेवते. सोशल मीडिया हे एक साधन आहे. त्याचा उपयोग हा ज्ञानासाठी, सकारात्मकतेसाठी आणि समाज हितासाठीच झाला पाहिजे. हे जिथे चांगला विचार आहे तिथेच चांगला बदल घडतो. मित्रांनो, आज सोशल मीडिया डे निमित्त आपण सोशल मीडियाचा इतिहास, त्याचे फायदे, आव्हाने आणि जबाबदार वापर याविषयी माहिती जाणून घेतलीत. डिजिटल जग झपाट्याने बदलत आहे. या बदलासोबत आपणही पुढे जाऊया, पण विवेक, जबाबदारी आणि सकारात्मकता सोबत घेऊन जोडूया जगाशी, पण जोडले राहूया माणुसकीशी. याच सुंदर संदेशासह सांजवेळ या विशेष मालेचा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी तन्वी घेते आपला निरोप. बाय.

0: मुलाखत आपल्या वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत.
1: नमस्कार मित्रांनो, आकाशवाणीच्या युववाणीमधील वेगळ्या वाटा या विशेष भागात तुम्हा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, करिअरच्या पारंपरिक वाटा सोडून जेव्हा एखादा तरुण स्वतःची नवी वाट निर्माण करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो. आज आपल्या वेगळ्या वाटा या भागात आपल्यासोबत असाच एक हरहुन्नरी पाहुणा आहे ज्यांनी अँकरिंग म्हणजेच सूत्रसंचालन या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे, ज्यांनी इंजिनिअरिंगच्या पुस्तकांमधून बाहेर पडून माईक आणि रंगमंचाची दुनिया निवडली. 2013 इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी रेडिओ जॉकिंग आणि निवेदन या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि ते म्हणजे प्रमेय लोखंडे. प्रमेय, युववाणीमध्ये खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मॅम बोलल्याबद्दल.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा प्रवास 2013 इंजिनिअरिंग पासून सुरू झाला आणि आज तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक निवेदक आहात, ही वेगळी वाट निवडण्यामागची प्रेरणा नेमकी काय होती?
2: प्रेरणा म्हणजे बोलल्या गेलं तर जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो डिप्लोमा इंजिनिअरिंग तेव्हा मला माहीत पडलं की मी चांगला इंजिनिअर बनू शकणार नाही आणि त्यापेक्षा चांगलं जे मला जमतं ते आहे माझी बडबड. तर मग कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी आरजे हंट होत होतं तिकडे गेलेलो, तिथे मी सिलेक्ट झालेलो. काही राऊंड पर्यंत मी तिकडे पोहोचलो पण त्याच्यानंतर आय डिसाइड, म्हणजे काही राऊंड नंतर मी बाहेर पण पडलो, पण मला असं वाटलं की हे मी चांगल्या प्रकारे करू शकतो. मग म्हणतात ना हिंदीमध्ये ती म्हण आहे, कडीचे कडी जुडती गई और हम आगे बढते गए. हळूहळू करता करता मग मी आरजेंग या क्षेत्रात आलेलो. पुण्यामध्ये झाल्याच्या नंतर मग मी रायपूरला रेडिओ रंगीला 104.8 FM गेलेलो, तिथे मी आरजे होतो. मग तिथे मी जॉब करताना आय गॉट टू रिअलाइज की या चार भिंतीमध्ये मी राहू शकणार नाही, मला बाहेर निघावं लागेल. आणि त्यानंतर मी अँकरिंगच्या क्षेत्रात आलो, निवेदक तुम्ही ज्या प्रकारे म्हणता, आणि मग तो वाटचाल सुरू कंटिन्युअसली.
1: बरोबर. केवळ चांगला आवाज असणे पुरेसे नसते तर त्या आवाजावर संस्कार होणे गरजेचे असते. तुमच्या रेडिओ जॉकिंगच्या डिप्लोमाने तुमच्यातील व्हॉइस मॉड्युलेशन आणि पब्लिक स्पीकिंग या कौशल्याला कशी धार दिली?
2: ऑनेस्टली स्पीकिंग, आवाज चांगला असणं हे गॉड गिफ्ट आहे, मी मान्य करतो, पण तो फक्त 10 सेकंदच तुमचा लोकांचा इंटरॅक्शन हा तुमच्याकडे करू शकतो. 10 सेकंदानंतर तुम्हाला चांगल्या कॉन्टेंटची गरज असते. तुमच्याकडे कॉन्टेंटची क्षमता असली पाहिजे की मी कसं कॉन्टेंट डिझाईन करू की ते लोकांना आवडेल. यासाठी नेहमी एज्युकेशन हे सर्वात महत्वाचा वाटा असतो. कारण जेव्हा मी रेडिओचा डिप्लोमा केला, लोकांना आपल्या कॉन्टेंटनी हुक कसं बसवायचं, लोकांना आपल्याकडे कसं अट्रॅक्ट करायचं. नेहमी लोक जेव्हा बसले असतात पहिल्या सेकंड रो मध्ये लोक नेहमी लक्ष देतात, पण शेवटचा माणूस तुमच्याकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे याची जे मला सखोल अभ्यास जो झालाय तो आर्जेंच्या डिप्लोमामध्ये झालेला आहे, ऑनेस्टली स्पीकिंग.
1: बरोबर. माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही रेडिओ पासून ते वैयक्तिक सोहळ्यापर्यंत म्हणजेच लग्न झालं, डोहाळे जेवण, गेट टुगेदर असू दे, यापर्यंत जो प्रवास आहे तुमचा त्यामध्ये रेडिओचा बंद स्टुडिओ आणि समोर जिवंत प्रेक्षक असणारा स्टेज या दोन्हीमध्ये संवाद साधताना तुम्हाला काय फरक जाणवतो?
2: मोठा फरक आहे मॅम. आता तुम्ही ज्या प्रकारे बोलताय खूप सुंदर मॉड्युलेशन मध्ये बोलताय. रेडिओमध्ये ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, पण तुम्ही जेव्हा ऑन ग्राउंड ऍक्टिव्हिटी करता, लोकांच्या मधामध्ये जाऊन ऍक्टिव्हिटी करता, तेव्हा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एका हाय पिच मध्ये बोलणं गरजेचं आहे, तरच म्हणतात ना तुमच्याकडे लोक लक्ष देतील. घरी पण आई जेव्हा मोठ्या आवाजात बोलते ऑटोमॅटिकली आपलं लक्ष तिच्याकडे जातं. तर खूप काही गोष्टी असतात ज्या रेडिओमध्ये आणि ऑन ग्राउंड ऍक्टिव्हिटीमध्ये खूप फरक असतो आणि ते शिकायला थोडा वेळ लागला, पण एंड ऑफ डे आपण शिकलो. ते कशामुळे? बॅक टू बॅक ह्याच गोष्टीकडे लक्ष देता ऑटोमॅटिकली त्या तुमच्या तुम्ही आत्मसात करता त्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि आज तर स्पर्धाच आहे, हल्ली टीव्हीवर सुद्धा प्रेक्षक टिकवून ठेवणं एक
2: खूप मोठा टास्क आहे,
1: तर ते तर आपलं प्रत्यक्षात समोर असणार आहे, पब्लिक आहे,
2: पब्लिकली. बरोबर. मला मी तुम्ही विचार नाही करणार, पण आता असं आहे की दर 5 सेकंदाला जर तुम्ही पंच मारला नाही तुमच्या आवाजामध्ये, काही एकदम अट्रॅक्टिंग गोष्टी तुम्ही केली नाही दर 5 सेकंदाला ऑन ग्राउंड एन्क्वायरीमध्ये, प्रेक्षक तुमच्यापासून दूर व्हायला लागतो.
1: बरोबर. तुम्ही 400 पेक्षा जास्त कॉर्पोरेट इव्हेंट हाताळले आहेत. प्रॉडक्ट लॉन्च असो किंवा डीलर्स मीट, कॉर्पोरेट प्रेक्षकांना खेळून ठेवण्यासाठी निवेदकाकडे कोणते विशेष गुण असावे लागतात असं तुम्हाला वाटते?
2: मला असं वाटतं की मी थोड्या वेळ अगोदर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन सांगितलेलं आहे, की तुमच्या कॉन्टेंट मध्ये तेवढा दम असला पाहिजे की ऑटोमॅटिकली समोरचा माणूस हा तुमच्याकडे

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली सांज वेळ ही मालिका आपली मैत्रीण तन्वी मोहरील हिच्याबरोबर. आता आपण ऐकणार आहोत निवेदक प्रमय लोखंडे यांची आपली मैत्रीण अश्विनी खवसे हिने घेतलेली

0: ट्रॅक झाला पाहिजे. खूप काही गोष्टी असतात, जसं तुम्हाला तुम्ही तुमच्या कॉन्टेंटमध्ये मिमिक्री ऍड करू शकता, तुमच्या कॉन्टेंटमध्ये चांगलं सिंगिंग ऍड करू शकता, पण जर तुम्हाला हे दोन गोष्टी नसेल येत तर तुमच्याकडे ना कॉन्टेंटकडेच लक्ष द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल अट्रॅक्टिव्ह गेम्स, ब्रँड ओरिएंटेड गेम्स असले पाहिजे. आणि मला असं वाटतं की नॉर्मल गोष्टी हे ब्रँड ओरिएंटेड गेम्स झाले, प्लस तुम्ही अशा काहीतरी क्विझ कॉन्टेस्ट लोकांसोबत खेळू शकले पाहिजे की लास्टचा माणूस सुद्धा तुमच्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे.
1: बरोबर
0: है ना, त्या रांगेत लास्ट मध्ये जो माणूस आहे तो पण मी पण मला पण खेळायचा आहे प्रमाणे तुझ्यासोबत गेम, असं अट्रॅक्शन त्याच्याकडून व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की कॉन्टेंट हा सर्वात मोठा म्हणजे पायरी आहे. मी आता थोड्या वेळाअगोदर सांगितलं, दर 5 सेकंदाला तुम्हाला एक पंच तुम्हाला द्यावाच लागेल, तरच लोक तुमच्याकडे अट्रॅक्टेड राहतील.
1: बरोबर आहे, म्हणजे किती मोठी जबाबदारी ना. एका एक कार्यक्रम आहे त्याला बोलका करायचं आहे. म्हणजे बहुधा असं आपण पाहतो की कार्यक्रमात कमी बोलणारे आपल्याला भेटतात, त्यावेळेस एक मोठी जबाबदारी होऊन जाते की या कार्यक्रमाला बोलक हसरं कसं करायचं म्हणून.
0: स्टेरिओटाईप तुटलेला आहे, ऑनेस्टली स्पीकिंग. मी म्हणतो की आपण रेडिओ इंडस्ट्रीमध्ये आहोत तर आपल्यासाठी ज्यांनी हे रेडिओ इंडस्ट्री नेक्स्ट लेवलवर घेऊन गेले ते होते अमीन सायनी साहेब. बरोबर आहे. आता तो स्टेरिओटाईप एका माणसाने तोडलेला आहे, त्याचं नाव आहे शाहरुख खान साहेब. त्यांनी काय केलं, त्यांनी लोकांमध्ये जाऊन अँकरिंग केली आणि अमीन सायनी साहेब एका जागेवर बसून शब्दांचा प्रयोग करून ते लोकांना अट्रॅक्ट करायचे. पण तो स्टेरिओटाईप हा शाहरुख खान साहेबांनी तोडलेला. आता हळूहळू इंडस्ट्री पण चेंज होते.
1: बरोबर. 2021 मध्ये तुम्ही मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. आधीच कामाचा अनुभव असताना या शैक्षणिक पदवीमुळे तुमच्या प्रोफेशनल करिअरमध्ये काय बदल झाले?
0: मी नेहमी अजूनही एकदा भर देतोय, कॉन्टेंट क्रिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि मी फ्युचरमध्ये पण नेहमी मास कम्युनिकेशन रिलेटेड कोर्स करत राहिला, कारण 5W आणि 1H हा मास कम्युनिकेशनचा म्हणतात ना तो पिलर आहे, खूप मोठा स्ट्रॉंग पिलर आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना काय हवं आहे आणि आपण काय डिलिव्हर करतोय ही गोष्टी शिकायला हवी आपल्याला, आणि ते एका एज्युकेशननीच आपल्याला मिळते. आता मी इतक्या बिग फॅट वेडिंग्स करतो होस्ट, त्याच्यामध्ये लोकांना काय पाहिजे तो विचार मी नव्हतो करायचो, मी माझे प्रोडक्ट डिलिव्हर करायचो. पण आता मी एक नवीन गोष्ट निर्माण केलेली आहे, त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये गोष्ट आलेली की तुमच्या रिक्वायरमेंट काय आहे. कारण अगोदर हळदी मेहंदी आणि संगीत आम्ही होस्ट करायला जायचो, पण आता त्यांच्या रिक्वायरमेंट वाढलेल्या आहे, कारण आपण विचारतच नव्हतो. आता त्यानंतर मी विचारायला लागलो, नाऊ आय एम डुईंग हळदी, संगीत, मेहंदी, बारात ऑन व्हील्स आणि म्युझिकल फेरे, हे आम्ही डिझाईन केलेलं आहे जे आम्ही डिलिव्हर करतोय क्लायंटला.
1: ओके, अच्छा, म्हणजे नवीन नवीन काहीतरी त्याच्यातून
0: निर्माण होतं. एक्झॅक्टली.
1: जर आपण एका फ्रेम मध्ये त्या कार्यक्रमाला बांधून ठेवलं तर वाढणारच नाही समजा.
0: एक्झॅक्टली. त्या बॉक्सच्या बाहेर विचार करायचा आपला, आउट ऑफ द बॉक्स.
1: बरोबर. लाईव्ह इव्हेंट्स मध्ये अनेकदा तांत्रिक अडचणी येतात किंवा कार्यक्रम उशिरा होतो, अशा वेळी प्रेक्षकांना कंटाळा येऊ नये म्हणून तुम्ही परिस्थिती कशी हाताळता? म्हणजे एखादी तुमचा आठवणीतील एखादी प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल.
0: आता रिसेंटली झालं, तसे तर भरपूर आहेत, पण रिसेंटली जो प्रॉब्लेम झालेला होता तोच तुम्हाला सांगतो. नेहमी हे जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात, बँक्वेट हॉल कधीच प्रोव्हाइड करत नाही इलेक्ट्रिसिटी. याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी हे मोठ्या वेडिंगसाठी जनरेटर येतो. जनरेटर बसला खाली, इलेक्ट्रिक 200 लोक समोर बसलेले आहेत आणि ते होत आहेत बोर. क्लायंट आले, काहीतरी कर प्रमे, काहीतरी कर, लोकांना एंटरटेन कर. यू वोंट बिलीव्ह, मी जोरात आवाज केला, लोकांना बसायला लावलं जागेवरती जोरात. तुम्हाला सांगितलं होतं आईचा जोरात आवाज, त्याच्यातून जे शिकलेलो आहे मी. लोकांना आपल्या आपल्या जागेवर बसायला लावलं. इकडे ब्राईट कडले म्हणजे मुली कडले इकडे पाहुणे, इथे ग्रूम कडले म्हणजे मुलाकडले पाहुणे. त्यांच्यामध्ये एवढे कॉम्पिटिशन केले की अर्धा पाऊण तास कसा गेला आम्हाला माहितच पडलं नाही. पुशअप कॉम्पिटिशन केले आम्ही, उखाणे स्पर्धा केली, डान्स कॉम्पिटिशन केलं नॉर्मल गाण्यांवरती, आणि तो इव्हेंट इतका चांगल्या प्रकारे हाताळला की फॅमिलीला पण आवडला. तर ऑनेस्टली यू आर ऑल्सो आर्टिस्ट, मी पण एक आर्टिस्ट आहे एंड ऑफ डे. आणि खूप वर्ष अगोदर राज कपूर साहेबने एक चीज आम्ही सिखाई आहे की शो मस्ट गो ऑन.
1: बरोबर.
0: तुम्हाला शो मस्ट गो ऑन करावाच लागतो.
1: बरोबर आहे. आजची तरुण पिढी सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून निवेदनाच्या क्षेत्रात येऊ इच्छिते, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे निवळ दिसणे महत्वाचे नसते, कारण बोलण्यात तेवढी सखोलता पण असायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल याविषयी?
0: आय एम टोटली अग्री विथ युअर पॉइंट की बोलण्याची सखोलता असणं खूप महत्वाचं आहे. कारण मी तुम्हाला एक दोन उदाहरणं सांगतो. नवीन अँकर्स येतात, ते आपला ड्रेसिंग सेन्सकडे खूप लक्ष देतात, खूप लक्ष, पण कॉन्टेंट क्रिएशन त्याच्याकडे लक्षच देत नाही ते. आणि दोन इव्हेंट मिळतात, तीन इव्हेंट मिळतात आणि मग त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

0: करायचा होतो क्लायंटकडून किंवा इव्हेंट ऑर्गनायझरकडून. तर रिझन बिहाइंड दॅट हेच आहे की तुम्ही दिसण्याकडे खूप लक्ष देत आहात पण तुम्ही रिसर्च करत नाही आहे क्लायंटला काय पाहिजे. थोड्या वेळा अगोदर आपण विचार केला होता की 5W आणि 1H याच्याकडे लक्षच नाही त्यांचं, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट होतो.
1: बरोबर आहे. आणि यातूनच मला समोरचा क्वेश्चन हा पडतोय की आपल्या देशात भरपूर विविधता आहे तर त्यामुळे तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम अरेंज जेव्हा करता, साधं एक लग्न घेऊ द्या, लग्नाच्याच पद्धती किती आहात तर त्यावेळेस तुम्ही त्या पद्धतींना कसं काय हँडल करतात?
0: खूप चॅलेंजेस येतात. मला असं वाटतं की हळदी, मेहंदी आणि संगीत हा प्रोग्राम सेम आहे, पण आता मी तुम्हाला सांगितलं म्युझिकल फेरे आम्ही हाताळले आहे. तर म्युझिकल फेरेच्या वेळेस ना लग्नाच्या वेळेस खूप नवीन नवीन विधी असतात. आता ह्या विधींना आम्ही कसं टॅकल करायचं, पहिल्यांदा 2-3 प्रोग्राम मध्ये आम्हाला तो त्रास झाला कारण की आम्ही फक्त जो फेरे आहेत त्याचं महत्व लोकांना समजवायचो, त्याशिवाय वरमाला करायचो, एवढ्या याच्यामध्ये संपवायचो. पण माझी टीम आणि मला जो एक खूप मोठा प्रॉब्लेम लक्षात आला, प्रत्येक किलोमीटरवर लग्न हे चेंज होतात, पद्धती लग्नाच्या पद्धती चेंज होतात. आणि म्हणून मी लग्न सुरू होण्याच्या अगोदर पंडितजी सोबत कमीत कमी 1 तास बसून काय काय विधी तुम्ही करणार आहे, त्या विधीचं महत्व काय, आपल्या रिलिजियस स्टोरी सोबत कसं कनेक्टेड आहेत त्या गोष्टी, त्यांच्यासोबत 1 तास बसून मी करतो डिस्कशन. आणि मग ते आउटपुट जे बाहेर निघालं मग ते लोकांसमोर आम्ही सांगतो आणि लोकांना ते खूप आवडतं.
1: बरोबर आहे, कारण ते कुठेतरी लपलं आहे, माहीतच नाही पडत.
0: कारण पंडितजी संस्कृत मध्ये सांगतात, त्याचं एक मला असं वाटतं की हिंदी अनुवाद असणं खूप गरजेचं आहे. त्याचसोबत आमच्या रिलिजियस स्टोरीज असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासोबत. तो ऑटोमॅटिकली एक सुंदर रिलिजियस गाण्यांमध्ये जेव्हा त्यांचे फेरे होतात आणि रिलिजियस स्टोरीज आपण तिथे सांगतो आणि याचं काय महत्व आहे हे जेव्हा सांगतो ते ऑटोमॅटिकली लोकांना खूप आवडतं.
1: बरोबर. जाता जाता एक क्वेश्चन की तुमचा पुढील 5 वर्षात, म्हणजे तुम्ही स्वतःला पुढील 5 वर्षात कुठे पाहता, तुमच्या या प्रवासातील पुढचे ध्येय तुमचे काय असणार आहेत?
0: मी तुम्हाला सांगितलं, मी एक गोष्ट मधामध्ये सांगितलेली आहे तुम्हाला, माझे आयडल आहेत शाहरुख खान साहेब. आता शाहरुख खान साहेबांनी अँकरिंग खूप नेक्स्ट लेवलवर घेऊन गेलेले आहेत. मोठ्या मोठ्या घरातले लग्न ते होस्ट करतात, कॉर्पोरेट इव्हेंट ते होस्ट करतात. आणि त्यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ते म्हणजे तुम्ही तुमचा एरिया सीमित नका करू, तुमचा रेडियस हा नाही आहे, नेहमी त्या रेडियसच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. तर नेक्स्ट 5-year प्लॅन तर आहे की त्या रेडियसच्या बाहेर मला निघायचं आहे. प्लस मला ना आता त्या रेडियसच्या बाहेर निघून फक्त इंडियामध्येच वेडिंग्स किंवा कॉर्पोरेट इव्हेंट होस्ट नाही करायचे आहेत, मला आता ओव्हरसीज जायचं आहे आणि अब्रॉडमध्ये जाऊन इव्हेंट होस्ट करायचे. आणि मोठे मोठे अँकर करतात ते, आणि तोच भाग मला आता हाताळायचा आहे. नेक्स्ट टास्क हाच आहे की माझ्यासाठी दुबई झालं किंवा बँकॉक झालं हे माझ्यासाठी घर असले पाहिजे, जाणं येणं झालं पाहिजे तिथे इव्हेंटसाठी.
1: म्हणजे बकेट लिस्ट ही असणार आहे,
0: खूप मोठी आहे.
1: बरोबर, खूप छान. जाता जाता तुम्ही तरुण मित्र मैत्रिणींना कोणता संदेश द्याल?
0: मला एवढंच बोलायचं त्यांच्यासाठी की आता स्टेरिओटाईप हा तुटलेला आहे. फक्त डॉक्टर इंजिनिअरला तेवढं रिस्पेक्ट नाही मिळत, प्रत्येक क्षेत्रामध्ये आता रिस्पेक्ट मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि अँकरिंग ही जी फील्ड आहे याच्यामध्ये चांगल्या अँकरची गरज आहे, आणि तुमच्यासारखे युवा पिढींनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण ही इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे. प्रत्येक जण इंडियामध्ये लग्न वास्ट करण्याचा प्रयत्न करतोय, मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तिथे त्याच्यासाठी चांगले अँकरची गरज आहे. आणि मी युवा पिढीला रिक्वेस्ट करतोय या क्षेत्राकडे लक्ष द्या, माझ्यासारखे भरपूर मोठे मोठे अँकर तुम्हाला मदत करतील.
1: इंजिनिअरिंगच्या तांत्रिक जगातून निवेदनाच्या सर्जनशील जगात येऊन तुम्ही 5,000 अधिक कार्यक्रमांची धुरा सांभाळली आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. तुमचा हा प्रवास अनेक तरुणांना प्रेरणा देणारा ठरेल. तुमच्या प्रवासातून एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की जर मनात जिद्द असेल आणि शब्दांवर प्रेम असेल तर आपण कोणतेही क्षेत्र गाजवू शकतो. तुम्ही आज वेळात वेळ काढून युवावाणीच्या श्रोत्यांशी संवाद साधला आणि वेगळ्या वाटा निवडणाऱ्या तरुणांना दिशा दाखवलीस, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: मनापासून धन्यवाद मॅम, तुम्ही इथे मला बोलवलं आणि एवढा सन्मान दिला त्यासाठी.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकली निवेदक प्रमय लोखंडे यांची अश्विनी खवसे हिने घेतलेली मुलाखत वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत. चला तर मग या वर्ल्ड सोशल मीडिया डे निमित्त माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, सोशल मीडियाचा

शेअर करा पण त्याचं व्यसन होऊ देऊ नका. माहिती शेअर करा पण सत्य पडताळूनच. सकारात्मक विचार पसरवा आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या. कारण पोस्ट व्हायरल होणं महत्वाचं नाहीये, तर आपलं व्यक्तिमत्व प्रेरणादायी होणं जास्त महत्वाचं आहे. चला तर मग मी तुमची रेडिओ मैत्रीण तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि सादर करते होते अतुल साखरकर. तोपर्यंत स्टे कनेक्टेड, स्टे रिस्पॉन्सिबल आणि सर्वात महत्वाचं स्टे ह्युमन. टाटा, बाय बाय आणि नमस्कार.

0: युतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर हे आधी धनुष्यबाण चिन्हावरच विधान परिषदेत निवडून आल्याचं सांगत त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईसह राज्यात शिवसेनेची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून उद्या अहिर यांची विधान परिषद उपसभापतीपदी निवड होईल असा दावाही त्यांनी केला. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केलाय. सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. वर्ष 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमान विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मोक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर इथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला आहे.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: केंद्र सरकारनं देशातल्या अपघातप्रवण स्थळं आणि दरडी कोसळणाऱ्या धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा आणि या विषयावरच्या कार्यक्रमात आज बोलत होते.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील 23,800 पेक्षा जास्त शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळा समितीच्या मार्फत गणवेशाचं वाटप देखील सुरू करण्यात

आलं. गणवेश निधीमध्ये कमतरता असेल तर निश्चितच राज्य सरकार यामध्ये लक्ष घालून त्या निधीत वाढ करून ती शाळा समितींना उपलब्ध करून देईल, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सीताबर्डी इथं सेवा सदन संस्थेच्या शाळेत आज शाळा प्रवेश उत्सवात ते बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आज गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं प्रभात फेरी काढून गुलाब पुष्प देत आणि पाठ्यपुस्तक वितरित करून आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. भंडाऱ्यात पीएम श्री लालबहादूर शास्त्री विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेशोत्सव, नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसंच मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यवतमाळमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळा अशा एकूण 3324 शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. नवीन शैक्षणिक वर्षात 34,000 विद्यार्थी पहिली प्रवेश घेणार असून या विद्यार्थ्यांसह उत्साह वाढवण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. अनेक गावांमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबवण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, बँका, गाव चावडी आणि आपलं सरकार सेवा केंद्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणं आवश्यक असून एक वेळ समझोता ओटीएस योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा वाटा जमा करणं बंधनकारक आहे. या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जमुक्त होऊन नव्यानं पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहे. राज्य मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. त्याअंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या अंतर्गत आज नागपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एमपीएससीची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा निर्णय. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. विदर्भातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट. विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवाचा सर्व शाळांमध्ये उत्साह आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात ऐकूया दुनियादारी या चित्रपटातील आदर्श शिंदे यांनी गायलेलं हे गीत.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या धकाधकीच्या जीवनात, या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमध्ये आपण दररोज ठरवलं तरी काही काही कामं जी आपली नित्यनियमाची कामं असतात ती पण होत नाही, कारण दररोजचं हेक्टिक लाईफ. पण यामध्येच जर मी असं म्हटलं तुम्हाला की एखादी व्यक्ती सातत्याने आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, सलग 15 तिरुपती बालाजीला, सांगलीपासून ते तिरुपती बालाजी असं अंतर त्यांनी कापलं आहे आणि तेही सायकलने, तर आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आणि त्यांचं वय वर्ष आहे फक्त 63. हो श्रोते हो, फक्त 63. तर आज आपण बोलूया अशाच एका हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्वाला, ज्यांचं नाव आहे श्री संजय नरगुंदे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पण सगळ्यात पहिले, आपण जी एवढी मोठी अचीवमेंट केलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, ते सलग 15 आपण बालाजीला जाऊन आलो आणि तेही सायकलनी या वयात, त्याच्यासाठी तुमच्या या उत्साहाला आणि हिमतीला माझा तर पहिले सगळ्यात मोठा सलाम. हा सर, सुरुवात आपण बरंच काही बोलणार आहोत, पण त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला

0: आवडेल तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: आमच्या घरामध्ये मी, आमचे थोरले भाऊ, त्यांच्या मुली असा आम्ही कौटुंबिक आहे. मी अविवाहित आहे.
0: बरं.
1: माझं बालपण सराफकटा इथं तानोडे पुस्तक दुकानच्या गल्लीमध्ये झालेलं आहे आणि आरवाडे स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे.
0: बरं. सर, आजकालचे जे आयुष्य आहे आपलं, जे आपण दैनंदिन जगतो आहे, त्याच्यामध्ये सगळेजण फार बिझी आहेत, व्यस्त आहेत, पण या अशामध्येही डायरेक्ट बालाजीला, ते पण इथनं मला वाटतं जवळजवळ सांगलीपासनं ते
1: 800 किलोमीटरपेक्षाही
0: जास्त आहे, सर याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की आपण हे अंतर सायकलनी कापावं किंवा सायकलनी तिथपर्यंत पोहोचावं, हे कसं काय सुचलं?
1: आम्ही ज्या वेळेला गाव भागात बावडेकरवाड्यात राहत होतो, मग त्यावेळेला आम्ही असं रात्री जेवणानंतर ग्रुप आमचा असा मुलामुलांचा तिथला ग्रुप जमला.
0: बर.
1: तर त्यामध्ये सांगली तिरुपती हा विषय निघाला. मग हे सांगली तिरुपती हे अंतर किती आहे, मग कोण 800 म्हणते, कोण 900 म्हणते, 1100 म्हणते, असा तो विषय झाला. मग तिथं आमची एक पैज लागली.
0: बर.
1: की सांगली तिरुपती आणि तिरुपती सांगली असा सायकल प्रवास 15 दिवसाच्या आत पूर्ण करायचा.
0: अच्छा.
1: तोही कुठल्याही आधाराविना, म्हणजे ट्रकच्या फायकाल धरले बाबा किंवा टेम्पोतन वगैरे गेले असं कुठलाही नाही, सलग सायकलनं सांगली तिरुपती, तिरुपती सांगली असा पूर्ण प्रवास सायकलनं करायचा
0: 15 दिवसात.
1: 15 दिवसात.
0: बर.
1: मग ते मी चॅलेंज स्वीकारलं आणि 13 ते 14 दिवसात मी पूर्ण केलं ते.
0: अच्छा. आपण सर पहिल्यांदा जेव्हा सायकलने तिरुपती बालाजीला गेलात तर ते वर्ष आणि महिना कोणता होता, आठवत आपल्याला?
1: 2000 साल होत.
0: अच्छा, 2000 साली गेला.
1: 2000 साल.
0: बरं. सर मग हे जेव्हा आपण ठरवलं की मला हा प्रवास सायकलने करायचा आहे तर याची प्राथमिक तयारी आपण काय काय केली होती?
1: मग आता मला असा एवढा लांबचा प्रवास सायकलचा माहित नाही.
0: बरोबर.
1: परंतु मग आता असं 15 दिवसात जर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं, पूर्ण करायचं आहे, तर मग असं तुम्हाला विचारा त्याला विचारा असं करता करता आमच्या एक मित्र, म्हणजे आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो,
0: बर,
1: तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठ पडला.
0: बर.
1: त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. मग मी त्याला विचारलं बाबा सुनील सोलापुरातनं तिरुपतीला कसं अंतर, म्हणजे रस्ता आहे काय? तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. तो मला मधली, म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं, सांगली पुणे म्हटलं की त्यामध्ये आष्टा, इस्लामपूर, सातारा अशी जी ढोबळ मराठवाची गावं सांगतो, तसं त्यानं मला ती गावं सांगितली, विजापूर, होसपेट, बल्लारी, आनंदपूर, तिरुपती. मग ह्या मार्गानं आम्ही निघालो.
0: बरं. अच्छा सर, पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी, म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं? कारण आता फक्त सायकलनीच जायचं, म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं किंवा प्राथमिक उपचार चालं, तर ही तयारी मग आपण कशी केलीत?
1: मग आमचे जे डॉक्टर्स आहेत नगरपालिकेतले,
0: बर,
1: त्यांना तेही असे हौशी आहेत प्रवासाच्या बाबतीत. मग मी त्यांना सांगितलं बाबा असं असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे. त्यांनाही आश्चर्य वाटला, आनंद झाला. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं मला थंडीवर, दिवाळीनंतर आम्ही जातो, वातावरण थंड असतं,
0: बरं,
1: तर त्या उद्देश, त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत ते त्यांनी मला पुरवली.
0: बरं. सर पहिल्यांदा आपण जेव्हा गेला तेव्हा आपल्याला किती दिवस लागले आणि पहिला जो प्रवास होता, अगदी नवीन नवीन प्रवास होता तुमचा तो, अगदी तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल?
1: माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास, तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला, तर मग त्या सुनील रत्न पारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो.
0: बर.
1: तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली. तिथनं मग पुढं होसपेट, बल्लारी, विजापूर, होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. मग असा माझा तो प्रवास सुरू झाला.
0: सर मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारत विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला असेल, तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय काय अनुभव आले त्या प्रवासा दरम्यान?
1: मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं,
0: बरं,
1: इकडनं मग कुणीकडे चाललाय मामा? म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघाले. अरे वा, त्यांना कौतुक वाटलं भयंकर. मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. मग त्या गावाला गेलं की त्या तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव.
0: बरं.
1: मग असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो,
0: म्हणजे विचारत विचारत. सर मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्या सोबत घेतले ते, किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं, मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही?
1: आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे.
0: बर.
1: तर पहिल्या दिवसाचं आपलं बरोबर असतं. दुसऱ्या दिवसापासून हॉटेल, धाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण.
0: अच्छा. म्हणजे रस्त्यात जे पडेल ते. अच्छा.
1: आणि आता असं झालंय की इतक्या वेळ गेल्यामुळं लोकांनाही माहिती झालेलं आहे आणि

0: समजा आम्ही एक वर्ष नाही गेलो तर ते आता आम्हाला पुन्हा जेवायला जातो त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही, एवढं त्या लोकांना आता आमची सवय झाली.
1: अच्छा.
0: की आता हे आता पाच सहा मंडळी येणार सायकलनं.
1: अच्छा. मग तुम्ही एकटेच जाता सर की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मेंबर्स आहेत?
0: सुरुवातीला माझी पहिली तीन चार वर्ष मी एकटाच होतो.
1: बर.
0: मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो तसं लोकांचा कल वाढायला लागला. कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामागं माझा उद्देश असा होता की ज्यांना ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि हा प्रवास करायचा आहे पण त्यांना रस्ता माहित नाही तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो.
1: अच्छा. सर जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी सांगली ते तिरुपती बालाजी ह्या सायकलने प्रवास करणार हे ठरलं, पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे, तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली
0: नाही? माझं रोजचं सायकल माझं फिनेलचा व्यवसाय हॉस्पिटल वगैरे जे लागतं आणि आता नवीन दोन वर्ष झाली फरसाणा व्यवसाय, मग त्यानं मला सतत सायकलिंग असतंच, त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काय त्याचं प्रॅक्टिस केलेलं नाही.
1: अच्छा.
0: रोजच्या रोज माझं 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं.
1: अच्छा.
0: त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली,
1: म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस तुम्हाला कामात आली
0: रोजचीच.
1: बरं सर, पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी बालाजीला जाणार सायकलने, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर?
0: आता तसं विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती, त्यांच्या जवानी त्या पूर्वी दरवर्षी 1-800 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुपमधनं तो सायकल प्रवास व्हायचा.
1: बरं.
0: मग भावाजही तसंच, तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता पण सायकलिंगही तो करायचा. त्यामुळं खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही.
1: बरं.
0: किंवा कोण नको म्हटलं नाही, जाऊन ये म्हटले.
1: सर खरं पाहिलं तर आता मी फोनवर जेव्हा चेक केलं तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसत आहे, पण तुम्ही ठीक आहे एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं, पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14 म्हणजे आतापर्यंत 15 तर जाऊन आलात, तर याच्यामागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय?
0: आता तसं जर बघितलं तर सायकल व चालवा सायकल शरीर म्हणजे
1: सुदृढ
0: करा हा त्यातला मोठा प्रश्न. पर्यावरण त्यामुळं पोल्युशन फ्री सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री, तर मग त्यावर तुमच्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
1: बरोबर.
0: हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश. आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे.
1: बरं.
0: पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या, मग त्यावेळेला मी 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो पण मी पूर्ण केल्या.
1: अच्छा.
0: 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली.
1: बरं. ही कधीची गोष्ट आहे सर?
0: ही साधारणपणे 82-82 दरम्यानची.
1: बरं. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सवय आहे. सर आता इतक्यादा सलग 15 आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलने कापलेलं आहे, पार पाडलेलं आहे, त्याच्यामध्ये शेकडो लोक तुम्हाला नवीन नवीन भेटले असतील, म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही तर दुसऱ्या राज्यातले पण, तर ह्या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
0: आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं तर त्याच्या अलीकडे 15-20 किलोमीटर माझ्या सायकलचं पॅनल मोडलं. मग तिथल्या खेड्यातलं असं ते होतं, मग त्यांना म्हटलं बाबा जर सायकलचं काम मी तर करणार कोण आहे का. मग त्या एका ग्रहस्थानी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. मग ते काय म्हटलंय की बाबा 15-20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला आनंदपूर पर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो,
1: म्हणजे जुजबी करून दिलं.
0: हा जुजबी तात्पुरतं. आणि तुम्ही आनंदपूर मध्ये गेलात की तिथे सायकलवाल्या ते मोठे सिटी आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मधला 2 नंबरचा जिल्हा येतो आनंदपूर, तर तिथं तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील.
1: अच्छा.
0: मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं आणि मग आनंदपूर मध्ये गेल्यावर पॅनलचं पूर्ण काम करून दिलं.
1: अच्छा. हा मला इथे हेच विचारायचं होतं सर की जसं आता सायकलने आपण जात आहे तर थोडं बहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतात, तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामग्री ठेवली होती का?
0: केला तर आता असं आहे पूर्वीच्या आणि आताच्या रस्त्यामध्ये काय भरपूर फरक पडलेला आहे.
1: बरोबर.
0: आता जे रस्ते एवढे सुरेख झालेत की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला जळायला गेलो होतो, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. पूर्वी तर कसं होत होतं खास खळगे डबरे असायचे, त्यामुळे सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे, व आता रस्त्याच्या वयानं अतिशय सुरेख झाले, म्हणजे स्टॉपोटॉप तुम्ही जाऊ शकता. फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेल थांबणार असाल तर, बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही.

0: सर मला इथे विचारायचं आहे, जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं की ही 15वी जी फेरी होती तुमची, पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचं आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का?
1: हो आता फरक पडतो.
0: अच्छा.
1: आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25 वर्षाचा फरक पडतो. शारीरिक दृष्ट्या सुद्धा थोडं
0: बरोबर
1: होतो. मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला पहिल्या दिवशी पहिल्या खेपेला.
0: बर.
1: पहिल्या दिवशी 90 किलोमीटर,
0: बापरे.
1: दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 147 किलोमीटर, असं माझं अंतर वाढत चाललं.
0: म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर?
1: एका दिवसात 140 आणि 147.
0: बापरे, नवलंय. पण म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचला आहात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग म्हणजे जोक नाहीये.
1: बरं, तसा प्रवास विजाळ्याला परत आलो. विजापूर मध्ये आलो परत.
0: बर.
1: आणि विजापूर मधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो. आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता.
0: बर.
1: आणि 2-3 किलोमीटरवर पुढे आलो आणि मग माझ्या लक्षात झालं की बाबा आपला स्वेटर तिथं विसरलो. मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या लोकांना ते समजलं की ह्या सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. मग त्याने तो बाजूला ठेवला होता. परंतु मग त्यावेळेच्या ह्याच्यात सांगलीत ते विजापूर ते सांगली तिथनं साधारणपणे मी 7-7:30 निघालो.
0: बर.
1: ते इथं सांगलीमध्ये मी 12:30 दरम्यान मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटरच.
0: अच्छा. सर जसं आता महाराष्ट्रातनं आपण व्हाया आंध्र प्रदेश म्हणजे जाता कर्नाटक आंध्र प्रदेश, तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते, तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का?
1: नाही. आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. मग मी मलाही कौतुक वाटलं म्हणजे की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी येतं. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा द्राक्ष तोडीला म्हणा आम्ही तिकडं कामालाही येतो म्हटले.
0: अच्छा, बरोबर.
1: मग त्यांनी मला ही आपल्या इकडची तासगाव, मिरज, कसबेडीग्रज, तुंग अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलेत म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही.
0: अच्छा.
1: मग ते म्हणलं आम्हाला त्या मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले.
0: अच्छा.
1: त्यामुळे मराठी तर तसं काहीच कुठं अडचण, इवन आंध्र सुद्धा मध्ये नाही.
0: अच्छा. सर आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे की आता बालाजी झालं बा आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय?
1: आता ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा 16वा प्रयत्न आहे सांगली तिरुपती सायकल प्रवास.
0: बर.
1: आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे.
0: अच्छा.
1: अयोध्या, प्रयागराज, काशी.
0: अच्छा.
1: असा उपक्रम आहे तो पूर्वीच होता पण त्या पेपरमध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे.
0: बर.
1: म्हणून तो मी तात्पुरता प्रस्ताव थांबवला.
0: बर.
1: आणि मग तिरुपतीला जाऊन आलो.
0: बर. अच्छा. सर आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14 म्हणजे आजपर्यंत 15, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे त्याने जाता की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता? त्याच मार्गाने
1: आहे तो मार्ग.
0: अच्छा. म्हणजे आता तुम्हाला अगदी तोंडपाठ झालेला असेल.
1: तुम्हाला जरी जायचं झालं तर मी तुम्हाला मॅप देतो, त्याप्रमाणे तुम्ही कुठं वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळ, तेही मी तुम्हाला सांगू शकतो.
0: अच्छा. सर पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवस लागले होते येऊन जाऊन, मग आता 15वी जी फेरी केली तुम्ही, तर तेव्हा दिवस कमी लागले की जास्त लागले?
1: साधारणपणे तेवढेच होतात.
0: अच्छा. बर.
1: तर ह्या संदर्भात माझी एक तरुण मुलानं अशी प्रार्थना किंवा मी त्यांना मागणी करतो की त्यांनी तुम्ही मोटरसायकल हे वाहन चालवण्यापेक्षा सायकल सायकल चालवा आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम राहा.
0: बर. सर आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलंय की मला अयोध्या, प्रयागराज पण सायकलनीच करायचं आहे, ते अंतर कापायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: मधुरा दातार संगीता चितळे पौलमी पेठे आणि अमृता काळे यांनी गायलेलं हे गीत होतं प्राजक्ता पटवर्धन यांचं, संगीत अभिजित राणे.
1: स्पर्श त्याचा तुझ्या देहास चिंब चिंब करीत होता, सुसाट वैरी वाराही त्यालाच साथ देत होता. शहारलेल्या अंगाला तू मोठीत दडवलं होतंस, शरीराला तूच तुझ्या आलिंगन दिलं होतंस. बघून तुझी ती मोहक काया तोही मंत्रमुग्ध झाला, आणि मनात नसतानाही पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा बरसत राहिला.

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजीत यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष

म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
गेल्या 24 तासात

0: मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचं यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना

0: विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेसशासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल, यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या, मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात

येणार, मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% या

टक्के आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 मध्ये बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78,87,00,000 रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 39,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासनसेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासनसेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याबाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय

0: 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

न्यूज ऑन AI या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी माहिती करून घेणार आहोत. आता गाई म्हशींमध्ये स्तनदाह होतो तर याची विविध कारणं आहेत, तर ही कारणं कोणकोणती आहेत किंवा याचा जो प्रसार होत असतो तर हा कशामुळे होतो आणि आपण यासाठी प्रतिबंध कसा करायला हवा या सगळ्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील चिकित्सालय निबंधक डॉक्टर कृष्णा इंगोले सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आता आपण गाई म्हशींमधील स्तनदाह जो आहे तर हा नेमका स्तनदाह म्हणजे काय?
2: खरं तर स्तनदाह किंवा कासदाह आपण जे म्हणतो तर याच्यामध्ये कासेवर जनावरांच्या सूज येते, कास लालसर होऊन दुधामध्ये भौतिक व रासायनिक बदल होत असतात.
1: अच्छा.
2: दुधाचा रंग सुद्धा बदलतो आणि त्यामध्ये गाठी किंवा गुठळे आपल्याला दिसतात आणि काही दिवसानंतर ती कास अशी कठीण बनते, यालाच आपण दगडी सुद्धा म्हणतो.
1: अच्छा.
2: स्तनदाह किंवा कासदाह म्हणजे पशूंना भेडसवणारा सगळ्यात मोठा भयंकर हा आजार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असते. या आजारामध्ये प्रामुख्याने दूध कमी होते, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा औषध उपचारावरचा खर्च सुद्धा वाढतो. स्तनदाह होण्याची तशी पुष्कळ कारणे आहेत, जसे की विषाणू, बुरशी, जीवाणू यासारखे जंतू या रोगास कारणीभूत असतात. आणि साधारणतः हा आजार म्हशीपेक्षा गायीमध्ये जास्त आपल्याला आढळतो. त्याही मध्ये बघितलं

0: तर आपण गाई ज्या जास्त दूध देतात यांच्यामध्ये हा आजार जास्त दिसतो. देशी गाईच्या तुलनेने संकरित गाईमध्ये आपल्याला हा आजार पहिल्या प्रसूतीपेक्षा नंतरच्या प्रसूतीनंतर काजदा अधिक आपल्याला आढळतो. जिथे जनावरांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव मुख्यतः जास्त आपल्याला आढळतो. आणि स्तनदाह या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गाई म्हशींची कास अतिशय कडक होते म्हणून त्याला आपण दगडी सुद्धा असे म्हणतो.
1: अच्छा, आता सर याची जी कारणं आहेत जे स्तनदाहाची आणि जो प्रसार आहे तर हा कसा होतो?
0: सर्वसाधारणपणे दूध काढल्यानंतर सडाचे छिद्र बंद होण्यास साधारणतः अर्धा तास लागतो, पण काही जनावरांमध्ये हा काळ जास्तही असतो. त्याच वेळेस हे जंतू सडाच्या छिद्रातून कासेमध्ये येत असतात.
1: बरं.
0: आणि कासेला ज्यावेळेस ते आतून जखम करतात किंवा कासदाह आपण ज्याला म्हणतो, तर याच्यासाठी जवळजवळ 140 प्रकारचे वेगवेगळे जीवजंतू याच्यासाठी
1: कारणीभूत
0: आहेत. तर साधारणतः काय होतं की याच्यामध्ये हे जीवजंतू सडाच्या मार्गातून किंवा रक्तामधून कासेमध्ये पोहोचतात आणि ज्यावेळेस हे आतमध्ये पोहोचतात तर त्यामध्ये नंतर त्याचा आपण त्याला मल्टिप्लिकेशन किंवा त्याचा प्रादुर्भाव म्हणतो हे होत असतो. आणि दूध काढताना आपण जर काशीची काळजी किंवा स्वच्छता व्यवस्थित नाही राखली तर हे जीवजंतू आतमध्ये जातात आणि हा रोगाचा प्रसार होतो. स्तनदाह झालेल्या जनावरांचे दूध भांडे किंवा जो माणूस त्या जनावराची धार काढतो हे जर निरोगी जनावराच्या सडाला लागले तर हा स्तनदाह होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जनावरची जागा जी आहे अस्वच्छ असेल, दलदल असेल किंवा रोगजंतूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन हा कासदाह होतो.
1: गोठ्यामध्ये स्वच्छता असणं आवश्यक आहे,
0: खूप महत्वाची आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी बंधू एका गाईचं दूध काढलं आणि समजा त्या गाईला स्तनदाह असेल आणि तेच भांडे तेच हात्र जर दुसऱ्या निरोगी गाईला लावले तर प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याच वेळेस काय होतं की आता नवीन पद्धती आणि जास्त जनावर असतील एखाद्याकडं आणि हाताने काढणं शक्य नसतं दूध सगळ्यांचं, तर म्हणून काही मशीन्स वापरतात. तर अशा मशीन ज्या आहेत ज्या बाधित जनावरांना त्याचा वापर झालेला आहे आणि त्याच मशीन आपण चांगल्या जनावराकडे नेल्यात आणि त्या कासेला लावल्यात त्यांच्या, तर ते जीवजंतू इकडं पसरण्याचं काम करत असतात. आणि समजा तुमच्याकडे स्वच्छता व्यवस्थित नसेल, माशा असतील, डासांचं प्रमाण जास्त असेल, तर हे सुद्धा रोग पसरण्याचं काम करत असतात.
1: नक्कीच.
0: आणि दुसरं असं की गाई पहिलं किंवा दुसरं व्याध देत असते त्यावेळेस ह्याचं प्रमाण जे आहे अत्यल्प असतं, पण जसं वयस्कर होत जाते तर तसा ह्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. आणि तसं पाहिलं तर विदेशी गायी आणि आपल्या देशी गायी याच्यामध्ये आपण जर कम्पेअर केलं समजा तर देशी गायीमध्ये हा आजार एकदम नगण्य आहे, पण विदेशी गायीमध्ये ह्यांचं प्रमाण जास्त आहे. कारण ज्या देशी गाय आहेत त्यांची रोग प्रतिकार शक्ती जी आहे खूप चांगली आहे.
1: बरोबर आहे.
0: विदेशी गाईचं दूध उत्पादन खूप आहे पण त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आपल्या गाईपेक्षा खूप वीक आहे किंवा आपण कमी आहे असं म्हणू शकतो. आणि दूध काढताना दूध पूर्णपणे कासेतून निघणं गरजेचं असतंय. जर समजा काही अंशी जर कासेमध्ये दूध राहिलं तर जंतू जे आतमध्ये काही राहिलेले असतात तर त्याची वाढ झपाट्याने होते.
1: बरोबर.
0: कारण दूध हे पोषक माध्यम असल्यामुळे जीवजंतूची वाढ ही चांगल्या पद्धतीने आणि झपाट्याने होत असते.
1: आता सर रोग जीवजंतू पासून स्तन ग्रंथींमध्ये होणारे जे परिणाम आहेत तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: आपण बोललो की साधारणतः 140 प्रकारचे जीवजंतू हे स्तनदाह होण्यासाठी कारणीभूत आहेत, पण हे येतात कसे? तर खरं तर स्तन जे असतं त्या ठिकाणी जखम झाली किंवा रक्तातून हे जीवजंतू कासेमध्ये येत असतात. जर का त्या गायीची रोग प्रतिकार शक्ती जर वीक असेल किंवा कमकुवत असेल तर हे रोग जीवजंतू मोठ्या प्रमाणामध्ये कासेमध्ये वाढतात. आणि दूध हे पोषक माध्यम असल्यामुळे रोग जीवजंतूची वाढ हे मोठ्याने होते किंवा फास्ट लवकरात लवकर होते, जास्त लवकर होते. आणि याच्यामुळे काय होतं की रोग जंतूच्या प्रादुर्भावाने कासेमधील उपकला पेशीला सूज येते आणि त्या लाल होऊन आतमध्ये छोट्या छोट्या जखमा होतात. त्याच्यामध्ये नव्या पेशी जलाची वाढ होऊन त्या भागाची जाडी वाढते.

0: लागते आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आतील भागात सूज येते आणि हे सर्व होत असताना शरीरात काही रोग प्रतिबंधक पेशी सुद्धा असतात आणि त्या रोग जंतूंना मारण्याचं काम करत असतात.
1: बरोबर.
0: अशा परिस्थितीमध्ये मृत पेशी साचून त्यांचे रूपांतर पिवळसर पेशी जलात होते, त्यामुळे त्या दुधाचा रंग कधी कधी पिवळसर किंवा रक्त मिश्रित असा होतो. दूध उत्पादक पेशीचे नुकसान झाल्यामुळे त्या भागातील दूध उत्पादन क्षमता कमी होते, पेशी निकामी झाल्यामुळे काशेचा भाग छोटा दिसतो आणि काही दिवसानंतर तो घट्ट असा होतो. याचा अर्थ असा की तिथल्या पेशी ज्या आहेत ज्या दूध उत्पादनाचं काम करतात त्या मृत पावलेल्या असतात याच्यामुळं. आणि जर का त्या पेशी मृत झाल्या तर भविष्यामध्ये ते कधी दूध उत्पादन नाहीत करू शकत. काही जनावरांमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये काजदा झालेला असेल तर जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते.
1: अच्छा.
0: कारण याच्यामध्ये काय होतं की त्या जीवजंतूच्या विषामुळे रक्तदोष होतो आणि यामध्ये जनावर दगावण्याची शक्यता असते. अशा अवस्थेमध्ये काशेला खूप सूज येते, वेदना असतात आणि अर्थातच दूध उत्पादन एकदम नगण्य होऊन जाते. गायीच्या सडातून रक्त येते, त्यामुळे गायीचा जो सड आहे किंवा कास आपण जे म्हणतो त्याचा रंग सुद्धा बदलून जातो आणि काळा आणि निळसर आपल्याला ती कास दिसते. रक्ताचा मोठ्या प्रमाणात स्राव झाल्यामुळं त्या रक्ताच्या गुठळ्या व गाठी रक्तवाहिन्यामध्ये अडकतात आणि आसपासच्या भागामध्ये रक्तपुरवठा होत नाही. आणि जर का रक्तपुरवठा नाही झाला तर तिथल्या आसपासच्या ज्या पेशी ज्या आहेत त्या मृत पावतात आणि बाधित झालेल्या ज्या फेसी आहेत तो भाग जो आहे तो थंड पडतो आणि आपण त्याला काशेचा गँग्रीन सुद्धा म्हणतो. साधारणतः 2 ते 6 दिवसांमध्ये तो बाधित झालेला भाग गळून पडतो कारण तिथे त्याला पोषक द्रव्य मिळत नाहीत म्हणून आणि त्या ठिकाणी मोठी जखम होते आणि अशा मध्येच गायी दगावण्याची शक्यता जास्त असते. परंतु आपण योग्यरित्या त्याचा उपचार करून घेतला, औषधोपचार व्यवस्थित झाला तर आपण त्या गायीला वाचवू पण शकतो. पण भविष्यामध्ये तो भाग किंवा जो गळून पडलेला भाग जो आहे तिथून दूध मिळण्याची शक्यता काहीच राहत नाही.
1: अच्छा.
0: आणि आपण त्या गायीला भाकड गायी असं सुद्धा म्हणू शकतो कारण दूध उत्पादन होत नाही त्याच्यामध्ये.
1: बरोबर आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव गायींमध्ये आपल्याला दिसून येतो.
0: येस.
1: आणि जास्त बाधित झाल्या तर त्या दगावण्याची पण शक्यता असते. आता सर, कासदाह आणि म्हणजे दुग्ध व्यवसायाचं जे आर्थिक महत्व आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: खरं तर शेतकरी दूध उत्पादनासाठी ह्या गायी पाळतात पण काजदा झालं तर शेतकऱ्यांना खूप त्रास भोगावा लागतो.
1: बरोबर आहे.
0: कारण सगळी त्यांची रोजीरोटी जी असते दूध उत्पादनावर असते.
1: नक्कीच.
0: तर
1: आर्थिक गणित बिघडतं
0: त्यांचं आणि दूध उत्पादन कमी झालं की आर्थिक सगळं कंडिशन त्यांची बदलून जाते. तर अशा वेळेस एकतर दूध उत्पादन कमी होतं, कधी कधी जनावर दगावण्याची शक्यता असते आणि काजदा झाल्यावर जे काय मिळणारं दूध आहे मानवास खाण्यास योग्य नसतं. कारण ते जर खाल्लं तर हे रोग जंतुबाधित दूध हे संसर्गजन्य रोग पसरवण्याचं काम करत असतात. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने क्षयरोग, ब्रुसेलोसिस नावाचा आजार आहे, विषामुळे झालेले रक्तदोष असतात, अन्न विष बाधा असते, त्यामुळे घशाची खवखव सुद्धा होते, संसर्गजन्य ताप येतो. तर हे आजार मुख्यतः मानवामध्ये दिसून येतात आणि काजदा झालेले जनावर एकतर दूध उत्पादन त्याची क्षमता राहत नाहीये, त्यामुळे बाजारातील मूल्य त्याचं कमी होऊन जातं आणि सड निकामी झाल्यामुळं भविष्यात जे काय दूध आपल्याला मिळणार आहे ते मिळत नाही. त्याचबरोबर खर्चही वाढतो, म्हणजे उपचारांचा औषधाचा खर्च वाढतो. जे मजूर आपण लावतो किंवा संगोपनासाठी जे काय वैरण खाद्य जे लागतं ह्याचं सुद्धा गणित आपलं बिघडून जातं. त्यामुळं सगळ्यांचा विचार करता हा शेतकऱ्यांसाठी घातक हा आजार आहे. तर हा होऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय कसे करता येईल याच्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. बरोबर आहे. आता सर, कासदाहाची जी लक्षणं आहेत तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही?
0: साधारणतः सुरुवातीला कासेमध्ये किंवा दूध उत्पादनामध्ये आपल्याला काही बदल दिसून येत नाही. पण हळूहळू जी गायी कासदाह झालेली आहे तिचं दूध उत्पादन हळूहळू कमी होतं.
1: बरं.

0: अशा वेळेस आपण तिला सुप्त अवस्थेमधील काजदा असे म्हणतो. आणि जर का काजदाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलं तर ती कास आपण जर हात लावला तर ती कास गरम लागते आणि दुखतं. त्या ठिकाणी स्तन वगैरे जे आपण त्यांना हात लावला तर ते दुखतात खूप, त्यामुळं गाई तिथं हात नाही लावू देत.
1: बरोबर.
0: आणि कासेला सूज येते आणि आपण त्या गाईचं दूध बघितलं हातावर घेऊन तर त्याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या गाठी दिसतात, काही प्रमाणात रक्त दिसतं, पिवळसर रंगाचं दूध आपल्याला दिसतं.
1: अच्छा.
0: तर हे बदल आपल्याला आढळून येतात. समजा काही जास्त प्रमाणामध्ये जर काजदा झालेला असेल तर त्या गायीमध्ये संपूर्णतः रक्तच आपल्याला दिसेल. आणि अशा जनावरांमध्ये हे विषबाधित रक्त जे आहे ते सगळ्या शरीरामध्ये पसरून जनावर दगावण्याची शक्यता असते. आणि याच्यामध्ये ताप येतो, जनावर काही खात नाही, एका जागेला बसून राहील. आणि हृदय काजदहामध्ये म्हणजे जास्त दिवसाचं जर असेल काजदहा, साधारणतः 1-20 दिवस झाले, 1-2 महिने झाले असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला ताप वगैरे काही नाही दिसणार. पण त्यातून दूध निघत नाही आणि पिवळसर रंगाचं पाणी तुम्हाला त्यातून निघताना दिसेल आणि कास हळूहळू बारीक झालेले दिसेल आणि काही दिवसानंतर ती कास दगडासारखी होते, घट्ट होते आणि ती कायमचं दूध उत्पादनासाठी योग्य राहत नाही. आणि याच्यामध्ये जर दुधाचा पीएच जरी आपण बघितला तर साधारणतः याचा पीएच 7.4 पेक्षा जास्त असतो. जास्तीत जास्त वेळा आपण जर ते दूध चाखलं एखादा थेंब तोंडात घेतलं तर खारट लागतं आपल्याला. ह्याच्यावरून सांगू शकतो की ह्या गाईला स्तनदा
1: झालेला आहे. अच्छा. आता सर आपण हे सगळं बघितलं की कारणं, लक्षणं आणि काय काय त्रास गायीमध्ये होत असतो, परंतु यासाठी आपण जे रोगप्रतिबंधन करणं आवश्यक आहे तर त्यासाठी कसं म्हणजे पशुवैद्यकाची मदत घ्यायला हवी?
0: खरं तर स्तनदा घातक रोग असल्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे.
0: तर हे आपण कसं करू शकतो किंवा हे आपण अंमलात आणणार कसं? तर याच्यासाठी आपला गायीचा गोठा जो आहे तो स्वच्छ असायला पाहिजे, आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे. हे सगळं स्वच्छता आपण ठेवतो त्याच वेळेस साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने जंतुनाशक औषधं तिथं फवारणं गरजेचं आहे. याच्यामुळे काय होईल की तिथले जीवजंतू राहणार नाहीत, डास हे जे आहे यांचं प्रमाण कंट्रोलमध्ये येईल. जनावराला आपण पुरेशी जागा देणं गरजेचं आहे, त्यांना खाद्य हवा योग्य रीतीने मिळेल याची दक्षता
1: दाटीवाटीने बांधायची
0: असू नये. कारण समजा दाटीवाटीने जर आपण बांधले तर समजा एकाला तो आजार झालेला असेल तर बाजूला लगेच पसरतो. तर ह्याच्यासाठी सुटसुटीत जागा असावी आणि ती स्वच्छ असावी. दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना सांगावी अशी वाटते की आपण ज्यावेळेस दूध काढतो तर ती कास आहे ना ते कोमट पाण्याने, पोटॅशियम परमँगनेट द्रावणाने किंवा आयोडीनच्या द्रावणाने ती धुवून घ्यावी.
1: बर.
0: दूध काढण्या अगोदर आणि नंतर सुद्धा. आणि हे सगळं झाल्यानंतर ती कास स्वच्छ कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे तिथं जीवजंतू कुठला राहणार नाही. आणि ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस पूर्ण हाताचा उपयोग करणं गरजेचं आहे. कधी कधी आपण अंगठ्याने दूध काढतो तर अंगठ्याने दूध काढल्यामुळं सड जे म्हणतो आपण त्या सडाच्या आतील बाजूला जखमा वगैरे होण्याची शक्यता असते, तर त्या होऊ नयेत म्हणून पूर्ण हाताचा वापर करून दूध काढणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस आपले हात आणि दूध काढणारे जी काही भांडी आहेत हे स्वच्छ असावीत. जितकी आपण स्वच्छता राखणार तितका हा प्रादुर्भाव कमी होईल. दुसरी गोष्ट, दूध ज्यावेळेस आपण काढतो तर ते पूर्ण दूध काढणं गरजेचं आहे. कारण आपण काही अपुरं दूध काढलं, काही काही दूध जर त्या कासेमध्ये राहिलं तर जीवजंतूची वाढ तिथं होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आजारी जनावरांचे दूध त्यांच्या वासरांना अजिबात नाही द्यायचं, कारण हे जर आपण दिलं तर वासरू सुद्धा आजारी पडण्याची शक्यता असते. आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. आणि त्यांचे दूध जर काढायचंच असेल तर शेवटी काढायचं. समजा ज्या गाईला स्तनदा झालेला आहे आणि ते समजा आपण सुरुवातीला काढलं आणि नंतर चांगल्या गाईकडे आपण जाऊन दूध काढलं तर ते सगळं इन्फेक्शन जे आहेत, जीवजंतू जे आहेत ते पसरण्याचं काम करतात. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून त्यांचं दूध शेवटी काढायचं.
1: बरोबर.
0: आणि वेळोवेळी सर्व जनावरांच्या दुधाची कॅलिफोर्निया मस्टाटिस टेस्ट म्हणतात तिला, ती जी चाचणी आहे ती

0: चाचणी आपल्याला त्या जनावराला स्तनदाह झाला आहे की नाही
1: हाँ
0: याची खात्री देते.
1: बर
0: नियमित जर ह्या गोष्टी अंमलात आणल्या तर आपल्याला लवकरात लवकर ह्या आजारावर नियंत्रण करता येईल. आणि दूध काढताना सर्वप्रथम कमी वयाच्या गायीपासून ते वयस्कर गायीकडे जायचं,
1: हाँ
0: त्यामुळं हा जो आजार पसरणार आहे तो त्या प्रमाणात नाही पसरणार. दूध काढण्यासाठी मशीनचा वापर होत असेल तर त्या मशीनचे कप हे गरम पाण्यात आणि जंतुनाशक द्रावणामध्ये 1 मिनिट भिजत ठेवावेत, कारण त्याच्यावर जे काही जीवजंतू असतील तेही मरतील. त्यामुळं हे जे जीवजंतू आहेत एका गायीपासून दुसऱ्या गायीकडं जाणार नाहीत.
1: बरोबर आहे. म्हणजे निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे
0: खूप महत्वाचं आहे.
1: उपकरणांचं.
0: हां, आणि ज्यावेळेस आपण गायीचं दूध काढतो,
1: हाँ
0: गायीचं दूध काढल्यानंतर त्या सडाची छिद्र जे असतात जिथून दूध येतं
1: हो
0: ते मिटण्यासाठी साधारणतः 30 मिनिटाचा वेळ लागतो.
1: अच्छा.
0: तर अशा वेळेस आपण काय करायचं की ज्यावेळेस आपण दूध काढून झालं गायीला वैरण किंवा खाद्य द्यायचं,
1: हाँ
0: तर त्यामुळे ती गाय वैरण खाण्यामध्ये गुंग होऊन जाईल आणि ते कधी 30 मिनिटं झालेत आणि तिचे छिद्र कधी मुजून गेले हे काही कळणार नाही. जर समजा आपण तिला काही खायला वगैरे नाही टाकलं,
1: हाँ
0: ती ऑलरेडी छिद्र ओपन आहेत आणि ती गाय बसली तर ते छिद्र त्या प्रेशरनी वजनाने तसेच ओपन राहण्याची शक्यता असते
1: बरं.
0: आणि आसपासचे काही जीवजंतू आहेत त्या छिद्रातून आतमध्ये
1: जाऊ
0: काशीमध्ये
1: शकतात.
0: शिरकाव करू शकतात. तर ते होऊ नये म्हणून जनावराला आपण वैरण द्यायची की जेणेकरून ते जनावर उभं राहिलं पाहिजे.
1: हाँ
0: समजा ज्या गाई मोठ्या प्रमाणात दूध देतात, साधारणतः 30, 32, 35 लिटर पर्यंत काही दूध देतात गाई, तर अशा गाईमध्ये 3 वेळा धार काढली तर काही हरकत नाही.
1: हाँ
0: समजा तुम्ही सकाळ संध्याकाळ दूध काढत असशील आणि त्या गाईचं उत्पादन क्षमता जास्त असेल तर मग ते दूध गळतं अक्षरशः.
1: अच्छा.
0: तर ते होऊ नये म्हणून आपण त्या गाईची 3 वेळा धार काढली तर काही हरकत नाही. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गाभण जनावर ज्यावेळेस आपण आटवतो त्यावेळेस 7व्या महिन्यात जनावराच्या सडामध्ये प्रतिजैविके औषधे सोडावीत जेणेकरून तेथील जे काही प्रादुर्भाव जीवजंतू असतील ते मरतील. आणि जनावराच्या वजनानुसार पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात जीवनसत्वे खनिज द्रव्ये द्यावीत. याच्यामुळे काय होईल की त्या जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर हा आजार होणार नाही. आणि जे काही आपल्याकडं जनावरं आहेत त्या प्रत्येकाची नोंद किंवा ते जनावर कधी आजारी पडलं होतं का, हा आजार आणि कुठल्या गायीला झालेला होता का, ह्या सगळ्यांची नोंद असणं गरजेचं आहे. ह्या नोंदीमुळं आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि भविष्यात ह्याचं चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट आपल्याला
1: करता
0: करता
1: येते
0: येईल.
1: बरोबर.
0: तर ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
1: नक्कीच नक्कीच सर. एकंदरीतच म्हणजे स्तनदाह हा आजार बघायला गेलं तर आरोग्याच्या समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात, परंतु जर आपण योग्य खबरदारी घेतली, म्हणजे गोठ्याची स्वच्छता आहे किंवा निदान लवकर केलं, प्रतिबंध करू
0: प्रतिबंधक
1: शकतो.
0: आपण करू शकतो आणि शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे भविष्यातलं
1: बरोबर आहे.
0: याच्यावर आपण योग्य तो मार्ग काढू शकतो. कारण
1: नक्कीच.
0: समजा गायीचं सड जर निकामा झाला तर ती गाय भविष्यात दूध उत्पादन नाही करू शकणार.
1: बरोबर आहे.
0: तर ह्या गोष्टी टाळाव्यात आणि
1: हो.
0: शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये ह्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर आहे सर. आज आपण इथे आलात आणि या स्तनदाह आणि उपचार पद्धती याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार.
2: मंडळी, आताच आपण गाई म्हशींमधील स्तनदाह उपचार पद्धती याविषयी डॉक्टर कृष्णा इंगोले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत श्रीधर फडके यांचं. मंडळी, याबरोबरच आजचा आपला माझं आवार माझं शिवार कार्यक्रम आता संपतोय. उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जुलै महिन्यात करायची शेतीची कामं याबद्दलची माहिती. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये हॅलो शंका समाधान. आता निरोप घेऊया या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. माझा आवार माझं शिवार शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.

ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरडधान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही, असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी

0: आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ANews मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया।

0: जा रहा है।
1: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत। ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत। दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत। या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील। भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला। सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते। या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं। यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते। या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट। महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल। सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव। मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 8:15 वाजलेत. लोकसंगीत मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.

आपल्या मुलाला सांगायला।

0: त्या रावळामध्ये जाऊन धाडलट करून सिना सीताळ भगवंताला देऊन
1: टिळा लावायला गळ्यामध्ये हार घालायला
0: तुळशीची पानं व्हायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून सिना
1: देवाच्या मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा हा बरे का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: आजरण हाय जेवी ना तर
0: आणि मी या गरड खांबाला

0: जीव घालायला
1: आणि मूर्तीतून प्रगटन होऊन सिना पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग तात्यावरती बसून
0: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयला
1: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
0: आपल्या मातेजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
1: बाबा नामदेवा निवद काय केला बर का
0: देवान खाल्ला निवद आय
1: देवान खाल्ला का देवावर आळ घेतून
0: अरे इतकी बारंबारा 24 वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
1: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतून
0: एवढं म्हणताना नामदेवाला राग आला चला जाऊ तू तुम्हाला म्हणू लागला होता बोलाहिला
1: म्हणून

0: घेऊन चिन्हा पांडुरंगाच्या रावळाला खरकुट करण्यासाठी निघून गेला.
1: पुजारच्या करायला गंधाचा टिळाला वहिला
0: आणि पुजारच्या पुण्यवत नेलेला समोर पांडुरंगाच्या ठिवायला
1: आणि हात जोडून लागला होता इन वहिला.
0: पांडुरंगा माता पित्याच्या समक्ष निवत जीवन दाखवलं पाहिजे,
1: नाहीतर मी या गरड खांबाला धड घेऊन मरीन. बरे का
0: विचार पडला पांडुरंगाला
1: आणि गरबडी

0: लागलं नाम देवाच्या पित्याला दामू शिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी.
1: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जेवला. आज नाम देवान जीव घातलं बरं का.
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला.
1: आनंदाच्या भरा देवा संगे गुजगुटी बुरुहन बरं का.
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामू शिंपेला नाम देवाला.
1: आनंदी आनंदाच्या भरा हात बरं का.
0: घरवाड्याला

लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा.

दिल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. प्रमोद खंदारे यांनी गायलं होतं आणि संगीत प्रभाकर धाकडे यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. रात्रीचे 9:15 वाजतायत. आता रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

हे प्रसारण, आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग बिहाग. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडात आलात. जग जीवन थोडा द्रुतख्याल ऐकतालात. सब सीधा गुरु आदिनाथ त्यांना तबला साथ राजेंद्र आंतरकर, संवादिनी अनंत केमकर, राग बिहाग कलाकार पंडित यशवंतबुवा जोशी.

0: नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित यशवंत बुवा जोशी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य प्रदर्शन. लेखक मनोहर भागवत. सादर करते चंद्रकांत बर्वे.

0: नंदिनी,
1: नंदू?
2: प्रकाश, तू?
1: नहीं, प्रकाश नहीं,
2: प्रकाश नहीं, मां?
1: नहीं ना आठवत, मी श्रावण.
2: श्रावण?
1: श्रावण विसरलीस?
2: अरे हो, विसरलेली नाही मी, पण चटकन आठवेना. लहानपणातल्या गमती आणि भांडणं त्याच वेळी शोभून दिसतात. ये ना बैस.
1: अगं तूच तर हे लहानपणी माझं ठेवलेलं नाव. असा चिडायचो मी तुमच्यावर, मारायला धावायचो, आणि तुम्ही पोरी श्रावण श्रावण करून घर डोक्यावर घ्यायच्यात की पुन्हा आमचं भोकार सुरू.
2: सगळं आत्ता आठवतंय रे, पण मगाशी चटकन नाही आलं ध्यानात.
1: साहजिकच आहे म्हणा, आता कशाला आठवेल तुला.
2: ए तू काहीतरी गैरसमज करून घेतोयस. थांब, मामींचं औषध तयार करायचं राहून गेलं, तेवढं करून येते.
1: त्यापेक्षा तू इथून जा, तुझ्याशी मला बोलायचं नाही असं स्पष्टच का सांगत नाहीस?
2: तसं नाही रे,
1: गाव गस फसवतेस स्वतःला आणि मला पण.
2: मला नाही समजत हे तुझं असलं वाकडं बोलणं.
1: मग आता मला सरळच सांगायला हवं. मला माहित आहे तुझे मामा आणि मामी नाशिकला परवाच गेलेले आहेत आणि आठवडाभर तरी परत येणार नाहीत. विजय अनघाचं कॉलेज म्हणून ती इथंच आहेत आणि त्यांच्या सोबतीला घरात कुणीतरी हवं म्हणून मामानी आपल्या लाडक्या भाचीला खास परमिशन काढून इथं आणलंय हे देखील मला माहित आहे. तुला आता काय म्हणायचं आहे यावर?
2: तू म्हणतोस तसा माझा उद्देश नव्हता, खरंच अगदी शपथ.
1: प्रत्येक खोटी गोष्ट शपथ घेऊनच खरी म्हणून पटवावी लागते का तुम्हा मुलीनं?
2: मला नाही माहित, मी कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी पटायचं नाही तुला. मला एवढंच सुचवायचं होतं की
1: तुझा माझा आता काही संबंध नाही तेव्हा तू मला भेटू नकोस, बोलू नकोस, ओळख सुद्धा दाखवू नकोस, हेच ना?
2: नाही अगदी हेच, असंच नाही.
1: मग कसं?
2: पूर्वीचं एक ठीक होतं रे, पण आता तसं वागलेलं बोललेलं बरं दिसणार नाही आपल्याला.
1: एवढं देखील मला कळत नाही असं सुचवायचंय की काय तुला?
2: बघ, मी काहीही बोलायला गेलं ना तरी भलताच अर्थ काढतोयस तू.
1: शपथेवर खरं सांगणाऱ्या मुलींचं बोलणं असतं ना ते.
2: पुन्हा तेच, मी जातेच कशी आत.
1: बरं जाऊ दे, मला काय सांगायचं होतं, व्हायचं ते होऊन गेलं. लहानपणापासूनची तुझी माझी मैत्री, हो आता मैत्रीच म्हणायला हवं तिला. प्रत्यक्ष बोलली नाहीस तरी तुझ्या कृतीनं तू माझ्या लग्नाच्या मागणीला उत्तर दिलंसच. ठीक आहे, पण हे सगळं तुझ्या माझ्यातलं होतं. लोकांच्या दृष्टीनं ती दाट मैत्री, दोघांच्या मधलं आकर्षण, प्रेम काही का असेना? मामा मामींचा तर प्रश्नच नव्हता. आपल्याला एकत्र भांडताना खेळताना त्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा आपण पूर्वीसारखे बोललो असलो नाही तर मामा नसते गैरसमज आणि शंकाकुशंक काढतील. तू इथं नाहीस तरी पूर्वीसारखा मी तुझ्या मामांकडे अजून येत असतो. आता तू असताना जेवढं येणं व्हायचं तेवढं नाही होत हे खरं. मधून मधून कधीतरी तुझी चौक

0: कशी कर दो हे सगळे एकदमच बंद केलं तर बरं दिसणार नाही ते. मी काय म्हणतोय आलं ना लक्षात? बरोबर आहे ना?
1: हा बरोबर आहे. तरी देखील
0: मला माहित आहे तुला काय म्हणायचं ते. तुझे माझे संबंध आता कसे असायला हवेत याची मला चांगली जाणीव आहे. तू कसलीही काळजी करू नकोस, तुला त्रास होईल असा मी कसा वागेन? बरं, तू मजेत आहेस ना?
1: हो ना.
0: गुड. आणि घरची माणसं
1: चांगली आहेत की?
0: तुझे मिस्टर?
1: ते देखील.
0: एकूण माझ्याशी नीट बोलण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीस तर तू. बरे, मी निघतोच कसा, उगाच तुला अडचण नको.
1: नाही नाही तसं नाही, पण अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना. विजय आणि अनघा आत्ता येतील आणि जेवण तयार नसलं तर मग बघायला नको. म्हणूनच जरा.
0: अच्छा अच्छा, गो ऑन. अच्छा अच्छा, गो ऑन. परत येईन मी कधीतरी सावडीनं. अच्छा, निघतो ग.

0: नंदुताई एक गंमत सांगतो तुला, सांगू?
1: गंमत सांगायला सुद्धा माझी परवानगी लागते करे?
0: तसं नव्हे ग, नाही पण म्हणजे त्याचं काय आहे?
2: त्याचं काय आहे? काही नाही, गंमत बिम्मत कुछ नाही, मी सांगते त्याला.
0: तू गप्प राग, नेहमी मध्ये मध्ये बोलून सगळा वांदा करून टाकतेस.
1: तू थांब गाणं गा, सांग काय ते.
0: हा तर आज शनिवार, करेक्ट?
1: करेक्ट, आज शनिवार, उद्या रविवार, गमतीचं काय?
0: ते सांगतो ग, तर आठवड्यातल्या प्रत्येक वाराचं काही ना काही महत्व असतं. सोमवार शंकराचा, कुणाचा उपवास वगैरे असतो. मंगळवार शुक्रवार हे देवींचे वार म्हणून राखून ठेवलेले. गुरुवार दत्तगुरूंचा, तसा शनिवार
2: मारुती रायाचा.
1: मग तुला मारुतीला जाऊन तेलबिल वाहून यायचं की काय? परीक्षा आल्या की मारुती रायाच्या विद्यार्थी भक्तांची संख्या बाकी वाढते. कुणाकुणाला तरी पास करणार दो बिचारा.
0: छा, असलं आपण काही करत नाही. आपण आपला अभ्यास करतो आणि त्याचे फक्त आशीर्वाद मागतो. पण शनिवारचं आणखी एक महत्व आहे, खास करून माझ्यासारख्या कॉलेज स्टुडंट्सना.
1: ते कसलं?
0: अगं, शनिवारी पिक्चरचा दुपारचा शो कधी चुकवीत नाही आम्ही मंडळी. म्हणजे अगदी एखादं व्रत करावं ना त्या नेमानं.
2: भले शाबास.
0: तर आज दुपारच्या शोला अगं काय सस्पेन्स कॉमेडी आहे माहितीये.
1: शेवटी तू ठिकाणावर आलास म्हणायचं. म्हटलं काय एवढी गंमत सांगतोयस?
2: मी केव्हाच ओळखलं होतं, शनिवार आला की याच्या अंगात नेहमी सिनेमा संचारतो, नेहमीच आहे म्हणावं. तुझ्याजवळ तरी खूप लवकर मुद्द्यावर आला. बाबांना आणि आईला बोलता बोलता कुठे गुंगवून ठेवतो आणि 5-10 रुपये घेऊन नेहमी पळ काढतो. आम्हाला मात्र कुठेच जाता येत नाही याच्यासारखं.
0: आयडिया, आज बाबाही नाही आईही नाही, तेव्हा आपण तिघांनीच जाऊया सिनेमाला, चालेल? मग चला चला चला लवकर आटपा बघू. आणि हो अनघा, तुझ्यासाठी नाही म्हणजे तुझी हेअरस्टाईल हीच असली तरी चालेल. नाहीतर व्हायचं काय, आपण 3 शोला म्हणून जायचं तर 6 शोचा इंटरवल झालेला असायचा.
2: एवढं काही चिडवायला नकोस विजू भाऊ, तुझ्या आधी माझं आटोपेल.
1: कुणाचंही लवकर आटपलं तरी आज सिनेमाला जायचं नाही.
2: काय
1: सांगितलं ना सिनेमाला जायचं नाही म्हणून? अरे 8 परीक्षा आली आहे ना तुमची, आणि तुम्हाला सिनेमा सुचतोय. मामा मामी नसताना मी तुम्हाला पाठवू, काय म्हणतील मला ते?
0: अगं पण ताई, मेक रिक्रिएशन ग. सिनेमा पाहिला की कसं अगदी फ्रेश वाटत. आठवड्यातून एकदा तरी काशी करमणूक नको. तू पण अगदी
1: वर्षाचा अभ्यास समोर पडलाय आणि करमणूक कसली? परीक्षा होऊ दे, मग एक काय, 2 सिनेमे पहा की.
0: तू म्हणजे अगदी बाबांसारखी बोलतेस हल्ली.
2: आमच्या आईपेक्षा काही कमी नाही.
1: म्हणून तर मला मामांनी मुद्दा मानून ठेवलाय इथं. ए पण विजय, तुझं एक बाकी चांगलं आहे, निदान सिनेमाला जायचंय असं उघड सांगून तरी पैसे मागतोस. तुझ्या बरोबरीची मुलं काय काय उद्योग करतात ते ऐकलं ना की मनाला आधी यातना होतात, काही सुचतच नाही.
3: मी आज येऊ शकतो का?
0: हो प्रकाश दादा.

0: हो, अरे ये नाहीये, आधी तुला केव्हापासून परवानगी विचारायला लागली बुवा?
1: अरे तस नव्हे, तुम्हा बहीण भावंडांचं भांडण रंगात आलंय, कुणाला कसल्या यातना होत आहेत, तर उगाच आपण मध्ये घुसून अडथळा कशाला आणा म्हणून विचारलं.
2: भांडण नाही आणि संभाषणही नाही. आम्हा दोघांना जायचं होतं सिनेमाला. नंदू ताईला आम्ही आग्रह करतोय की तू पण चल म्हणून, पण ही मुली यायलाच तयार नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही. या अभ्यासानं अगदी बोर झालंय बघा.
1: अगं तिचं बरोबर आहे, अगदी करेक्ट. आता तिला तुमच्या बरोबर सिनेमात जाण्यात कसला इंटरेस्ट असणार, मामा येईपर्यंत कसं तरी राहायचं. अगं तिचं मन गुंतलंय तिकडं, सासरी त्यांच्यात. एवढं कसं कळत नाही ग तुम्हाला?
3: तसं नाही, त्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत म्हणून म्हणते मी तसं. एवढं सांगूनही त्यांना जायचं असलं तर मी काय करणार आहे म्हणा.
2: बघ रागावलीस.
3: रागवू कशाला, मला वाटलं ते बोलले.
0: म्हणजे खरंच जायचं नाही का? जाऊ दे, उगस तुझ्या मनाविरुद्ध नको. मी आता कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन बसतो कसा.
3: आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास.
0: अच्छा बाय. अरे हो, पण प्रकाश दादा तू आता इकडे कुठे वळलास?
1: अरे सहजच, या पलीकडे माझं जरा काम होतं बिझनेसचं, पण भेटायला हवा होता तो माणूस काही भेटला नाही. परत जाताना गाडी तिकडून घ्यायची ती इकडून घेतली, म्हटलं 5 मिनिटं भेटून जावं सगळ्यांना.
0: हो आय सी. अच्छा मी निघतो.
1: अच्छा
0: बाय.
2: ताई मी पण निघतेच ग.
3: तू आता कुठे निघालीस?
2: मैत्रिणीकडून माझ्याकडे नसलेले नोट्स तरी घेऊन येते.
3: आत्ताच काय घडलंय? संध्याकाळी आपण दोघी जाऊ ना बाहेर आणि आणू.
2: आणि संध्याकाळी तीच कुठे बाहेर गेली म्हणजे? मी लगेच येते.
3: बरं जा. ए पण लवकर ये हा.
2: हो आलेच अर्ध्या तासात. बाय.
3: प्रकाश.
1: नो श्रावण,
3: प्लीज स्टॉप इट नाऊ. आई बाबांच्या नावानं सारखा गळा काढून रडणारा तो प्रकाशही आता तू नाहीस. आणि श्रावण बाळाची शाळेत ऐकलेली गोष्ट मनात ठेवून तुला श्रावण श्रावण म्हणून चिडवणारी ती जग्यातली नंदिनी देखील आता खूप मोठी झाली.
1: तू त्याच नावानं हाक मारलीस, अगदी चिडवलंस, तरी बालपणीचा सुखाचा काळ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखा वाटतं. सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ते कळलंच नाही. वाटा वेगळ्या झाल्या तरी ज्या वाटेवरच्या पायघड्यावरून आपण आनंदानं बागडत मोठे झालो, तिकडे आपुलकीच्या नजरेनं प्रेमाच्या जाणीवेतून पाण्यात केवढं मोठं सुख असतं.
3: नोटांच्या हिशोबात रंगणारा तुझ्यासारखा बिझनेसमॅन आज अगदी काव्यात बोलायला लागलाय.
1: याचं कारण तू नंदिनी. तू भेटल्यानंतर हे सगळं आठवणं वाटणं अगदी साहजिकच आहे, नाही का?
3: तुला वाटतही असेल, पण सर्वांनाच त्या आठवणी हव्या असतात असं नाही.
1: तुला देखील? सांग ना, मी असं काय केलं होतं म्हणून न बोलता न सांगता तू.
3: फॉरगेट इट. तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली होती
1: पण यायला जमलं नाही, कुणीतरी सीख नाहीतर.
3: खरंच मिस्टरांना काविळ झाली होती त्यावेळी. मामांच्या पत्रात मी लिहिलंही होतं तसं. मागाहून वर्तमानपत्रात तुम्हा दोघांचा फोटो पाहिला, छान आहे ना दीपा?
1: नुसती दिसायला नाही, तशी तर ती आहेच, पण स्वभावानं देखील फार चांगली मनमिळाव आहे. वर्ष होऊन गेलं आमच्या लग्नाला, पण आजच आम्ही एकमेकांना भेटतो आहोत एवढी ओढ आणि ताजेपणा असतो आमच्यात. खरंच दीपावर माझं आणि माझ्यावर तिचं एवढं प्रेम आहे. सगळं सगळं तुला सांगावं म्हणून परवा आलो होतो, तर तुझा मूडच दिसला नाही. स्वयंपाकाची गडबड आहे म्हणून आत पळालीस. बसली असतीस 5 मिनिटं बोलत तर काय बिघडणार होतं का?
3: मी तुला एकदाच सांगितलं ना, त्यावेळची गोष्ट निराळी होती. आज तू अगदी सहज आला असेल कदाचित, पण अनघाचे डोळे केवढे मोठे झाले होते ते पाहिलंस का? मैत्रिणीकडून नोट्स आणायची तिला घाई झाली ती उगीच नाही.
1: माझ्या येण्याचा तिनं काय किंवा कुणी काय असा संशय घेणं म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. तुला जशी काही बंधनं आहेत तशीच माझी जबाबदारी आहेच. नुसत्या भेटण्यानं किंवा साधं बोलण्यानं आपण काही मोठी चूक करतोय असं नाही मला वाटत.
3: तरी देखील काट्याचा नायटा करणारे लोक भोवताली असतातच.
1: राहिलं, खूप दिवसानं तू आलीस, तुझ्याशी मनमोकळं बोलावं, तुझी विचारपूस करावी असं खूप वाटत होतं मला, पण तुझी इच्छाच नसेल तर माझं काही म्हणणं नाही. परवा एक विचारायचं राहूनच गेलं, आता सहज आठवलं म्हणून विचारतो. विचारू ना?
3: विचार, पण लवकर. ह अनघा येईलच.

0: तसं काही खाजगी नाही. तुला विचारणार होतो मिस्टर काय करतात ग तुझे, आपलं सहजच हा.
1: एवढंच ना, विलासपूरला हेवी इंजिनिअरिंग कारखाना आहे ना, तिथे कामाला येते.
0: इंजिनियर क्या ऑफिसर?
1: नाही नाही, ते सुपरवायझरच्या पोस्टवर आहेत.
0: तरी चांगला 2-3 हजार रुपये पगार मिळत असेल. राजा आणि राणी मजा असेल तुमची.
1: तेवढा नाही पगार मिळत, पण मिळतो आपला आमच्या पुरता, खाऊन पिऊन सुखी. आणि आम्ही काही दोघंच नसतो, सासूबाई आहेत, मामनजी आहेत, धाकटे 2 दीर शिकतायत.
0: अच्छा, म्हणजे तुझ्या संसाराची अगदी वेटिंग रूमच झाले गे. तरीच
1: तरीच तरीच काय?
0: काही नाही, खरंच काही नाही.
1: उगाच लपू नकोस, काहीतरी नक्की बोलायचंय तुला. बोल बोल ना.
0: तुला वाईट वाटेल, कदाचित राग येईल, पण मला म्हणायचं होतं, तुझ्या घरची परिस्थिती तशी अगदी सर्वसाधारण आहे. तुझ्या अंगावर सुद्धा तसं काही विशेष दिसलं नाही मला. तेव्हा मी तर्क केला होताच, पण म्हटलं प्रत्यक्ष विचारावं. खोकला झालाय की काय तुला?
1: हां थोडासा. मला वाटतं तू अंगावरच्या दागिन्यांविषयी विचारलंस. हो ना. सासूबाईस म्हणाल्या एकटी प्रवासाला जातेस, तर जोखीम कशाला हवी अंगावर, म्हणून मोजकेस 2 दागिने घेऊन आले. फार प्रेमळ आहेत हा माझ्या सासूबाई. लहानपणी आईची माया मिळाली नाही ना, त्याची आत्ता भरपाई होती.
0: अरे वा, भाग्यवान आहेस, फारच थोड्या जणी असं नशीब काढतात.
1: तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असल्यावर मला काय कमी पडणार आहे?
0: एवढ्या चांगल्या भावना आहेत तुझ्या माझ्याबद्दल, विशेषतः माझ्याबद्दल. नको, प्लीज शपथ घेऊ नकोस, मी खरंच मानतोय तुझं.
1: खरोखरच मला तसं वाटत.
0: मग मी आता एक सांगितलं, सुचवलं, तर ऐकशील
1: काय?
0: इथून जाण्यापूर्वी एकदा तरी तू माझ्याकडे येऊन जावंस अशी माझी फार इच्छा आहे, विनंती आहे तुला.
1: अरे पण कशाला, इथंच तर आपण 2 दा भेटलो बोललो.
0: ते मलाही माहिती आहे, तेवढ्यानं माझं समाधान होण्यासारखं असतं. तर हा आग्रह धरला असता का मी? तुला यायचंच नसलं तर स्पष्ट सांग, नसत्या सबबी सांगू नकोस.
1: पण मला काय वाटतंय हे सांगितलंय ना मी तुला.
0: तुझ्या मनानं निर्माण केलेला तो एक बागुलबो आहे, भ्रम आहे तो. त्याला घाबरशील ना तर कायमचा तुझ्या मानेवर येऊन बसेल.
1: तरी देखील मला अवघडच वाटतंय.
0: जाऊ दे, तू येणार नाहीस असं धरून चालू का मी? माझी इच्छा आग्रह कधीच चालला नाही तुझ्या पुढे, आता तरी तू का म्हणून त्याला मान देशील?
1: तसं नाही रे, तू तू समजून घे ना. बर, मी प्रयत्न करते. दुपारचा कधी वेळ मिळाला तर?
0: नाही म्हणण्याचा हा सौजन्यशील प्रकार ना.
1: कसं सांगू तुला, ठीक आहे मी येईन, खरंच येईन.
0: कधी?
1: आजच नाही सांगतायत, पण जाण्यापूर्वी एखाद दिवस नक्की.
0: परवा दुपारीच येशील? दीपाला पाठवतो गाडी घेऊन तुला आणायला.
1: नको नको, मी एकटीच येईन की.
0: पत्ता माहित आहे ना, आता आम्ही जुन्या जागेत राहत नाही. हा पॅराडाईज फ्लॅट नंबर 3. नाहीतर असं कर ना, हे कार्डच ठेव, परवा दुपारी मी वाट पाहतोय तुझी, नक्की आहे.
1: अरे
0: चल निघतो मी.

0: आज तरी आलीस हे खूपच झालं, बरं वाटलं.
1: आज यायलाच हवं होतं, उद्या निघणार आहे ना मी.
0: का ग, रजा कॅन्सल केली की काय तुमच्या हेड ऑफिसनं?
1: कालच मिस्टरांचं पत्र आलं होतं, सासूबाईंची प्रकृती जरा बरी नाहीये.
0: अगं हे असं सांगावंच लागतं, मला चांगला अनुभव आहे ना. तुला निदान पत्र तरी आलं तुझ्या मिस्टरांचं, पण दीपा माहेरी गेली ना, सांगू का ग?
1: इश्श हे काय,
0: नाहीतरी नंदीने गेली की तू 2 दिवस गालाचा चंबू करून बसशील आणि मग 2 दिवस सगळा कामधंदा बंद ठेवून मला तुझी समजूत काढत बसावं लागेल.
1: मला नको विचारू, नाहीतरी कोणी आलं की तुला स्फुरणच चढत.
0: हा तर काय सांगत होतो? अग काहीतरी निमित्त काढून तुझ्या मिस्टरांनी तुला लवकर बोलावून तरी घेतलं, पण दीपा माहेरी गेली ना तर दुसऱ्याच दिवशी काहीतरी निमित्त काढते परत येण्यासाठी. आता गेल्या वेळी धोब्याकडून मी कपडे बरोबर मोजून घेणार नाही ही सबब सांगून आली. आता सांग, लाखाचे ट्रान्झॅक्शन करतो मी आणि थोब्याचे कपडे? अगं हिच्या मैत्रिणीला जाम चिडवतात. सगळी गंमतच असते नाही, संसाराच्या सुखाचं खरं तर आजीर्ण व्हायला लागलंय मला. बघ दीपाचा विषय निघाला की मी आपला वेड्यासारखा बडबडतच सुटतो, भान राहत नाही. अगं दीपा काही चहा फराळाचं कर, आपलं घर दाखवायला.
1: अरे हो हो, जरा स्वस्तपणे बसू द्या ना तिला, एवढा वेळ कुठं आहे, परत जायचंय ना लवकर, दुसऱ्या एका मैत्रिणीला पण भेटून जायचंय जाता जाता.
0: आपण बसलो आहोत ना हा ड्रॉइंग हॉल कसा छान सजवलाय दीपानं, पैशाची आपण फिकीर नाही करत कधी. तिची हाऊस फिटली की मला सगळं मिळालं, हिला अगदी सगळं उंची आणि टॉप हवं. मी म्हणतो घे, आहे तुझ्या नशिबात. आता आपण बसलो तो सोफा केवढ्याचा असेल सांग नंदिनी? 10,000 रुपयाचा आहे, शिवाय कार्पेट पडदे सगळी हाऊस दीपाची.
1: असं का?
0: आणि किचन स्वयंपाकघर म्हणजे तिचीच सत्ता. कितीतरी प्रकारचे चमचे काटे डिशेस कटर पॅन्स मिक्सर्स फ्रीज सगळी हत्यारं बाईंच्या सेवेला हजर. आणि त्याला स्वयंपाकघर नाही म्हणत मी, जेवण करण्याची लॅबोरेटरी प्रयोगशाळा आहे.
1: असू दे, तुम्हाला संबंध दिवस चुलीशी करायला लागला ना म्हणजे कळलं असत.
0: तरी बरं जेवण करायला बाई आहे.
1: आता बघ ए नंदिनी, तू चल बघू आत. ही आमची बेडरूम, रात्रीच्या वेळी हा पलीकडचा डोंगर आहे ना, त्यावरची छोटी छोटी झाडं आणि त्यातनं चंद्र गवताना इतका छान दिसतं म्हणून सांगू. प्रकाश फार हौशी आहे ग, कुठून कुठून माझ्यासाठी काय काय घेऊन येतो. ए हे बघ, नुसत्या साड्यांनीच हे मोठं कपाट आहे ना, ते भरून ठेवले त्याने, बघ तरी. छान आहेत. आणि हे बघ, हे माझे दागिने, नको नको म्हटलं तरी बांगड्यांचे 4 सेट्स केलेत, मोत्यांच्या आहेत त्या वेगळ्याच. ही परवाच नवीन डिझाईनची कॉलर केली, तुला घालून पाहू कशी छान दिसेल नक्कीच.
2: नको नको, ए ए प्लीज.
1: अगं असू दे ना, घालते ग.
2: नको आत्ता, पुन्हा कधीतरी येईन, मुद्दाम मुद्दाम येईन, तेव्हा घाल. ए आता मी निघते. हा
1: वा ग, एवढं फराळाचं कोण संपवणार,
2: तुम्ही आत की दोघं.
1: हा
2: मी फक्त ही खोबऱ्याची वडी घेते, मी निघतेच.
1: ए आमच्या हनुमानचे काश्मीरचे फोटो तरी बघ ना,
2: छान छान चांगलेच आहेत की. ए पण आता मात्र मी निघालेच, घरी अनघा आली असेल.
1: थांब ग थांब, कुंकू लावते. हा आणि हे बघ, ही साडी घे. हा
2: कुंकू लावलास तेवढं पुरे, ही साडी कशाला?
1: अगं आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. नाही म्हणू नकोस, घे ग. अगं घे ना.
2: ए तुझा मान ठेवला, मी साडी घेतली. हा मला पोचली, पण ती इथंच राहू दे, पुन्हा येईन ना केव्हा तरी, तेव्हा नेईन.
1: ए बघ रे प्रकाश, ही कशी करते ती.
0: नंदिनी अगं घे ना.
2: हे आत्ता नको रे, पुन्हा येईन ना तेव्हा घेऊन जाईन, आता मी निघते. हा
0: अगं थांब, गाडी आहे आपली, आत्ता पोहोचवतो तुला.
2: नको जाईन मी. बरं दीपा, ओके प्रकाश.

0: काय चाललंय नंदिनी?
1: निघायची तयारी. संध्याकाळी 6 ची गाडी आहे ना.
0: म्हणजे तू नक्की जाणार?
1: हो, जायलाच हवं ना.
0: पण मामा मामी तर आले नाहीत अजून.
1: त्यांचा मुक्काम वाढलाय.

0: चार दिवस. पण विजय आणि अनघाच्या कॉलेजला आता सुट्टी आहे ना, तेव्हा मी गेले तरी चालेल.
1: जायलाच हवं का?
0: आता करमत नाही इथं.
1: काल आमच्याकडे तुझ्याशी काही फारसं बोलायला जमलं नाही, तू घाईत शिवाय मूड मध्ये दिसली नाहीस.
0: छे छे, तसं नाही रे, लवकर घरी पोचायची काळजी होती ना, म्हणून असेल.
1: दीपा कशी वाटली? मी सांगत होतो तशीच आहे ना.
0: हो तर,
1: फार फार प्रेम आहे माझं तिच्यावर. सगळ्या कामात तरबेज आहे ती, स्वयंपाकाला बाई आहे, पण रोज एक खास पदार्थ माझ्यासाठी करून वाढल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. मी हा असं सुटत चाललोय ना, त्याचं कारण तेच. परवाच्या वड्या किती छान केल्या होत्या तिने, पण तू काही बोललीच नाहीस.
0: चुकलंच माझं, पण मन ठिकाणावर नव्हतं ना.
1: इतक्या उत्साहानं तिनं आपल्या साड्या दागिने फोटो सगळं दाखवलं तुला, पण तुला त्याचं काहीच कौतुक नाही. केवढ्या आस्थेनं प्रेमानं तिनं तुला साडी दिली, ती देखील तू घेतली नाहीस. काय वाटलं असेल तिला आणि मला देखील?
0: असं कसं, तिच्या भावनेचा प्रेमाचा मान ठेवला ना, स्वीकारली नाही पुन्हा ठेवली.
1: तुला आवडली नाही का ती?
0: खरं तर मी नीट पाहिलीही नाही.
1: कमाल आहे, एवढा परकेपणा कोरडेपणा कशासाठी? मी सांगू नंदिनी, माझं आताचं सुख आणि वैभव पाहून तुझ्या मनात कुठेतरी मत्सर निर्माण झालाय. नंदिनी शिवाय प्रकाश सावरला, त्यानं स्वतःचं वैभव वाढवलं, सुख मिळवलं, याचा हेवा वाटला तुला. तुझी समजूत होती की तू मिळाली नाहीस तर मी खचून पिचून जाईन, भयान वाळवंट होईल माझ्या जीवनाचं. पण तसं काहीच झालं नाही, उलट तर जास्त जोमानं फुलून आलं. ते पाहून तुला कदाचित पराजित फजित वाटलं असेल, आणि म्हणून हा कोरडेपणा, हा निरुत्साह. दुसऱ्याचं कौतुक करायला देखील स्वतःचं मन फार मोठं असावं लागतं नंदिनी.
0: थांब, चुकतोयस तू. तुझ्या बोलण्या वागण्यातून हा अहंकार कधीतरी उफाळून येईल म्हणून मी टाळत होते तुला, पण तू भागच पाडलंस बोलायला ते तुझ्याकडे यायला देखील. त्यात बिचाऱ्या दीपाचा मात्र नाहक बळी दिलास, तिला खरंच कल्पना आली नाही तुझी. तुझ्या सुखात ती आपलं सुख शोधते, आणि तुझं सुख प्रकाश, सुखाचा असा प्रचार करावा लागत नाही की जाहीरनामाही काढावा लागत नाही, त्याचं हे असं प्रदर्शनही मांडावं लागत नाही. आम्ही मोठ्या सुखात आहोत, श्रीमंतीत लोळतोय, हे पटवायला माझ्यासमोर तुझ्या वैभवाचे शोपीस दाखवावे लागत नाहीत. फुटकळ विनोद करून हसण्या हसवण्याचं बिनवासाचं गुलाब पाणीही शिंपडावं लागत नाही. जे सुखाचं दैन्य तू लपवायला गेलास तेच तुझ्या अहंकारानं वेळेपणानं उघडं पाडलं. आपल्या वृत्तीच निराळ्या होत्या प्रकाश, मला कळायला लागलं त्यावेळीच तुझं माझं जमायचं नाही हा निर्णय मी घेऊन टाकला होता. अगदीच बरोबर होता तो, मी असे नाही करीन, पण सर्वांच्या मायेच्या सावलीत मी समाधानी आहे, पूर्ण समाधानी. आणि तू, मी सांगते, तू मुळीच सुखी नाहीस प्रकाश. बाकी सगळी सुखं तुझ्याकडे खेचून आणलीस तरीही नंदिनी तुझ्या आयुष्यात नाही, हीच तुझ्या आयुष्यातली खरी उणीव आहे.
1: नंदिनी,
2: आत्ताच आपण प्रदर्शन हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते मनोहर भागवत, यातील भूमिका आणि सहभागी कलाकार प्रकाश राजा बापट, विजय कालीप्रसाद शहा, अनघा मीनल शिंदे, दीपा प्रतिभा मेहर आणि नंदिनी मंजिरी दातीर. सादर करते चंद्रकांत बर्वे.
3: बलसागर भारत होवो, वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐक. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

0: ratification and updation of the electoral rolls. The U.S. Supreme Court has struck down President Donald Trump's executive order aimed at ending birthright citizenship, reaffirming the long-standing interpretation that nearly everyone born in the United States is automatically granted U.S. citizenship. In the FIFA World Cup 2026, the match began Ivory Coast and Norway in underway in Texas, United States. And that's the end of the news bulletin.
1: रात्रीचे 11:10 होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.